नमस्कार श्रोते हो, सुप्रभात श्रोते हो. आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. तुमच्या रेडिओ सेटवर तसंच न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल स्ट्रीमिंग ॲपवर जगात सगळीकडे. श्रोते हो, आज बुधवार भारतीय सौर दिनांक 20 ज्येष्ठ शके 1948, 10 जून 2026. पहाटेचे 5:55 झालेली आहेत. या प्रातकालीन प्रसारण सभेत मी अनघा देढे तुम्हा सर्व श्रोत्यांचं स्वागत करते सनईच्या या मंगलसुरांच्या साथीनं.

श्रोते हो, आपण ऐकत आहात उस्ताद बिस्मिल्ला खां आणि सहकाऱ्यांनी सनईवर वाजवलेली गुजरी तोडी रागातील धून. आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM. ठीक 6 वाजता हिंदीतून बातम्या आणि 6:05 वंदनवार हा चिंतन आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम आमच्या राष्ट्रीय वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

0: श्रोते हो, रोज सकाळी 7:15 जरूर ऐका कार्यक्रम क्रिसेंट अमृत सरिता गीता। या कार्यक्रमाचे प्रायोजक क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड। कन्वर्ट लाइफ इंटू सेलिब्रेशन।
1: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत। इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती,
2: भारत का गम एक्सपर्ट।
3: रोज सकाळी 8:15 जरूर ऐका कार्यक्रम जोगळेकर IVF सेंटर शिरवळ, गंमत गाणी। या कार्यक्रमाचे प्रायोजक जोगळेकर IVF सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान, कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम।
4: दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत। प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य।
5: आणि लग्न बसत्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामींनी मध्ये, बिझलँड बिल्डिंग, कुंठेकर रोड, पुणे।
6: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली। या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध।
0: दररोज सकाळी 9 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी। या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल, किडनी तुमची, काळजी आमची।
6: श्रोते हो, दररोज सकाळी 9:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा ऐकेर मर्मबंधातली ठेव ही। या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा ऐकेर, मिशन हेल्दी आईज।
4: रोज सकाळी 11 ते 12 या वेळेत ऐकायला विसरू नका चंदूकाका सराफ ज्वेल्स, मधुमालती। प्रायोजक चंदूकाका सराफ ज्वेल्स, 1827 पासून परंपरा तीच, रूप नवे।
6: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा ऐकेर सहंज धारा। या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा ऐकेर, मिशन हेल्दी आईज।
0: श्रोते हो, रोज संध्याकाळी 7:15 जरूर ऐका कार्यक्रम ओंकार आयुर्वेद अमृत सरिता गीता। या कार्यक्रमाचे प्रायोजक डॉक्टर सत्यन गुजर यांचे ओंकार आयुर्वेद, व्याधीमुक्त आनंदी जीवनासाठी।
7: पुणे पीपल्स बँक प्रस्तुत गजर हरिनामाचा दररोज संध्याकाळी 7:30 ते 8 जरूर ऐका। प्रायोजक पुणे पीपल्स बँक, विश्वासाचा हात आणि मोलाची साथ।
1: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत। इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट।
8: स्वरांजली जून महिन्याच्या प्रत्येक शनिवारी सकाळी 9:30 जरूर ऐका सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम स्वरांजली। जून महिन्याचं गीत आहे कवयित्री डॉक्टर प्रतिमा जगताप यांचं। संगीतकार आहेत आशुतोष कुलकर्णी आणि गायक कलाकार सावनी रवींद्र आणि धनंजय।

0: श्रोतेहो, बुधवारी 10 जूनला जरूर ऐका सुरेख अग्निहोत्री यांचा ललितबंध कुसुमातुनी फुलले सुमन।
1: पहाटे पहाटे त्या अवखळ वाऱ्याने जाईजुईच्या वेलींचा झोका केलेला दिसतोय। हां, तरीच ही जाईजुई अगदी विखरून पडली आहे या बंगईवरती।
0: त्यानंतर ऐकूया विशाखा समिती आणि पोष कायदा याविषयी ॲडव्होकेट वर्षा देशपांडे यांची मुलाखत।
2: त्यामुळे एका बाजूला स्त्रियांना आपण नाही नाहम ना ना म्हणण्याची ताकद दिली पाहिजे, ती निर्भयता निर्माण केली पाहिजे। नाही म्हणण्याचं स्वातंत्र्य स्त्रियांनी मोठ्या प्रमाणावर घेतलं पाहिजे आणि ते पब्लिकली घेतलं पाहिजे न घाबरता।
0: तर श्रोतेहो, जरूर ऐका 10 जूनला दुपारी 12 वाजता आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून कार्यक्रम वनिता मंडळ।

0: श्रोते हो क्रिसंट,
1: श्रोते हो आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. ऐकूया आमचा यानंतरचा कार्यक्रम.
0: श्रोते हो क्रिसंट अमृत सरिता गीता या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत क्रिसंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्वर्ट लाईफ इन टू सेलिब्रेशन. भगवद्गीतेत श्रीकृष्ण सांगतात, योग हा कर्मसु कौशलम, कामातील कुशलता चिकाटी म्हणजे योग.
2: आर्थिक जीवनात ही कुशलता येते शिस्तबद्ध आणि सातत्यपूर्ण गुंतवणुकीतून.
0: योग्य गुंतवणुकीतून आर्थिक समृद्धी आणि गीतेतील शिकवणीतून मनशांती मिळवा.
2: क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड, आर्थिक समृद्धीचा मार्ग विश्वासाच्या साथीनं.
0: संपर्क 97-64-12-55-33,
2: 9764125533.
3: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत.

क्रिसेंट अमृत सरिता गीता या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत. आजच्या भागात ऐकूया श्रीमद भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायातील 69वा श्लोक आणि त्याचं विवरण. विवरण लेखन केलं आहे विनया मेहेंदळे यांनी. श्लोक गायन केलं आहे शैलजा भानेगावकर यांनी. निवेदक आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी.

श्रीमद भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायातला हा 69वा श्लोक. या श्लोकाचा अर्थ असा आहे, सगळे प्राणी ज्यावेळी निद्रित असतात त्यावेळी त्याविषयी संयमी पुरुष जागरूक असतो, आणि ज्यावेळी ज्या ठिकाणी प्राणी मात्र जागृत असतात त्यावेळी त्या ठिकाणी ज्ञानवान मुनी निद्रित असतो. या गीता श्लोकाचा आचार्य विनोबा भावे यांनी केलेला अनुवाद असा आहे, सर्व भूतास जी रात्र जागतो संयमी तिथे, सर्व भूते जिथे जागी ज्ञानी योग्यास रात्र ती. या श्लोकाचा शब्दशः अर्थ घेतला तर ज्यावेळी सर्व भूत किंवा प्राणी मात्र निजलेले असतात त्यावेळी स्थितप्रज्ञ मुनी जागा असतो, आणि जेव्हा ही भूत किंवा प्राणी मात्र जागे असतात तेव्हा मुनी रात्र अनुभवत असतात. अर्थात यामुळे

जे रात्री जागतात आणि दिवसा झोपतात ते स्थितप्रज्ञ किंवा मुनी ठरत नाहीत. लोकमान्य टिळकांनी म्हटलंय, हे विरोधाभासात्मक वर्णन अलंकारिक आहे. इथे अज्ञान म्हणजे अहंकार, इथे अज्ञान म्हणजे अंधकार आणि ज्ञान म्हणजे प्रकाश. इथे सर्वसाधारण माणूस आणि विचारवान ज्ञानी या दोघांच्या आचरणात जमीन आसमाना इतका फरक आहे. इथे ती दिवस आणि रात्र यांची उपमा दिलेली आहे. या रूपकात स्थितप्रज्ञाची जीवनदृष्टी आणि अज्ञजनांची जीवनदृष्टी यात फार मोठा फरक किंवा महद अंतर आहे. श्रीमद भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायाच्या अखेरीस स्थितप्रज्ञाची लक्षणं सांगितलेली आहेत. त्यातल्या पहिल्या चार श्लोकात स्थितप्रज्ञाची व्याख्या आणि त्या व्याख्येची विवरण सांगून झाली. नंतरच्या भागात तीन श्लोकांमध्ये संयमाचं विज्ञान उलगडून दाखवलं आणि नंतरच्या सात श्लोकांमध्ये संयमाचं तत्वज्ञान सांगितलं गेलं. आता या अंतिम भागात स्थितप्रज्ञाची स्थिती सांगितलेली आहे. या श्लोकात योगी आणि भोगी यांच्यातला फरक सांगितलेला आहे. उदाहरणच घ्यायचं तर खाण्याविषयी घेऊया. आता खाणं हे शरीरधारणेसाठी आवश्यक आहे. सामान्य माणूस जेवतो पण त्याचवेळी स्थितप्रज्ञ उपाशी राहत नाही, तो सुद्धा जेवतो. म्हणजे बाह्यक्रिया समान आहे पण त्यामागचा विचार भावना समान असणार नाही. सामान्य माणूस हा खाण्यासाठी जगतो तर मुनी हा जगण्यासाठी खातो. त्याचं जेवण म्हणजे यज्ञ असेल तर तो शरीर धारणेसाठी तटस्थ भावनेने करेल. वैज्ञानिकांच्या भाषेत यंत्रापासून आपण काम घेतो त्या अर्थी त्याला तेलही दिलं गेलं पाहिजे. या स्वरूपाचं असतं. शरीराला स्वस्थ आणि कार्यक्षम करण्यासाठी तो आहार असेल पण त्यात भोगी वृत्ती नसेल. इतरांच्या जेवणात भोग हौस आनंद असतो. त्यासाठी बुद्धी वेळ श्रम खर्चिलेली असतात. त्या कामांमध्ये गुंतून पडण्या इतकं त्याचं प्रस्थ माजवलेलं असतं. त्यामुळे स्थितप्रज्ञाचं भोजन शास्त्रीय असून त्यामागे गंभीर हेतू आहे. या उलट इतरांचं मात्र बालिश आणि भोगमय असतं. जे भोजनाचं ते झोपेचं. भोजनाप्रमाणेच झोप ही पण आवश्यक क्रिया आहे. इतर प्राणी झोपतात म्हणजे आळसात पडतात, स्वप्न बघतात आणि ज्ञान विसरून जातात. एकेका रात्री पाठोपाठ ज्ञानाचा क्षय होत जातो. या उलट स्थितप्रज्ञाची झोप ही निर्दोष आणि निस्वप्न असते. बीज जमिनीत दडलेलं असतं पण अंकुर फुटल्यावर दिसायला लागतं. त्याप्रमाणे त्याच्या नवनवीन विचारांना झोपेत पोषण मिळतं. या उलट सामान्य माणसाच्या झोपेत तमोगुणाचा उत्कर्ष होतो. हाच फरक आपल्याला सामान्य व्यवहारातही दिसून येतो. एकीकडे मान अपमान यालाच महत्व तर दुसऱ्याला हा मान अपमान ठाऊकच नाहीत. सामान्य माणूस शिष्टाचाराच्या नावाखाली कृत्रिमता आणेल, पोशाखी बनेल. पण स्थितप्रज्ञाला या असल्या गोष्टींचं देणं घेणंच नसतं. तो सरळ स्वाभाविक असतो. त्याचं आचरणही दांभिक नसतं तर खुलं असतं. त्यामुळेच सामान्य जन घोरत असताना स्थितप्रज्ञ परमेश्वराचं ध्यान करतो आणि अतुल शांती मिळवतो. हाच फरक आपल्याला नीतीशास्त्रातही दिसून येतो. भोगी लोक आपल्या भोगांसाठी दुसऱ्यावर अत्याचार करतात, किंबहुना दुसऱ्याला पिळवून आपलं पोट भरणं त्यांना कर्तव्य वाटतं. फार काय, चैनीसाठी दुसऱ्याच्या गळ्यावर सुरी फिरवायलाही ते मागे पुढे पाहत नाहीत. या उलट त्यागी मुनी आपण प्राण सुद्धा देण्या इतका स्वार्थ त्याग करायला तयार असतो. जनहितासाठी तो समर्पण करतो. इतका या दोघांमध्ये फरक आहे. पंडित श्रीपाद सातवळेकर म्हणतात, सामान्य माणूस आपल्या कुटुंबियांचं हित करण्यासाठी मोहित होऊन सामाजिक राष्ट्रीय धार्मिक कर्तव्यांपासून विनमुख होतो. अर्जुनाची हीच अवस्था होती. आप्तजनांच्या मोहामुळे तो स्वतःचं कर्म असलेल्या धर्मयुद्धापासून विनमुख होऊ पाहत होता. म्हणून भगवंतांनी संयमी स्थितप्रज्ञाची भूमिका सांगितली. जे लोक भरपूर भोग भोगू इच्छितात ते मनावर ताबा नसल्यामुळे आतल्या आत बलहीन होऊन जातात. या उलट जे त्याग करून मनावर इंद्रियांवर संयम ठेवून आत्मशुद्धीच्या मार्गाने जातात ते आतून अधिक बलवान होत असल्याचा अनुभव घेतात. माऊली ज्ञानेश्वर म्हणतात, देखे भूत जात निदेले तेथेची जया पाहले आणि जीव जेथ चेईले तेथ निद्री तुझो तोची तो निरुपाधी अर्जुना तो स्थिर बुद्धी तोची जाणे निखधी मुनीश्वर. सर्वसामान्य माणसं आत्मस्वरूपाच्या ठिकाणी निजलेली असतात. त्या ठिकाणी ज्याला आत्मज्ञान झालेलं असतं अशांचं उजाडलेलं असतं. जे जीव विषयसुख अनुभवत असतात तिथे मुनी

इद्रिस असतो, त्याला माऊलींनी निरुपाधी असं म्हटलेलं आहे. माऊली पुढे म्हणतात, अर्जुना त्याचीच बुद्धी स्थिर झालेली आहे, तोच अखंड मुनीश्वर आहे असं समज. आपला ईश्वर प्राप्तीचा उद्देश हरवला जाऊ नये यासाठी जागरूक असायला हवं, दक्ष असायला हवं, अशी स्थित प्रज्ञाची लक्षणं या अध्यायात सांगितलेली आहेत. त्यातलं महत्वाचं लक्षण म्हणजे इंद्रिय विषय सुख यात मनाला रमवू न देणं. सर्वसामान्य माणूस आपल्या सुखोपभोगांच्या मागे लागला की त्याकरता कष्ट पैसा व्यवहार यात गुंतून पडतो. मग त्यात पुढे मोठेपणा, नावलौकिक, व्यवहार चातुर्य हे आलंच. यात त्याला ईश्वराची कधी आठवणच होत नाही, ना कधी अनुसंधानाची. या उलट संयमी ज्ञानी यात गुरफटत नाही, तो आपली साधना आणि स्वाध्याय याबाबत दक्ष राहतो आणि अखंड जागरूक राहतो. प्रत्येक प्राणी मात्राला अंधाराकडून प्रकाशाकडे जायचंच असतं, पण सामान्य माणूस बाह्य जगतातल्या प्रकाशाकडे धावत सुटतो. त्यावेळी अंतर्यामी असलेल्या शाश्वत प्रकाशाचं त्याला भानच नसतं. ही बाह्य जगतातली धडपड तात्पुरतं सुख मिळवून देईल ते शाश्वत नसेल याचं भान योगी माणसाला असतं. त्याच्या दृष्टीने बाह्य जगतातली ही धडपड अंधारमय असते, त्यामुळे कितीही दुःख वाट्याला आली तरी तो उद्विग्न होत नाही. सद्यस्थितीचा विचार केला तर आयुष्य वेगवान झालंय, मोठी स्पर्धा आहे, त्यामागे सामान्य माणूस धावत सुटलाय, तो धडपडतोय, दमतोय, आणि ज्या सुखामागे तो धावतो ते सुख क्षणभंगूरच आहे. धडपडीचा त्याचा दिवस आहे, पण अंतिम सुख जिथे मिळवायचं तिथे त्याची रात्र आहे. यासाठी आपण नेमकं कशासाठी धडपडतोय, आपल्याला काय मिळवायचंय याचा विचार त्यांनी करायला हवा. म्हणजे दिवस रात्रीच्या या कालखंडात आपण कोणत्या दिशेने वाटचाल करत आहोत याचं भान आपल्याला हवं, हे हा श्लोक सांगतो. आजच्या संदर्भात हा श्लोक सामान्य माणूस आणि फोकस्ड म्हणजे स्थितप्रज्ञ माणूस यातला फरक सांगणार आहे. सगळं जग पैसा, प्रसिद्धी, दिखावा यामागे धावतंय, अशा वेळी सूज्ञ संयमी माणूस या सगळ्यापासून लांब राहण्याचा प्रयत्न करतो. ऐहिक सुखाच्या मागे लागलेली लोक बुद्धी लॉक झाल्यासारखी वागतात, ती त्यांच्यासाठी रात्र असते. त्याच वेळी संयमी माणूस या सगळ्यापासून स्वतःला लांब ठेवून मनाची शांतता, चांगले विचार, चांगला आचार, आत्मपरीक्षण यात मग्न होऊन जागा असतो, तो त्याचा दिवस असतो, तो स्वतःची एक जीवनदृष्टी ठेवून वागत असतो. आपण हा विचार करायला हवा की आपण जगाबरोबर उगाच धावतोय की आपली काही स्वतःची जीवनदृष्टी आपण ठरवली आहे. आपण स्वतःला योग्य असा मार्ग शोधायची आता गरज आहे.

श्रोते हो, क्रिसेंट अमृत सरिता गीता या कार्यक्रम मालिकेच्या आजच्या भागात आपण श्रीमद भगवद गीतेच्या दुसऱ्या अध्यायातील 69वा श्लोक आणि त्याचं विवरण ऐकलं. विवरण लेखन केलं होतं विनया मेहेंदळे यांनी. श्लोक गायन केलं होतं शैलजा भानेगावकर यांनी. निवेदक आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी. श्रोते हो, हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला ते आम्हाला जरूर कळवा. prasaran.pune@gmail.com या ईमेल ॲड्रेसवर, किंवा आपण आम्हाला पत्रही पाठवू शकता. केंद्र संचालक, आकाशवाणी पुणे, शिवाजीनगर, पुणे 411-005 या पत्त्यावर.

0: श्रोते हो क्रिसेंट अमृत सरिता गीता या कार्यक्रमाचे प्रायोजक होते क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्वर्ट लाईफ इंटू सेलिब्रेशन.
1: श्रोते हो आपण ऐकत आहात पुणे विविध भारती. वेळ लक्षात घ्या, सकाळचे 7 वाजले आहेत.
2: उन्हाळा हिवाळा असो पावसाळा, जीएस चहा परिवाराचा जिव्हाळा.
1: आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM. यानंतर भूले बिसरे गीत कार्यक्रम आमच्या राष्ट्रीय वाहिनीवरून.
3: इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट.

आकाशवाणी पुणे. विजयालक्ष्मी साळवी प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला 12 वर्ष पूर्ण. मंत्रालयीन विभागांच्या पुनर्रचनेला राज्य मंत्रिमंडळाची मान्यता. नीट UG पुनर्परीक्षेबाबत आवश्यक ती सर्व तयारी सुनिश्चित केल्याची केंद्रीय शिक्षण मंत्र्यांची ग्वाही. प्रत्येक जिल्ह्यात CET सेलचं विद्यार्थी सहाय्यता केंद्र स्थापन करण्याची मंत्री चंद्रकांत पाटील यांची घोषणा. आणि विदर्भातील उन्हाळ्याच्या तीव्रतेच्या पार्श्वभूमीवर शाळा 22 जून रोजी तर उर्वरित राज्यात 15 जून पासून शाळा सुरू होणार. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रातील सरकारची काल तपपूर्ती झाली. या सरकारला काल 12 वर्ष पूर्ण झाली. 2024 मध्ये कालच्याच दिवशी नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली होती. गेल्या 12 वर्षात सुशासन, सर्वसमावेशक विकास, डिजिटल परिवर्तन, पायाभूत सुविधांचा विस्तार, राष्ट्रीय सुरक्षा आणि जनकल्याणकारी योजनांद्वारे भारतानं विकासाची नवी उंची गाठली आहे. विकसित भारत 2047 संकल्पनेच्या दिशेनं देशाची वाटचाल अधिक वेगानं सुरू आहे. गेल्या 12 वर्षात देशातल्या महिला, युवा आणि शेतकऱ्यांना सक्षम करण्यात कोणतीही कसर सोडली नाही, असं पंतप्रधानांनी आपल्या समाज माध्यमांवरल्या पोस्टद्वारे म्हटलं आहे. 150 कोटी नागरिकांच्या सदिच्छांच्या बळावर सरकार लोकांचं कल्याण, विकास आणि त्यांचा विश्वास जिंकण्यासाठी समर्पित होऊन काम करत आहे. सरकारच्या अथक प्रयत्नांमुळे भारताला जागतिक पातळीवर एक नवी ओळख प्राप्त झाली आहे, असंही त्यांनी नमूद केलं आहे. गेल्या 12 वर्षात पंतप्रधानांच्या दूरदर्शी नेतृत्वानं सेवा हीच साधना या भावनेतून सुशासनाची नवीन व्याख्या घडवली आणि विकासाचा लाभ समाजातल्या प्रत्येक घटकांपर्यंत पोहोचवला, असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानाला काल 10 वर्ष पूर्ण झाली. या महत्वपूर्ण टप्प्यानिमित्त आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयातर्फे सर्व राज्यांमध्ये 10 वर्ष एका दशकाची काळजी हा राष्ट्रीय कार्यक्रम कालपासून सुरू करण्यात आला. या योजनेअंतर्गत गर्भवती महिलांना मोफत आणि गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा उपलब्ध करून दिल्या जातात. प्रशासकीय कामकाजात गतिमानता आणि सुसूत्रता येण्यासाठी मंत्रालयीन विभागांच्या पुनर्रचना करण्यास राज्य मंत्रिमंडळाच्या काल झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली. यामुळे सध्या अस्तित्वात असणाऱ्या 33 प्रशासकीय विभागांची संख्या आता 45 होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ईज ऑफ डुईंग बिझनेस आणि ईज ऑफ लिव्हिंग या संकल्पनेवर भर देण्याचं धोरण निश्चित केलं आहे. त्यानुसार मंत्रालयीन विभागांची पुनर्रचना करण्यात आली. यामुळे निर्णय प्रक्रिया वेगवान होईल, तसंच योजनांची अंमलबजावणी आणि क्षेत्रीय यंत्रणांशी प्रभावी समन्वय साधणं शक्य होणार आहे. राज्यात नवीन महाविद्यालयांना, नवीन विद्याशाखांना, नवीन अभ्यासक्रमांना मान्यता देता यावी यासाठी महाराष्ट्र सार्वजनिक अधिनियम 2016 सुधारणा करण्यालाही या बैठकीत मान्यता देण्यात आली. केंद्रीय वस्तू आणि सेवा कर अधिनियम 2017 तरतुदींशी सुसंगत आणि सुसूत्र राहण्यासाठी महाराष्ट्र वस्तू आणि सेवा कर अधिनियम 2017

तसंच महाराष्ट्र वस्तू आणि सेवा कर सुधारणा विधेयकात सुधारणा करण्यालाही मंत्रिमंडळानं मान्यता दिली. औद्योगिक विकास महामंडळांसाठी कर्ज उभारणीकरता अधिकारात वाढ करण्याला तसंच औद्योगिक विकास अधिनियमात सुधारणा करण्यालाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाला पुरंदर विमानतळ जमीन संपादनासाठी हुडकोकडून 6,000 कोटी रुपयांचं कर्ज घेण्यात शासनानं मान्यता आणि शासन हमी दिली आहे. दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या हस्ते काल इयत्ता 1 ते 6वीच्या नवीन अभ्यासक्रमाच्या पाठ्यपुस्तकांचं प्रकाशन करण्यात आलं. मुंबईत मंत्रालयात झालेल्या या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, मंत्री दादा भुसे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. आदिवासी समाजानं शिक्षण, कौशल्य विकास, नवोपक्रम आणि आत्मनिर्भरतेच्या माध्यमातून प्रगती साधत राष्ट्रनिर्माणात प्रभावी भूमिका बजावावी असं आवाहन महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी केलं आहे. महाराष्ट्र लोकभवन इथं काल आयोजित भगवान बिरसा मुंडा यांच्या 126व्या बलिदान दिन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आदिवासी विकास मंत्री डॉ अशोक उईके यांच्यासह विविध लोकप्रतिनिधी तसंच वेगवेगळ्या भागातून आलेले आदिवासी बांधव, आदिवासी कलाकार उपस्थित होते. जननायक आणि क्रांतीचे महानायक बिरसा मुंडा यांच्या बलिदानातून आदिवासी समाजाला स्वाभिमान, संघर्ष आणि राष्ट्रभक्तीची प्रेरणा मिळत असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे.

बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत. विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये उन्हाची तीव्रता अजूनही कमी झालेली नसल्यानं या सर्व जिल्ह्यांमध्ये उन्हाळी सुट्ट्यांच्या नंतर शाळा उशिरानं म्हणजे 22 जून रोजी सुरू होतील असं राज्याच्या शिक्षण विभागानं कळवलं आहे. राज्यातील प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांच्या उन्हाळी सुट्ट्या संपवून नवीन शैक्षणिक वर्ष सुरू करण्याबाबत शिक्षण संचालनालयानं काल एक महत्वाचं परिपत्रक जारी केलं. त्यानुसार विदर्भ वगळता उर्वरित राज्यातल्या शाळा येत्या 15 जून रोजी नियमित वेळेत सुरू होतील. विदर्भात 22 ते 30 जून पर्यंत शाळा सकाळच्या सत्रात भरवल्या जातील आणि 1 जुलै नंतर नियमित वेळेत भरतील. केंद्र सरकारनं या महिन्याच्या 21 तारखेला होणाऱ्या नीट UG पुनर्परीक्षेच्या प्रश्नपत्रिकांच्या तयारीसह नंतरच्या सर्व प्रक्रियांपर्यंत संपूर्ण गोपनीयता बाळगत आवश्यक ते सर्व उपाय सुनिश्चित केले आहेत असं केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी म्हटलं आहे. प्रधान यांनी काल NTA मुख्यालयाला भेट देऊन या परीक्षेच्या तयारीचा आढावा घेतला. त्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. परीक्षेचं साहित्य परीक्षा केंद्रांपर्यंत व्यवस्थितपणे आणि वेळेवर पोहोचवण्याची दक्षता सरकार घेत असल्याचंही त्यांनी सांगितलं. यासंदर्भात राज्य सरकारांना याबाबत सूचना दिल्याचं प्रधान यांनी सांगितलं. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हितासाठी प्रत्येक जिल्ह्यात CET सेलचं विद्यार्थी सहायता केंद्र स्थापन करण्यात येणार असून CET प्रवेश प्रक्रिया आणि शिष्यवृत्ती यासंदर्भात विद्यार्थ्यांना अचूक मार्गदर्शन आता जिल्हास्तरावरच मिळणार आहे. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी ही घोषणा केली आहे. काल मंत्रालयात यासंदर्भात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. राज्यातल्या 36 जिल्ह्यांमध्ये 40 CET विद्यार्थी सहाय्यता केंद्र सुरू करण्यात येत असून मुंबईत 3 तर पुणे आणि नागपूर इथं प्रत्येकी 2 केंद्र असतील. यापैकी 26 केंद्रांचं काम पूर्ण झालं असून 6 केंद्र अंतिम टप्प्यात आहेत आणि उर्वरित 8 केंद्रही लवकरच कार्यान्वित करण्यात येणार आहेत. नीट UG पेपरफुटी प्रकरणी आरोपी मनीषा वाघमारेचा जामीन

0: अर्ज दिल्लीच्या राऊज अव्हेन्यू न्यायालयानं फेटाळला आहे. याच प्रकरणी 15 दिवसांच्या हंगामी जामिनासाठी यश यादवनं केलेल्या अर्जावर न्यायालयानं सीबीआयकडून उत्तर मागितलं आहे. येत्या 21 तारखेला होणारी नीटची फेरपरीक्षा देण्यासाठी आणि बहिणीच्या लग्नासाठी यादवनं जामीन मागितला आहे. 9वीच्या विद्यार्थ्यांना 3 भाषा अनिवार्य करण्याच्या सीबीएसईच्या निर्णयाला माजी मंत्री फौजिया खान यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. 3 भाषा अनिवार्य करण्याचा सीबीएसईचा निर्णय राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 उल्लंघन असल्याचा आरोप खान यांनी केला आहे. 1 जुलैपासून इयत्ता 9वीसाठी 3 भाषा अनिवार्य करणार असल्याचं परिपत्रक सीबीएसईनं जारी केलं असून यातल्या 2 भाषा भारतीय असल्या पाहिजेत असं म्हटलं आहे. हवामान. दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी जोराचे वारे आणि विजांसह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला 12 वर्ष पूर्ण. मंत्रालयीन विभागांच्या पुनर्रचनेला राज्य मंत्रिमंडळाची मान्यता. नीट यूजी पुनर्परीक्षेबाबत आवश्यक ती सर्व तयारी सुनिश्चित केल्याची केंद्रीय शिक्षण मंत्र्यांची ग्वाही. प्रत्येक जिल्ह्यात सीईटी सेलचं विद्यार्थी सहाय्यता केंद्र स्थापन करण्याची मंत्री चंद्रकांत पाटील यांची घोषणा. आणि विदर्भातील उन्हाळ्याच्या तीव्रतेच्या पार्श्वभूमीवर शाळा 22 जून रोजी तर उर्वरित राज्यात 15 जून पासून शाळा सुरू होणार. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: श्रोते हो, पुणे केंद्रावरून प्रसारित झालेल्या प्रादेशिक बातम्या आत्ता आपण ऐकल्या. यानंतर भुले बिसरे गीत कार्यक्रमाचा उर्वरित भाग आमच्या राष्ट्रीय वाहिनीवरून.
2: अमर गीतों की रचयिता कवि प्रदीप की सुपुत्री मितुल प्रदीप साझा कर रही है अपने पिता कवि प्रदीप के जीवन से जुड़ी कुछ यादें.
3: जैसे उनके कपड़े बहुत ही सादे रहते थे, कभी भी सफेद के सिवा उन्होंने पहना नहीं. एकदम सीधे सादे व्यक्ति, लेकिन उन्होंने बच्चों के ऊपर कभी भी अपना सिद्धांत लादा नहीं, लेकिन वो सिद्धांत से चलते थे तो हम देखते थे उनको, तो वो चीजें हम में अपने आप से आ गई.
2: तो सुनना न भूले कार्यक्रम उजाले उनकी यादों के 14 जून शाम 4 बजे सिर्फ विविध भारती पर.
4: जो शहीद हुए
1: देश की सुरीली धड़कन विविध भारती से कार्यक्रम जारी है भूले बिसरे गीत. अब आपको सुनवाने जा रहे हैं कैफी आजमी का लिखा और कमल मित्र का संगीतबद्ध किया ये गाना. आशा भोंसले की आवाज, फिल्म का नाम यहूदी की बेटी.

परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.

0: इस कार्यक्रम के प्रायोजक थे वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट।
1: श्रोते हो, हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल। तुमच्या रेडिओ सेटवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल स्ट्रीमिंग ॲपवर जगात सर्वत्र। यानंतर प्रसारित करत आहोत कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्समधून।
2: देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्समधून या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू।

मंडळी 1969 मध्ये प्रदर्शित झालेल्या दो रास्ते या चित्रपटातलं हे गीत गीतकार आनंद बक्षी, संगीतकार लक्ष्मीकांत पॅरेलाल आणि स्वर मोहम्मद रफी यांचा. राज खोसला दिग्दर्शित या चित्रपटात बलराज सहानी, कामिनी कौशल, प्रेम चोप्रा, बिंदू, राजेश खन्ना आणि मुमताज हे कलाकार होते. मध्यमवर्गीय कुटुंबाच्या सुखदुःखांवर आधारित या चित्रपटाची कथा, वडीलधाऱ्यांचा आदर, आईचे कुटुंबातले सर्वोच्च स्थान, एकत्र कुटुंब पद्धती आणि रक्ताच्या नात्यांपेक्षाही घट्ट असलेले नातेसंबंध अशा विषयावर हा चित्रपट होता. 1969 मधल्या आराधना या चित्रपटानंतर बॉक्स ऑफिसवर सर्वाधिक कमाई करणारा दो रास्ते हा दुसरा चित्रपट ठरला बरं का. आणि फक्त भारतातच नाही तर परदेशात युनायटेड किंगडम मध्ये सुद्धा 1970 मध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला. आणि मंडळी त्या काळात सर्वात जास्त कमाई करणारा हा भारतातला पहिला चित्रपट ठरला. UK बॉक्स ऑफिसचा हा विक्रम एक वर्षानंतर पूरब और पश्चिम या चित्रपटांनी मोडला. दो रास्ते हा एक भव्य कौटुंबिक चित्रपट होता आणि या

चित्रपटाने राजेश खन्ना यांचा सुपरस्टारचा दर्जा आणखीनच वर नेला. या चित्रपटातली अजून एक गंमत सांगते हो मंडळी, चित्रपटात राजेश खन्ना यांनी दाढी ठेवली आहे कारण या चित्रपटाच्या वेळी ते बी आर चोप्रा यांच्या इत्तेफाक या थ्रिलर चित्रपटाचं पण शूटिंग करत होते. पण दो रस्ते या चित्रपटात दाढी ठेवण्याचं कारण काय हे स्पष्ट व्हावं म्हणून दिग्दर्शक राज खोसला यांनी एक विशिष्ट संवाद लिहिला जो असा होता की राजेश खन्ना यांचं पात्र इतकं तापट आहे की ते आपल्या मर्जीनुसार दाढी करतं. या चित्रपटातून

0: तुम्ही ऐकत आहात कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड पिरंगूट आणि देहू.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
2: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया. अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया.
3: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड पिरंगूट आणि देहू.
2: संपर्क 89 29 30 41 42. मंडळी देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण बोलतो आहोत 1969 मध्ये प्रदर्शित झालेल्या दो रास्ते या चित्रपटाबद्दल.

लता मंगेशकर यांच्या स्वरातलं लक्ष्मीकांत आणि प्यारेलाल यांनी संगीतबद्ध केलेलं आनंद बक्षी यांचं हे गीत. यासाठी सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका म्हणून लता दिदींना नामांकन होतं आणि याचबरोबर अजून 5 नामांकन या चित्रपटाला होती. पण प्रचंड व्यावसायिक यश मिळवून सुद्धा चित्रपटाला सर्वोत्कृष्ट कथा एवढाच 18वा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. चित्रपटात बिंदू यांनी खलनायिकेची भूमिका साकारली होती आणि मंडळी तिचा अभिनय प्रेक्षकांना इतका आवडला की त्यानंतर अनेक निर्मात्यांनी तिच्यासाठी खास अशा प्रकारच्या खलनायिकेच्या भूमिका लिहून घ्यायला सुरुवात केली. मंडळी आपल्या सगळ्यांना अमिताभ बच्चन यांचं एक गाजलेलं गाणं माहितीये, मेरे अंगने में तुम्हारा क्या काम है, माहितीये ना? अहो, पण खरं तर या गाण्याची प्रेरणा दो रास्ते या चित्रपटातल्या अपनी अपनी बीवी पे सबको गुरूर हे या गाण्यातून मिळाली होती. काय काय गमती जमती असतात ना. अहो, चित्रपटांच्या याच गमती पुन्हा तुम्हाला सांगणारे पण उद्याच्या भागात. आता ऐकूयात मोहम्मद रफी आणि लता मंगेशकर यांच्या आवाजात लक्ष्मीकांत आणि प्यारेलाल यांनी संगीतबद्ध केलेलं गीतकार आनंद बक्षी यांचं दो रस्ते या चित्रपटातलं अजून एक गीत.

0: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या काना मनात
1: आकाशवाणी
0: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
1: ऐकत रहा आकाशवाणी, ऐकत रहा आकाशवाणी।
2: श्रोते हो, हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल। तुमच्या रेडिओ सेटवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल स्ट्रीमिंग ॲपवर जगात सर्वत्र। सकाळचे 7:40 झाली आहेत। प्रसारित करत आहोत कार्यक्रम ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम डॉ देशपांडे आय हॉस्पिटल।
3: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत। रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही।
4: टीचर, मला माझ्या आई बाबांना बघायचंय।
5: मला सुद्धा, आणि मला स्वतःला पण बघायचंय। मी कसा दिसतो ते बघायचंय।
6: मला रंग बघायचे, फुलं बघायची आहेत, समुद्र बघायचा आहे आणि आकाश पण बघायचंय।
4: टीचर, मला तुम्हाला बघायचंय, आपली शाळा बघायची आहे।
5: मला ना जे पुस्तक मी रोज हाताने वाचतो ते डोळ्याने वाचायचंय।
6: ज्या डोळ्यांनी आपण बघू शकतो ते डोळे कसे दिसतात हे बघायचंय मला।
7: ही उत्तर होती माझ्या अंधशाळेतल्या मुलांची। जेव्हा मी त्यांना विचारलं की तुम्हाला 5 मिनिटांसाठी दृष्टी मिळाली तर काय बघायला आवडेल, आणि बघा आपल्याला हे सगळं सहज दिसतंय तर आपण त्याचं, आपल्या डोळ्यांचं काय महत्व जपलंय? तुम्हीच विचार करा आणि अशा अमूल्य डोळ्यांची तपासणी आजच करा। देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू। संपर्क 89 29 30 41 42, 8929304142। देशपांडे आय हॉस्पिटल, असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी।
8: नमस्कार श्रोते हो, देशपांडे आय हॉस्पिटल प्रस्तुत एक नजर डोळ्यांकडे या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत। देशपांडे आय हॉस्पिटलचे ऑप्थॅल्मॉलॉजिस्ट डॉक्टर आनंद देशपांडे सर आपल्या बरोबर आहेत। नमस्कार सर।
9: नमस्कार।
8: लहान मुलांच्या शाळा सुरू झाल्या की एक गडबड सुरू असते, त्यांच्यासाठी नवीन बॅग्स घेणं, पुस्तकं घेणं, शूज घेणं आणि वेगवेगळ्या प्रकारची तयारी, चेकिंग सुरू असतं सगळं की सगळ्या गोष्टी आहेत का नाही। याच सगळ्या बरोबर डोळ्यांचं चेकिंग होणं किती गरजेचं आहे आणि त्याबद्दल तुम्ही काय सांगाल?
9: तर मी सर्व शाळात सुरू होण्याच्या पूर्वी पालकांना हे नक्की आवाहन करतो, ज्या मुलांना चष्मा आहे किंवा चष्मा नसलेले काही मुलं आहेत तर त्या दोन्हीही पाल्यांना तुम्ही डोळ्यांच्या डॉक्टरांकडे जाऊन तुम्ही डोळ्यांचा चष्मा चेक करणं खूप आवश्यक आहे। कारण की काय की जसं आपण वही, पुस्तक, पेन आणि दप्तर हे नवीन घेतो त्याच पद्धतीने तुमचा चष्म्याचा नंबर हा चेक झाला पाहिजे। त्यामध्ये जर काही डिफरन्सेस असतील तर तो इमिजिएट बेसिसवर तो बदलून घ्यायला हवा।
8: ओके।
9: कारण की काय झालं, कोविड नंतर आम्ही ज्या शाळा चेक केल्या रॅन्डम बेसिसवर तर त्यामध्ये आम्हाला कळून आलं की जवळपास 33% मुलं अशी आहेत की ज्यामध्ये चष्म्याचा नंबर नव्हता पण ऍक्सिडेंटली आम्हाला तेव्हा सापडला। त्याचे भरपूर कारण आहेत, ते आपण नंतर बोलूयात। पण नक्की शाळा सुरू होण्यापूर्वी सर्वांचे डोळे चेक करणं आवश्यक आहे।
8: तेव्हा श्रोते हो, तुमच्या मुलांचे डोळे तुम्ही चेक केलेत ना, ते शाळेत जात असतील तर त्याच्या आधी त्यांच्या डोळ्यांची तपासणी होणं गरजेचं आहे, तेव्हा लवकरात लवकर ही तपासणी करून घ्या। त्याचबरोबर डोळ्यांच्या विविध आजारांवरील अत्याधुनिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल, एकाच छताखाली डोळ्यांचे सर्व उपचार, ते सुद्धा रोबोटिक प्रणालीने। देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू। संपर्क 89 29 30 41 42, 89 29 30 41 42, 8929304142। डॉक्टर, जसं तुम्ही म्हणालात की ऍक्सिडेंटली नंबर वाढलेला असतो तर त्याची नेमकी काय कारण असतात?
9: आम्ही शाळेमध्ये सांगतो की बरेच वेळेस बेंच रोटेशन्स असतात की सिटिंग अरेंजमेंट कम्प्लिटली रोटेट करतात, पुढचे मुलं मागे हळूहळू हळूहळू एक बेंच मागे मागे मागे जातात आणि शेवटी बसायला लागतात, मग त्यांचं नेक्स्ट रोटेशन मध्ये ते पुढे येतात। तर जेव्हा तुमचं मागे बसतात मुलं तेव्हा ते फळ्यावरच लिहून आणतात का?
8: बर,
9: हा मोठा प्रश्न होता। दुसरं की टीव्ही समोर बघतायत तर हे टीव्ही जवळ जाऊन बघणे, तर हे यांच्या वेळेस पालक हे पकडू तरी शकत होते। पण आता कम्प्लिटली टीव्ही पण बंद झाला,
8: मोबाईल आले हातात।
9: करेक्ट, हातात मोबाईल आले, मैदानी खेळ बंद झाले।

0: देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून या कार्यक्रमाचे प्रायोजक होते देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड पिरंगुट आणि देहू.
1: श्रोते हो, हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून विविध भारती 101 FM वरून.

0: शाळांमध्ये बरेच वेळेस रोटेशन बंद झाले, तर या सर्व गोष्टींचा परिणाम की हा होतो की तुमच्या पाल्याला हा चष्म्याचा नंबर आहे का नाही हे लक्षात येऊ शकत नाही.
1: अगदी, आणि म्हणूनच डोळ्यांवरती परिणाम झालेला आहे हा ओळखू येण्यासाठीच डोळ्यांची तपासणी जरूर करा. डोळ्यांच्या विविध आजारांवरील अत्याधुनिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल, एकाच छताखाली डोळ्यांचे सर्व उपचार ते सुद्धा रोबोटिक प्रणालीने. देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू. संपर्क 89 29 30 41 42, 89 29 30 41 42, 8929304142. पुन्हा भेटूयात देशपांडे आय हॉस्पिटल प्रस्तुत एक नजर डोळ्यांकडे या कार्यक्रमात डॉक्टर आनंद देशपांडे यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: उफ्फ, घर का सारा काम मुझे ही करना पड़ता है, सफाई भी, शॉपिंग भी. एक किलो शुद्ध नमक देना, शुद्ध नहीं समझते हो क्या? शुद्ध नमक सफेद, स्वच्छ, फ्री फ्लो, वैक्यूम ड्राइड के हर दाना समान.
3: तो ऐसा बोलो ना,
2: निर्मा शुद्ध नमक, ये हुई ना बात.
4: क्यों छोटे साहब?
2: मम्मी मैं तो
4: निर्मा शुद्ध नमक, इतना शुद्ध कि बच्चे भी जानते हैं इसके सारे गुण.
5: श्रोते हो, आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM. सकाळचे 7:45 आणि 40 सेकंद झाली आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम जोगळेकर हॉस्पिटल गंमत गाणी.
6: जोगळेकर IVF सेंटर शिरवळ गंमत गाणी या कार्यक्रमाचे प्रायोजक जोगळेकर IVF सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान, कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम.
7: गर्भाशयातील अंधारात कधी येईल चांदणं, कधी मिळेल मला आईपणाचं लेणं.
8: इवल्या इवल्या पावलांचं घरभर बागडणं, त्याचं हसणं, रडणं, बोबडं बोबडं बोलणं,
7: या दोन जीवांचं आता हे एकच मागणं. होऊ दे ना पूर्ण आमचं बाळाचं स्वप्न.
8: आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव, तुम्हीही तो अनुभवू शकता. योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी आजच संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर, मुक्काम पोस्ट शिरवड, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा. संपर्क 866 91 676 72.
9: सन

0: डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: अहो सकाळी सकाळी मी छान चहा केलाय तो घ्यायचा, तर तुम्ही दरवाजाकडे काय पाहताय?
2: अगं मी तरुण भारतची वाट बघतोय. माझ्या वडिलांचा आवडता तरुण भारत आणि मीही आवडीने वाचत असे. आता पुण्यात पुन्हा सुरू झालाय तरुण भारत. वाचला ना की खऱ्या बातम्या वाचल्याचं समाधान मिळतं बघ.
1: आता घराघरात सकाळच्या वेळी हाच संवाद, कारण सर्वांनाच वाचावासा वाटतो तरुण भारत. राष्ट्रीय विचारांचा वसा तसं शनिवारी मागोवा आणि रविवारी आसमंत पुरवणी.
2: नागपूरच्या श्री नरकेसरी प्रकाशनचे दैनिक तरुण भारत, 100 वर्षांचा तरुण, दैनिक तरुण भारत, आता पुणेकरांचा फॅमिली न्यूजपेपर.
3: श्रोते हो, कार्यक्रमात ग दी माडगुळकर यांनी लिहिलेलं, श्रीनिवास खळे यांनी संगीतबद्ध केलेलं आणि उषा मंगेशकर यांनी गायलेलं बालगीत.

0: जोगळेकर आय व्ही एफ सेंटर शिरवळ गंमत गाणी या कार्यक्रमाचे प्रायोजक जोगळेकर आय व्ही एफ सेंटर शिरवळ तंत्रज्ञान कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम.
1: श्रोते हो, सकाळचे 7:50 झालेली आहेत. प्रसारित करत आहोत ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम PNG आणि 7:55 ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम क्रिसेंट म्युच्युअल फंड.
2: या कार्यक्रमातील विचार हे तज्ञांचे वैयक्तिक विचार असून रेडिओ चॅनेल याच्याशी सहमत असेलच असं नाही.
3: दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगिळ आणि सन्स. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत लोकप्रिय सुवर्ण पेढी पूना गाडगिळ आणि सन्स, पुणे जिल्ह्यात 11 शोरूम्स कुंटे चौक लक्ष्मी रोड सह.
4: यंदाच्या अधिक महिन्यात आपल्या विष्णुरूप जावयासाठी गिफ्ट ठरलं का? मग आजच भेट द्या PN गाडगिळ अँड सन्सच्या जवळच्या शोरूमला.
5: आकर्षक चांदीच्या वस्तू आणि सुंदर पूजा साहित्याची खास रेंज
4: आणि जावयासाठी ट्रेंडी बजेट फ्रेंडली भरपूर व्हरायटीज,
5: शिवाय आपल्या लाडक्या लेकीसाठी जोडवी आणि पैंजणचे शेकडो स्टायलिश डिझाईन्स.
4: आजच भेट द्या पुणे गाडगिळ अँड सन्स, अधिक महिन्यासाठी खास व्हरायटी सह आपल्या सेवेत.
3: श्रोते हो, या कार्यक्रम मालिकेत सध्या आपण बांगड्यांचे विविध प्रकार कोणते, त्याचं स्वरूप कसं असतं आणि या बांगड्या का लोकप्रिय असतात याची माहिती घेत आहोत. पूना गाडगे आणि सन्स या सराफी कंपनीचे संचालक श्रीयुत अमित मोडक आज आपल्याला बांगड्यांवरचे एम्बॉस डिझाईन म्हणजे नेमकं काय, यातली कलाकुसर कारागीर हाताने करतात की त्या बांगड्या मशीनवर, यांची माहिती देणार आहेत. मोडक सर, कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत.
6: नमस्कार.
3: सर, बांगड्यांमधल्या विविध डिझाईन्स विषयी तुम्ही प्रत्येक भागात माहिती देताय, तर बरेचदा त्या बांगड्यांवर एम्बॉस केलेलं असतं, तर ते नक्की काय असतं याविषयी आम्हाला सांगा.
6: एम्बॉस म्हणजे आपण कॉमन याच्यात एम्बॉसिंग हा शब्द वापरतो, म्हणजे जाड कागदावर पण एम्बॉसिंग
3: करतो.
6: ते एम्बॉस म्हणजे खेळासारखंच किंवा काहीतरी डायपंच मारून एक विशिष्ट आकार त्यातून इलेव्हेट करणं, ते एम्बॉसिंग. आता एम्बॉसिंग जे केलं तर ते मशीन मेड पण असतं, मॅनमेड पण असतं.
3: ओ बर.
6: जे हाती पण केलं जातं किंवा मशीनवरती मास स्केलवरती पण केलं जातं. त्यामुळे एम्बॉस बँगल या एकतर ज्यांच्याकडे ती टर्की किंवा इटालियन मशीनरी आहे ते करू शकतात, किंवा ज्यांच्याकडे विविध प्रकारचे खिळे आहेत किंवा पंच आहेत पूर्वापार चालत आलेले तर तेही करू शकतात. साधारणपणे त्याच्यावरती ते एम्बॉस करून म्हणजे ठोकून केलेले पंच मारून केलेले जे आकार असतात ते टिकल्यांच्या आकाराचे असतात किंवा विविध आकाराचे असतात. बांगड्या साधारण 12-13 ग्रॅम पर्यंत होतात, त्या हलक्या पण होऊ शकतात वजनानी, कारण की मशीनवरती जर ते केलेलं असेल तर हलक्या होऊ शकतात. आणि पाटली 20 ग्रॅम पर्यंत होते, पण ती मशीनवर केली तर 16 ग्रॅम पर्यंत होऊ शकते. साधारण मजुरी 14-15% असते.
3: अच्छा.
6: आणि तशाच मशीन बँगल्स म्हणून पण एक बांगड्या बनवल्या
3: प्रसिद्ध आहेत
6: की ज्या पूर्णपणे मशीनवर बनवल्या जातात, त्या CNC आणि तुमच्या इटालियन आणि टर्की मशीनरीवरती. आणि त्याला बाजूनी जे असतं ते काणस टाईपची बांगडी असते आणि मध्ये आडवे उभे तुम्हाला पाहिजे तसं, कारण एकदा मशीनच आहे म्हटल्यावर तुम्ही जशी काय त्याची डिझाईन CNC सेट कराल त्या प्रकारे त्याच्यात आकार येतात. आडवे उभे कुठल्याही प्रकारचे आकार असतात, वेगवेगळे आकार असतात, पण जनरली ते जे आकार असतात ते लाईन फॉर्म मधले असतात, जे रेघांनी निर्माण केलेले आकार असतात. मग त्याच्यामध्ये खोलगट पण केलं जातं किंवा उभट पण केलं जातं, फुगीर पण केलं जातं, पण ते आकार जे असतात ते रेघांच्या यांनी केलेले असतात, त्याच्यातून जे निर्माण होतील आकार तसे असतात. आणि तसेच काणस बांगडी जे आपण मगासपासून म्हणतोय, तर काणस बांगडी इंडिव्हिज्युअली बनते बरं का, ती मशीनवरच बनते, पण ती थीन असते खूप, म्हणजे एक अगदी पातळ तार आणि त्याला काणसला जसे एक रफनेस असतो तसा एजवरती रफनेस. आणि त्या बांगड्या घालण्याची सुद्धा फॅशन आहे, कारण त्या बांगड्या 7-8 ग्रॅम मध्ये बनतात. चार बांगड्या घातले एका पुढे एक तर चांगले दिसतात, आणि 30-32 ग्रॅम मध्ये 4 बांगड्या बनतात. त्यामुळे काणस बांगडी आता इंडिव्हिज्युअली वापरण्याची पण फॅशन निघाली, पण त्या सुद्धा मशीनवरच बनतात. आणि काणस बांगडी आणि मशीन बँगल याचा जर आपण विचार केला तर त्याची मजुरी साधारण 12% पर्यंत असते, आणि जे आपण एम्बॉस बांगडी बघितली त्याची मजुरी 14% पर्यंत असते.
3: बरोबर.

0: सर तुम्ही वेगवेगळ्या बांगड्यांचे प्रकार सांगतायत, पण एक महत्वाचा प्रश्न म्हणजे हे किती कॅरेट मध्ये बनतं?
1: हे जनरली सगळे 22 कॅरेट मध्ये बनतं.
0: अच्छा.
1: पण आता भाव वाढत असल्यामुळे 18 कॅरेट बनवण्याची फॅशन निघाली आहे. फॅशन म्हणजे कारखानदारांकडे नाही, ग्राहकांकडे, की आकारमान तेच दिसलं पाहिजे पण किंमत कमी असली पाहिजे, म्हणून ते 22 ऐवजी 18 कॅरेट मध्ये बनायला.
0: हो बरोबर. मोडक सर, आज आपण आम्हाला बांगड्यांवरील एम्बॉस डिझाईन कसं असतं, त्याचे कॅरेट किती असतात आणि त्या सुंदर कशामुळे दिसतात याची सविस्तर माहिती दिलीत, त्यासाठी मी आपले श्रोत्यांच्या वतीने आभार मानते. धन्यवाद.
1: धन्यवाद.
0: दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगिळ आणि सन्स. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत लोकप्रिय सुवर्ण पेढी पूना गाडगिळ आणि सन्स, पुणे जिल्ह्यात 11 शोरूम्स कुंटे चौक लक्ष्मी रोड सह.
2: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
3: या कार्यक्रमाचे प्रायोजक क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड.

0: Ampere Registered Christian Mutual Fund Distributors Private Limited. Contact number 9764125533. Convert your life into celebration.
1: गुड मॉर्निंग श्रोते हो, क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत स्मार्ट गुंतवणूकदारांची स्मार्ट गप्पा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. श्रोते हो, योग्य वेळेत योग्य इन्व्हेस्टमेंटला सुरुवात योग्य मार्गदर्शनाने केली तर वर्तमान आणि भविष्य दोन्हीचा आनंद द्विगुणित होतो आणि म्हणूनच आपण करतोय स्मार्ट गुंतवणूकदारांची स्मार्ट गप्पा. त्यासाठी आपल्या बरोबर आहेत क्रिसेंटचे संचालक भूषण वाणी सर. गुड मॉर्निंग वाणी सर.
2: गुड मॉर्निंग मॅडम. गुड मॉर्निंग श्रोते हो.
1: जसं आता मी म्हणाले की वर्तमान आणि भविष्य दोन्हीचा आनंद द्विगुणित होतो जर इन्व्हेस्टमेंट योग्य असेल तर, तर हा जो काही आनंद आहे हा चिरकाळ टिकावा यासाठी तुम्ही काय सांगाल, आनंद कसा मिळवू शकतो?
2: सो कसं आहे मॅडम की व्यक्ती कुठलाही मनुष्य हा छोट्या छोट्या गोष्टींमधून सुख शोधण्याचा प्रयत्न करतो, पण ऍक्च्युली म्हणजे इन्व्हेस्टमेंटच्या बाबतीत जर विचार केला ना तर हे एक्झॅक्टली उलट आहे. म्हणजे कसं आहे बघा की कुठलाही इन्व्हेस्टर मार्केटमध्ये आज सकाळी शेअर बाजार सुरू होताना मी पैसे लावलेत आणि 3:30 पैसे नफ्यासह बुक केलेत म्हणजे मला प्रॉफिट झालाय, समजा 5% प्रॉफिट झालाय एका दिवसात 5%. भावना बघा किती सुखावह आहे.
1: अगदी.
2: पण तो आनंद कधीचा आहे किंवा ते सुख आहे ते तात्पुरतं आहे, त्याला आपण आनंद असं म्हणू शकत नाही. आनंद हा चिरकालीन असला पाहिजे, लॉंग टर्म सस्टेनेबल असला पाहिजे. म्हणूनच इन्व्हेस्टरने स्वतःची मानसिकता त्या दिवसाचा ट्रेडर म्हणून न करता लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट करून मी कायमस्वरूपी आनंदी कसा राहू शकेल किंवा ते सुख माझ्या आनंदासाठी कायमस्वरूपी कसं असू शकेल असा जर विचार केला तर ती सुखवस्तू आपल्याला आनंददायी असणारे आणि ती आयुष्यभरासाठी असणारे. म्हणूनच आपल्याला लॉंग टर्म इन्व्हेस्टर म्हणून यायचंय. शॉर्ट टर्म विचार न करता जेव्हा आपल्याला सुख आणि आनंद यातला फरक अनुभवायचा आहे. सो सांगितल्याप्रमाणे सारखं मी पर डे ट्रेडिंग करून मला तात्पुरत्या स्वरूपात पैसे मिळतील मी सुखी होईल तो लॉंग टर्म आनंद नाहीये. मला त्या दिवसापुरते पैसे मिळालेत मी परत दुसऱ्या दिवशी इन्व्हेस्ट केलेत किंवा खर्च केलेत, माझं सुख तिथे संपलं आणि मी कायम सुखाच्या शोधात राहणार जेव्हा मी ट्रेडिंग मेंटॅलिटीचा असणार. वर्सेस मी वेल्थ क्रिएशन करण्यासाठीची जेव्हा गुंतवणूक करेल तेव्हा मी लॉंग टर्मचा विचार करेल आणि ती गुंतवणूक मला कायम आनंद देणारी, आल्हाददायी आणि सुख कायम स्वरूपी देणारी असणार आहे. हेच लॉंग टर्म इन्व्हेस्टरचं खरं फलित आहे आणि हा खरा डिफरन्स आहे सुख आणि आनंद यातला.
1: तेव्हा श्रोते हो, तुम्ही देखील आनंददायी आयुष्यासाठी योग्य गुंतवणूक जरूर करा आणि त्याच्या मार्गदर्शनासाठी संपर्क करू शकता क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेडला. पुन्हा भेटूयात. क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत स्मार्ट गुंतवणूकदारांची स्मार्ट गप्पा या कार्यक्रमाच्या उद्याच्या भागात भूषण वाणी सर यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
2: नमस्कार मॅडम. नमस्कार श्रोते हो, पुन्हा भेटूयात. धन्यवाद. कायम आनंदी राहा, सुखी राहा. बाय बाय. गुड डे.
3: या कार्यक्रमाचे प्रायोजक क्रिसेंट

0: Anfield Registered Christian Mutual Fund Distributors Private Limited. Contact number 9764125533. Convert your life into celebration.
1: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत.
2: श्रोते हो, आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM. सकाळचे 8:20 झाले आहेत. प्रसारित करत आहोत ठळक बातम्या.
3: ठळक बातम्यांशी अभिमानानं संलग्न आहेत प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. सुरक्षित गुंतवणूक, सुखद भविष्य. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
4: विविध भारती पुणे, ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतातील सर्वाधिक काळ पदभार सांभाळणारे निवडून आलेले पंतप्रधान बनले आहेत. जगभरातील नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं या कामगिरीबद्दल अभिनंदन केलं आहे. जागतिक नेत्यांनी पंतप्रधानांची परिवर्तनशील शासनशैली, विकसनशील देशांच्या गटाचा त्यांनी केलेला पुरस्कार आणि सर्वसमावेशक आणि आर्थिकदृष्ट्या गतिमान भारताप्रती त्यांची दूरदृष्टी यांची प्रशंसा केली आहे. गेल्या 6 वर्षात सायबर आधारित फसवणुकींमुळे भारतीयांचं 52,900 कोटी रुपयांपेक्षा जास्त नुकसान झाल्याची माहिती राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती राम सुब्रमण्यन यांनी दिली आहे. यापैकी अंदाजे 8% नुकसान डिजिटल अटक घोटाळ्यांशी संबंधित आहे. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाद्वारे काल नवी दिल्लीत डिजिटल अटक घोटाळ्यांविरुद्ध मानवाधिकारांचं संरक्षण या विषयावरील खुल्या चर्चेमध्ये बोलताना न्यायमूर्ती व्ही रामसुब्रमण्यन यांनी सायबर आधारित फसवणुकींमुळे निर्माण होणाऱ्या वाढत्या धोक्यांबद्दल चिंता व्यक्त केली आणि नागरिकांचे हक्क, प्रतिष्ठा आणि सुरक्षिततेवर त्याचे गंभीर परिणाम होत असल्याचं सांगितलं. सायबर गुन्हे रोखणं, पीडितांसाठी वसुली यंत्रणा सुधारणं आणि कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणांचा प्रतिसाद अधिक भक्कम करण्यासाठी व्यावहारिक उपाययोजना करण्याची गरज असल्याचं ते म्हणाले. वर्तमान कायदेशीर चौकटीअंतर्गत डिजिटल अटक घोटाळ्यांना एक स्वतंत्र गुन्हा म्हणून मान्यता देण्याचा प्रस्ताव या चर्चेत सुचवण्यात आला. इराणचे परराष्ट्रमंत्री सय्यद अब्बास अराक्ची यांनी अमेरिकेला पश्चिम आशियातील संघर्षात अधिक खोलवर न उतरण्याचा इशारा दिला आहे. कोणत्याही हल्ल्याला किंवा धोक्याला इराणची सशस्त्र दलं चोख प्रत्युत्तर देतील. परदेशी सैन्याला सुरक्षित राहायचं असेल तर त्यांनी हा प्रदेश सोडून जावं, असं आवाहन त्यांनी केलं. पर्शियन आखाताचा इतिहास पाहता तिथं हस्तक्षेप करणाऱ्या बाह्य शक्तींना ज्या परिणामांना सामोरं जावं लागलं ते लक्षात घ्यावं, असंही अराक्ची म्हणाले. पुणे आणि परिसरात आज कमाल 37 तर किमान 26° सेल्सिअस तापमान राहण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 8:58.
5: उज्ज्वल आर्थिक भविष्याची अरेंजमेंट प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
6: अधिक माहितीसाठी कॉल 9850819041.
7: म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट्स आर सब्जेक्ट टू मार्केट रिस्क्स. रीड ऑल स्कीम रिलेटेड डॉक्युमेंट्स केअरफुली.
3: ठळक बातम्यांशी अभिमानानं संलग्न होते प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. सुरक्षित गुंतवणूक, सुखद भविष्य. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
2: श्रोते हो, सकाळचे 8:03 झाली आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम लोकमान्य कोऑपरेटिव्ह सोसायटी मराठी भक्तिगीत.
8: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य.
9: आणि लग्न बसत्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामिनी मध्ये बिझलाइन बिल्डिंग कुंठेकर रोड पुणे.
2: श्रोते हो, कार्यक्रमात सुरुवातीला प्राध्यापक स्वानंद गजानंद पुंड यांनी लिहिलेलं, आनंद कुरोहकर यांनी संगीतबद्ध केलेलं आणि हरिहरण यांनी गायलेलं गणेश स्तोत्र.

0: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
1: सुरक्षितता आणि समृद्धी, लोकसमृद्धीने होईल आर्थिक वृद्धी.
2: सादर आहे लोकमान्यची लोकसमृद्धी निवेश योजना. 15 महिन्यांच्या ठेवीवर 9.50% व्याज, ज्येष्ठ नागरिकांसाठी 18% अधिक.
1: आमच्या नजीकच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 1800-212-4050.
2: लोकमान्य प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत. योजना फक्त सभासदांकरिता. नियम व अटी लागू.

0: स्वामिनी अत्याधुनिक आणि पारंपरिक साड्यांचं विलोभनीय दालन, तुमची आवड जाणणार, तुमचं सौंदर्य उजळवणार स्वामिनी।
1: सौभाग्य सुंदर लेऊनी बसने उभी मन भावनी
0: स्वामिनी। बिझलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे। साड्यांची महाराणी स्वामिनी।

0: डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: श्री स्वामी स्नेह डायनिंग हॉल.
2: घरी पाहुणे आलेत, मग स्वामी स्नेह डायनिंग हॉल आहे ना.
1: चांदीच्या ताटात, पेशवाई थाटात अस्सल महाराष्ट्रीयन जेवणाचा आस्वाद घ्यायला नक्की भेट द्या.
2: केळवण असो वा व्याही भोजन किंवा असो स्नेह भोजन, फक्त स्वामी स्नेह डायनिंग हॉल मध्येच.
1: स्वामी स्नेह डायनिंग हॉल, मोरया गोसावी मंदिराजवळ, चिंचवड गाव, चिंचवड पुणे. संपर्क 94 22 311 106.

0: सर्व प्रकारच्या ब्रँडेड बॅग्स, स्कूल बॅग्स, कॉलेज सॅग साठी पुण्यातील सुप्रसिद्ध एकच नाव रमेश डाईंग. आता जवळच्या शाखेस भेट द्या.
1: घराच्या स्वच्छतेसाठी आणि प्रसन्नतेसाठी प्रत्येकाची पहिली पसंती दीप्ती कन्झ्युमर प्रॉडक्ट.
2: लिक्विड सोप, फिनाइल, डिटर्जंट पावडर, परफ्यूम्स, रूम फ्रेशनर्स, अत्तर, लॉन्ड्री केमिकल्स आणि खास वॉशिंग मशीन साठी लिक्विड डिटर्जंट.
1: उत्कृष्ट दर्जा आणि वाजवी किंमत फक्त दीप्ती कन्झ्युमर प्रॉडक्ट्स. विजय टॉकीज शेजारी लक्ष्मी रोड आणि मूलचंदच्या शेजारी सिंहगड रोड. दीप्ती कन्झ्युमर प्रॉडक्ट्स. घराघरात स्वच्छता, मनामनात प्रसन्नता.
3: जून महिना म्हणजे शाळा कॉलेजेस सुरू होण्याचा महिना. उज्ज्वल करिअरच्या दिशेने होणाऱ्या तुमच्या वाटचाली विश्वेश्वर बँकेचाही छोटासा हातभार.
4: विश्वेश्वर बँक देते अतिशय किफायतशीर व्याजदरावर तुमच्या पाल्याच्या सर्व शैक्षणिक गरजांसाठी सुलभ शैक्षणिक कर्ज.
3: विश्वेश्वर बँकेचा छोटासा प्रयास शिक्षण होईल विनासायास.
4: अर्थ सार्थ करणारी मल्टी स्टेट शेड्यूल्ड बँक
3: ही विश्वेश्वर सहकारी बँक लिमिटेड पुणे.

0: प्रत्येकीलाच प्रतिमा मध्ये जायची घाई झाली आहे,
1: कारण प्रतिमा मध्ये सर्व तऱ्हेच्या साड्या, ड्रेस मटेरियल्स आणि सलवार कमीजच्या फ्रेश स्टॉक वर आहे 60% डिस्काउंट.
2: आपली प्रतिमा आता आणखीनच एक्सक्लुसिव्ह. प्रतिमा एक्सक्लुसिव्ह, चळक रोड, पुणे.
3: कार्यक्रमात यानंतर पी सावळाराम यांनी लिहिलेलं, वसंत प्रभू यांनी संगीतबद्ध केलेलं आणि आशा भोसले यांनी गायलेलं भक्तिगीत.

डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.

0: अशा घराचं जे तुम्ही पाहिलेलं स्वप्न आहे ते साकारायचं काम मी राजेंद्र भोसले करतोय आणि हे घर तुमच्या साऱ्या अपेक्षांची पूर्तता करेल असा मला विश्वास आहे. कारण आम्ही फक्त घर बांधत नाही तर नाती जोडतो.
1: राजेंद्र भोसले इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड, निगडी प्राधिकरण, पिंपरी चिंचवड. संपर्क 9130089221.
2: अहो, रिझल्ट लागले. आपल्या रुपालीच्या पुढील शिक्षणाविषयी काही विचार केलाय का तुम्ही?
3: अगं, महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचं श्री सिद्धिविनायक महिला महाविद्यालय असताना काळजीच नाही. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न नॅक ए ग्रेड प्रमाणित श्री सिद्धिविनायक महिला कॉलेजमध्ये अगदी 11वी कॉमर्स पासून बीकॉम, एमकॉम, BA, MA, BSc, BBA, BSc CS अशा व्यवसायभिमुख अभ्यासक्रमांसाठी ऍडमिशन जोरात सुरू.
2: संपर्क 9404598-9375.
3: वेबसाईट siddhivinayakcollege.org.
0: 5,000 रुपये जिंकण्याची संधी फक्त एक जोडी अंडर गार्मेंटच्या खरेदीवर.
1: गुडविल दुकान, लकडी पूल, विठ्ठल मंदिरासमोर. अटी लागू.
0: सदर ऑफरचा आकाशवाणी आणि ऍड एजन्सीशी काहीही संबंध नाही.
4: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत. आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स, 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999127.
5: कामगारांमधील व्यसनाधीनता या विषयावर कामगार सभा या कार्यक्रमामध्ये जरूर ऐका. मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राच्या संचालिका मुक्ता पुणतांबेकर यांच्याशी प्राची परांजपे यांनी केलेली बातचीत.
6: पण त्यातूनही तंबाखूयुक्त पदार्थाचं जे व्यसन आहे ते तर खूपच भयानक आहे ना. कारण त्याच्यामुळे बरेच तब्येतीचे जे प्रश्न आहेत ते निर्माण होतात आणि कॅन्सरचा धोका असतो. पण हे एक खूप कॉमन व्यसन आहे की जे कामगारांमध्ये आढळतं.
5: जरूर ऐका कामगार सभा हा कार्यक्रम गुरुवारी 11 जूनला संध्याकाळी 6:30 वाजता आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून.

0: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
1: सुरक्षितता आणि समृद्धी, लोकसमृद्धीने होईल आर्थिक वृद्धी.
2: सादर आहे लोकमान्यची लोकसमृद्धी निवेश योजना. 15 महिन्यांच्या ठेवीवर 9.50% व्याज, ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.5% अधिक.
1: आमच्या नजीकच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 1800-212-4050.
2: लोकमान्य प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत. योजना फक्त सभासदांकरिता. नियम व अटी लागू.
3: अहो बहिणबाई विचारत होत्या लग्नाचा बस्ता कुठे आणि कधी बांधायचा ते.
4: अगं मग सांगायचंच की 3 मजली प्रशस्त एअर कंडिशन दालन, अगत्यशील कर्मचारी वर्ग आणि आपल्या लग्नाचा बस्ता जिथे बांधला होता त्या स्वामिनी मध्येच बांधायचा बस्ता.
3: स्वामिनी मध्ये पारंपरिक पद्धतीनं बस्त्याची विधिवत पूजा करून नाव घ्यायला लावून बस्ता बांधला जातो म्हणे.
4: तर मग स्वामिनी मध्येच बस्त्याला जायची तयारी करा म्हणावं.
3: स्वामिनी साड्यांची महाराणी, बिझी लँड बिल्डिंग, कुंभेकर रोड, पुणे. स्वामिनीच्या इंस्टाग्राम आणि फेसबुक पेज ला नक्की फॉलो करा.
5: मंगल नात्यांच्या स्नेहबंधांना परंपरेचा सुवास लाभला. अधिक महिन्याच्या शुभक्षणी जावयाच्या मानाचा सोहळा खुलला. अधिक महिन्याच्या निमित्ताने श्री विष्णुरूप जावयाला दिल्या जाणाऱ्या वाणाचा मंगल समारंभ साजरा करा. रुचकर भोजन आणि खास आदरातिथ्यासह दुर्वांकूर डायनिंग हॉलमध्ये आमरसासह 2 स्वीट्स आणि चौरस आहाराने सजलेली लज्जतदार मेजवानी. जिव्हा तृप्त करणारा जिव्हाळा दुर्वांकूर डायनिंग हॉल, हत्ती गणपती चौक, टिळक रोड, पुणे.
6: संत नामदेव महाराज यांचा अभंग संगीत पथकीला आहे श्रीधर फडके यांनी आणि स्वर सुरेश वाडकर यांचा.

0: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
1: सुरक्षितता आणि समृद्धी, लोकसमृद्धीने होईल आर्थिक वृद्धी.
2: सादर आहे लोकमान्यची लोकसमृद्धी निवेश योजना. 15 महिन्यांच्या ठेवीवर 9.50% व्याज, ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.5% अधिक.
1: आमच्या नजीकच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 1800-212-4050.
2: लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत. योजना फक्त सभासदांकरिता. नियम व अटी लागू.

परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.

0: सर्व प्रकारच्या ब्रँडेड बॅग्स, स्कूल बॅग्स, कॉलेज सॅग साठी पुण्यातील सुप्रसिद्ध एकच नाव रमेश डाईंग. आजच जवळच्या शाखेस भेट द्या.
1: कार्यक्रमात शेवटी कैलासनाथ जयस्वाल यांच्या स्वरात योगेश्वर अभ्यंकर यांचं भक्तिगीत, संगीतकार भानुकांत लुकतुके.

0: आणि या भक्तिगीताबरोबरच हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत.
1: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत या कार्यक्रमाचे प्रायोजक होते लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. आपले विश्वासू लोकमान्य.
2: आणि लग्न बस्त्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामिनी मध्ये बिझलँड बिल्डिंग कुंठेकर रोड पुणे.
0: श्रोते हो, आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM. सकाळचे 8:30 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम लोकमान्य कोऑपरेटिव्ह, माफ करा, द कॉस्मोस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली.
3: कॉस्मोस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मोस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध.
4: कॉस्मोस डिजिटल बँकिंग सेवा, सहज, सोपी आणि सुरक्षित.
5: इंटरनेट बँकिंग,
4: मोबाईल बँकिंग,
5: व्हॉट्सअप बँकिंग,
4: ई KYC,
5: NEFT, RTGS,
4: IMPS,
5: कॉस्मोस रुपे व व्हिसा डेबिट कार्ड,
4: UPI, अशा अनेक डिजिटल सेवांचा लाभ घेण्यासाठी आपलं खातं कॉस्मोस बँकेत हवंच.
5: कॉस्मोस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध.

0: युनिव्हर्सल, तुमच्या कुटुंबाला देखण्या घराचं कुंदण. या अशा आवाजाने तुमचंही घर भरून जाईल,
1: कारण आता अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि योग्य मार्गदर्शनानं बाळ होऊ शकतं.
0: तुम्ही आई बाबा होऊ शकता.
1: सौजन्य डॉक्टर मृण्मयी धर्माधिकारी यांचं सिल्वर लाइनिंग IVF सेंटर, हडपसर, पुणे.
0: संपर्क 78 23 84 11 20 7823 84 1120.

0: SIPC registered Christian Mutual Fund Distributors Private Limited. Contact number 9764125533. Convert your life into celebration. Crescent Mutual Fund गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. सर्व योजना संबंधित कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावी.
1: तुम्हालाही करायची आहे फर्निचरची खरेदी?
2: मग विजिट करा प्लॅनेट फर्निचर.
1: भरपूर ऑफर्स आणि प्रीमियम क्वालिटीच्या फर्निचरची भरपूर व्हरायटी.
2: प्लॅनेट फर्निचरचे सर्वात मोठे दालन आता आपल्या पुण्यात.
1: प्लॅनेट फर्निचर, देवाची उरुळी, पुणे.
2: संपर्क 9689911240.
1: 9689911240.
3: अहो सकाळी सकाळी मी छान चहा केलाय तो घ्यायचा, तर तुम्ही दरवाजाकडे काय पाहताय?
4: अगं मी तरुण भारतची वाट बघतोय. माझ्या वडिलांचा आवडता तरुण भारत आणि मीही आवडीने वाचत असे. आता पुण्यात पुन्हा सुरू झालाय तरुण भारत. वाचला ना की खऱ्या बातम्या वाचल्याचं समाधान मिळतं बघ.
3: आता घराघरात सकाळच्या वेळी हाच संवाद, कारण सर्वांनाच वाचावासा वाटतो तरुण भारत. राष्ट्रीय विचारांचा वसा, तसंच शनिवारी मागोवा आणि रविवारी आसमंत पुरवणी.
4: नागपूरच्या श्री नरकेसरी प्रकाशनचे दैनिक तरुण भारत, 100 वर्षांचा तरुण, दैनिक तरुण भारत, आता पुणेकरांचा फॅमिली न्यूजपेपर.
5: मोबाईल आणि कम्प्युटरच्या जास्त वापरामुळे डोळ्यांच्या आरोग्यावर परिणाम होतोय. तुमचे अनमोल डोळे जपायला हवेत. डोळ्यांची निगा राखण्यासाठी, नेत्र विकारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी अगदी लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सगळ्यांनीच डोळ्यांची नियमित तपासणी करायला हवी. त्याने आजार लवकर समजतात, वेळेवर उपचारही होतात, आणि यासाठी खात्रीशीर आणि सगळ्यांच्या सोयीचं ठिकाण म्हणजे जंगली महाराज रोड वरचं गॅलेक्सी आय हॉस्पिटल.
6: पद्मश्री डॉक्टर मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशन चे गॅलेक्सी आय हॉस्पिटल, मॉडर्न हायस्कूल समोर, जंगली महाराज रोड, पुणे. फोन 8087808797.
5: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या सदस्यांना खास सवलत.
7: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास.

0: सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदूकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत. आजच भेट द्या चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999 1827.
1: श्रोते हो, आज राष्ट्रीय दृष्टीदान दिवस आहे. त्या अनुषंगानं डोळ्यांचा उल्लेख असणारी काही गदिमांची गाणी आपण ऐकणार आहोत या कार्यक्रमात. कार्यक्रमात सुरुवातीला सुधीर फडके यांनी संगीतबद्ध केलेलं, सुधीर फडके आणि आशा भोसले यांनी गायलेलं भिंतीला कान असतात या चित्रपटातलं गीत.

0: श्रोतेहो, बुधवारी 10 जूनला जरूर ऐका सुरेख अग्निहोत्री यांचा ललितबंध कुसुमातुनी फुलले सुमन।
1: पहाटे पहाटे त्या अवखळ वाऱ्याने जाईजुईच्या वेलींचा झोका केलेला दिसतोय। हां, तरीच ही जाईजुई अगदी विखरून पडली आहे या बंगईवरती।
0: त्यानंतर ऐकूया विशाखा समिती आणि पोष कायदा याविषयी ऍडव्होकेट वर्षा देशपांडे यांची मुलाखत।
2: त्यामुळे एका बाजूला स्त्रियांना आपण नाही नाहम ना ना म्हणण्याची ताकद दिली पाहिजे, ती निर्भयता निर्माण केली पाहिजे, नाही म्हणण्याचं स्वातंत्र्य स्त्रियांनी मोठ्या प्रमाणावर घेतलं पाहिजे आणि ते पब्लिकली घेतलं पाहिजे न घाबरता।
0: तर श्रोते हो, जरूर ऐका 10 जूनला दुपारी 12 वाजता आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून कार्यक्रम वनिता मंडळ।
3: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।
4: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली।
5: तुमच्या मनातल्या सर्व अपेक्षा पूर्ण करणारी फिक्स डिपॉझिट स्कीम, सुरक्षितता, उत्तम व्याजदर आणि ठेवींचे आकर्षक पर्याय।
6: व्याजदर सर्वसाधारण ठेवीदार 7.05%, ज्येष्ठ नागरिक 7.30%,

0: अशा घराचं जे तुम्ही पाहिलेलं स्वप्न आहे ते साकारायचं काम मी राजेंद्र भोसले करतोय आणि हे घर तुमच्या साऱ्या अपेक्षांची पूर्तता करेल असा मला विश्वास आहे. कारण आम्ही फक्त घर बांधत नाही तर नाती जोडतो.
1: राजेंद्र भोसले इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड, निगडी प्राधिकरण, पिंपरी चिंचवड. संपर्क 9130089221.

0: सर्व प्रकारच्या ब्रँडेड बॅग्स, स्कूल बॅग्स, कॉलेज सॅकसाठी पुण्यातील सुप्रसिद्ध एकच नाव रमेश डाईंग. आजच जवळच्या शाखेस भेट द्या.
1: चकाचक चकाचक घर आमचे चकाचक, डीके केमिकल्स मुळे घर होते चकाचक.
2: घराच्या स्वच्छतेसाठी आणि प्रसन्नतेसाठी प्रत्येकाची पहिली पसंती दीप्ती कंझ्युमर प्रॉडक्ट.
3: लिक्विड सोप, फिनाइल, डिटर्जंट पावडर, परफ्यूम्स, रूम फ्रेशनर्स, अत्तर, लॉन्ड्री केमिकल्स आणि खास वॉशिंग मशीन साठी लिक्विड डिटर्जंट.
2: उत्कृष्ट दर्जा आणि वाजवी किंमत फक्त दीप्ती कंझ्युमर प्रॉडक्ट्स. विजय टॉकीज शेजारी लक्ष्मी रोड आणि मूलचंदच्या शेजारी सिंहगड रोड. दीप्ती कंझ्युमर प्रॉडक्ट्स. घराघरात स्वच्छता, मना मनात प्रसन्नता.
4: 5,000 रुपये जिंकण्याची संधी फक्त एक जोडी अंडर गार्मेंट्सच्या खरेदीवर.
5: गुडविल दुकान, लकडी पूल, विठ्ठल मंदिरासमोर, अट्टी लागू.
4: सदर ऑफरचा आकाशवाणी आणि ॲड एजन्सीशी काहीही संबंध नाही.

कार्यक्रमात यानंतर वसंत पवार यांच्या संगीत निर्देशनात गाठ पडली ठकाठका या चित्रपटातलं लता मंगेशकर यांच्या स्वरातलं गदिमा गीत.

0: जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
1: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली.
2: उद्योजकांना आर्थिक पाठबळ देणारी कर्ज योजना
3: कॉस्मॉस स्मॉल बिझनेस लोन, व्याजदर फक्त 9.25% पुढे,
2: कॅश क्रेडिट किंवा टर्म लोन स्वरूपात रुपये 5 कोटींपर्यंत कर्ज उपलब्ध, अटी लागू.
3: इंडस्ट्री, ट्रेडिंग, सर्व्हिस इंडस्ट्री यांच्यासाठी अत्यंत उपयुक्त कर्ज योजना कॉस्मॉस स्मॉल बिझनेस लोन.
2: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध.

0: युनिव्हर्सल, तुमच्या कुटुंबाला देखण्या घराचं कुंदण. या अशा आवाजाने तुमचंही घर भरून जाईल,
1: कारण आता अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि योग्य मार्गदर्शनानं बाळ होऊ शकतं.
0: तुम्ही आई बाबा होऊ शकता.
1: सौजन्य डॉक्टर मृण्मयी धर्माधिकारी यांचं सिल्वर लाइनिंग IVF सेंटर, हडपसर, पुणे.
0: संपर्क 78 23 84 11 20
1: 7823 84 1120.

0: एनपी रजिस्टर्ड क्रिसेंट म्यूचुअल फंड डिस्ट्रीब्यूटर्स प्राइवेट लिमिटेड. कॉन्टैक्ट नंबर 9764125533. कन्वर्ट युअर लाइफ इनटू सेलिब्रेशन. क्रिसेंट म्यूचुअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. सर्व योजना संबंधित कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावी.
1: तुम्हालाही करायची आहे फर्निचरची खरेदी?
2: मग विजिट करा प्लॅनेट फर्निचर.
1: भरपूर ऑफर्स आणि प्रीमियम क्वालिटीच्या फर्निचरची भरपूर व्हरायटी.
2: प्लॅनेट फर्निचरचे सर्वात मोठे दालन आता आपल्या पुण्यात.
1: प्लॅनेट फर्निचर, देवाची उरुळी, पुणे.
2: संपर्क 9689911240.
1: 9689911240.

0: आणि या गीताबरोबरच हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत.
1: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध.
0: श्रोते हो, आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. तुमच्या रेडिओ सेटवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल स्ट्रीमिंग ॲपवर जगात सर्वत्र. श्रोते हो, सकाळचे 8:58 झालेली आहेत. प्रसारित करत आहोत ठळक बातम्या.
2: ठळक बातम्यांशी अभिमानाने संलग्न आहे क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्वर्ट लाईफ इंटू सेलिब्रेशन.
3: विविध भारती पुणे ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या तपपूर्तीनिमित्त विविध केंद्रीय मंत्र्यांनी पंतप्रधानांना शुभेच्छा दिल्या आहेत. वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल, अर्थमंत्री निर्मला सीतारामन, कृषीमंत्री शिवराज सिंह, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायूमंत्री हरदीप सिंग पुरी, पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव आणि ऊर्जामंत्री मनोहरलाल आदींनी समाज माध्यमांवरून पंतप्रधानांचं अभिनंदन केलं आहे. केंद्र सरकारच्या आपत्कालीन क्रेडिट लाईन गॅरंटी योजनेच्या 5व्या आवृत्तीचा व्यापक प्रसार आणि उद्योग क्षेत्राला आर्थिक आधार देण्याच्या उद्देशानं यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी म्हणजेच यशदामध्ये राज्यस्तरीय विशेष जनजागृती परिषद काल आयोजित करण्यात आली होती. या परिषदेला महाराष्ट्रातील सर्व सार्वजनिक क्षेत्रातील बँका तसंच प्रमुख खासगी बँकांच्या सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग तसंच कर्ज विभागातील वरिष्ठ अधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. जागतिक नेत्र दिन, जागतिक पर्यावरण दिन आणि आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त राज्यातल्या सर्व विद्यापीठ आणि महाविद्यालयांमध्ये विविध जनजागृतीपर उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. राष्ट्रीय सेवा योजना आणि उच्च तंत्र शिक्षण विभागाच्या वतीनं हे राज्यस्तरीय अभियान राबवण्यात येणार असून उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते काल या अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. नाशिकच्या महाराष्ट्र पोलीस अकादमीमध्ये प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षकांच्या 127व्या तुकडीचा दीक्षांत समारंभ काल पार पडला. या कार्यक्रमानंतर एकंदर 583 प्रशिक्षणार्थींनी प्रशिक्षण पूर्ण केलं असून यामध्ये 420 पुरुष आणि 163 महिला प्रशिक्षणार्थींचा समावेश आहे. प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी यावर्षीची ऑनलाईन नामांकन प्रक्रिया सुरू झाली असून अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2026 निश्चित करण्यात आली आहे. 5 ते 18 वर्ष वयोगटातील बालकं या पुरस्कारासाठी

पात्र आहेत. स्वनामांकन तसंच शिफारस दोन्ही प्रकारच्या अर्जांना मान्यता देण्यात येणार आहे. अर्ज करताना उल्लेखनीय कामगिरी आणि समाजावरील प्रभावाची माहिती सादर करावी लागणार आहे. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 9:58 मिनिटांनी.

0: रजिस्टर्ड क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड.
1: क्रिसेंट म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत.
2: ठळक बातम्यांशी अभिमानाने संलग्न आहे क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्वर्ट लाईफ इंटू सेलिब्रेशन.
3: श्रोते हो, आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. सकाळचे 9:01 आणि 10 सेकंद झाली आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी.
4: एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल एरंडवणे पुणे. किडनी तुमची, काळजी आमची.
3: श्रोते हो, कार्यक्रमात अनघा देढेचा नमस्कार. आज 10 जून, आजचा दिवस राष्ट्रीय दृष्टीदान दिन म्हणून पाळला जातो. अंधत्व निवारणासाठी आणि नेत्रदानाला प्रोत्साहन देण्यासाठी 10 जून हा दिवस दृष्टीदान दिन म्हणून पाळला जातो. त्या अनुषंगानं आजच्या कार्यक्रमामध्ये आपण जाणून घेऊया महाकवी सूरदास यांच्याविषयी, त्यांच्या काही रचना आणि इतर कवींच्या भक्तिरचना. सूरदास हे हिंदी साहित्यातले महाकवी. सूरदास यांचा जन्म 1478 मथुरा आग्रा मार्गाजवळच्या रुनकता नावाच्या गावी झाला. श्री वल्लभाचार्य हे त्यांचे गुरु मानले जातात. महाकवी सूरदास यांच्या सुरुवातीच्या अनेक रचनांमध्ये राधाकृष्ण यांच्या सौंदर्याचं, विविध रंगांचं वर्णन आहे हेही आश्चर्यच. सूरदास यांनी रचलेल्या रचनांमध्ये प्रामुख्यानं श्रीकृष्ण राधा यांच्याविषयीची भक्ती प्रेम दिसून येतं. ते म्हणतात, प्रभू पूरन पावन सखा प्राण नहु को नाथ, परम दयालू कृपालू प्रभू जीवन जाके हाथ. याचा अर्थ, ईश्वर परिपूर्ण आहे, पवित्र मित्र आहे, दयाळू आहे आणि सर्व प्राणीमात्रांचं जीवन त्याच्या हातात आहे. कार्यक्रमाच्या सुरुवातीला सूरदास यांची रचना. स्वर आहे पंडित कुमार गंधर्व आणि वसुंधरा कोमकली यांचा.

0: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
1: युरोलॉजी मध्ये 40 वर्षांहून अधिक काळ अत्याधुनिक उपचार देणारे एस हॉस्पिटल.
2: किडनी स्टोन, प्रोस्टेट, मूत्रमार्ग कॅन्सर, स्त्रिया आणि लहान मुलांच्या मूत्रविकारांवर लेझर ते रोबोटिक अशा अत्याधुनिक उपचारांसाठी एस हॉस्पिटल, एरंडवणे, पुणे.
1: संपर्क 02-0670-29100.
3: 5,000 रुपये जिंकण्याची संधी फक्त एक जोडी अंडर गार्मेंट्सच्या खरेदीवर.
1: गुडविल दुकान, लकडीपूल विठ्ठल मंदिरासमोर. अटी लागू.
3: सदर ऑफरचा आकाशवाणी आणि ॲड एजन्सीशी काहीही संबंध नाही.

0: अशी सोनुली बबुडी तुमच्याही घरात येतील, काळजी करू नका.
1: योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटरला, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा इथं.
0: संपर्क डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर 866-91-676-72.
2: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत, आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999182.

0: परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: श्रोते हो, कार्यक्रमात आपण जाणून घेतो आहोत महाकवी सूरदास यांच्याविषयी. महाकवी सूरदासांनी अनेक दोहे रचले. दोहा म्हणजे दोन ओळींची वृत्तबद्ध अर्थपूर्ण रचना. शक्यतो दोन ओळींच्या शेवटी यमक असतं, त्यामुळे त्याला एक छान अशी लय प्राप्त होते. ते म्हणतात, जो पै लिए लज्जा नाही कहा कहा सोबार, जो पै लिए लज्जा नाही कहा कहा सोबार, एकहू अंक न हरि भजे रे सठ सूर गवार. याचा अर्थ असा की तुला 100 वेळा सांगूनही तू एकदाही देवाचं नाव जर घेतलं नाहीस तर तुला अडाणी आणि दुष्टच म्हटलं पाहिजे. कार्यक्रमात ऐकूया रमेश आणावकर यांनी लिहिलेलं, दशरथ पुजारी यांनी संगीतबद्ध केलेलं, सुमन कल्याणपूर यांच्या स्वरातलं भक्तिगीत.

0: श्रोते हो, कार्यक्रमात ऐकूया आमच्या कार्यक्रमाविषयी संदेश.
1: कामगारांमधील व्यसनाधीनता या विषयावर कामगार सभा या कार्यक्रमामध्ये जरूर ऐका. मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राच्या संचालिका मुक्ता पुणतांबेकर यांच्याशी प्राची परांजपे यांनी केलेली बातचीत.
2: पण त्यातूनही तंबाखूयुक्त पदार्थाचं जे व्यसन आहे ते तर खूपच भयानक आहे ना, कारण त्याच्यामुळे बरेच तब्येतीचे जे प्रश्न आहेत ते निर्माण होतात आणि कॅन्सरचा धोका असतो. पण हे एक खूप कॉमन व्यसन आहे की जे कामगारांमध्ये आढळतं.
1: जरूर ऐका कामगार सभा हा कार्यक्रम गुरुवारी 11 जूनला संध्याकाळी 6:30 आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून. सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादर करते विक्रांत मंडपे.

0: श्रोते हो, बुधवारी 10 जूनला जरूर ऐका सुरेख अग्निहोत्री यांचा ललितबंध कुसुमातुनी फुलले सुमन।
1: पहाटे पहाटे त्या अवखळ वाऱ्याने जाई जुईच्या वेलींचा झोका केलेला दिसतोय। हां, तरीच ही जाई जुई अगदी विखरून पडली आहे या बंगईवरती।
0: त्यानंतर ऐकूया विशाखा समिती आणि पोष कायदा याविषयी ऍडव्होकेट वर्षा देशपांडे यांची मुलाखत।
2: त्यामुळे एका बाजूला स्त्रियांना आपण नाही नाहम ना ना म्हणण्याची ताकद दिली पाहिजे, ती निर्भयता निर्माण केली पाहिजे, नाही म्हणण्याचं स्वातंत्र्य स्त्रियांनी मोठ्या प्रमाणावर घेतलं पाहिजे आणि ते पब्लिकली घेतलं पाहिजे न घाबरता।
0: तर श्रोते हो, जरूर ऐका 10 जूनला दुपारी 12 वाजता आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून कार्यक्रम वनिता मंडळ।
3: श्रोते हो, कार्यक्रमात घेऊया एक व्यावसायिक विश्रांती।
4: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।
5: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात

0: एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी।
1: युरोलॉजी मध्ये 40 वर्षांहून अधिक काळ अत्याधुनिक उपचार देणारे एस हॉस्पिटल।
2: किडनी स्टोन, प्रोस्टेट, मूत्रमार्ग कॅन्सर, स्त्रिया आणि लहान मुलांच्या मूत्रविकारांवर लेझर ते रोबोटिक अशा अत्याधुनिक उपचारांसाठी एस हॉस्पिटल, एरंडवणे, पुणे।
1: संपर्क 0206701900।

0: अशा घराचं जे तुम्ही पाहिलेलं स्वप्न आहे ते साकारायचं काम मी राजेंद्र भोसले करतोय आणि हे घर तुमच्या साऱ्या अपेक्षांची पूर्तता करेल असा मला विश्वास आहे. कारण आम्ही फक्त घर बांधत नाही तर नाती जोडतो.
1: राजेंद्र भोसले इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड, निगडी प्राधिकरण, पिंपरी चिंचवड. संपर्क 9130089221.
2: कनाडा देश तो आप जानते ही होंगे. कनाडा की टोटल पॉपुलेशन जितनी पक्की छत बांधी है हमारे देश ने अपने गरीबों के सिर पर. 12 साल में 4 करोड़ से अधिक पीएम आवासों का निर्माण हुआ, करोड़ों परिवारों का कल्याण.
3: जब एक परिवार को अपना घर मिलता है तो उसका आत्मसम्मान बढ़ जाता है, वो अपना वर्तमान सुधारने के साथ ही बेहतर भविष्य के बारे में सोचने लगता है.
2: 12 साल विश्वास के, विकास के, जन कल्याण के.
4: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती,
5: भारत का गम एक्सपर्ट.
0: श्रोते हो, रोज सकाळी 7:30 वाजता नक्की ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पेरंगुट आणि देहू.
6: श्रोते हो, कार्यक्रमात आपण जाणून घेतो आहोत महाकवी सूरदास यांच्याविषयी. सूरदास यांच्या रचनांमध्ये शांत रस, वात्सल्य, शृंगार दिसून येतात. अतिशय भावपूर्ण शब्दरचना, अलंकारिक आणि ओघवती रचना ही त्यांच्या रचनांची खास वैशिष्ट्य. त्यांनी ब्रजभाषेला साहित्यिक रूप प्राप्त करून दिलं. त्यांची सूरसागर, सूरसारावली, साहित्यलहरी अशी ग्रंथसंपदा प्रसिद्ध आहे. सूरसागरमध्ये सुमारे 25,000 पदं होती, पण आता मात्र त्यातली केवळ 7-8 हजार पदच उपलब्ध आहेत. काही ठिकाणी त्यांच्या 16 ग्रंथांचा उल्लेख आढळतो. आपल्या एका दोह्यामध्ये ते म्हणतात, सदा सुंघती आपनो जियको जीवन प्राण, सदा सुंघती आपनो जियको जीवन प्राण, सो तू बिसरियो सहजही हरी ईश्वर भगवान. म्हणजेच जो ईश्वर आपल्या सतत सोबत राहणार आहे, जो प्राणांचाही प्राण आहे, त्या ईश्वराला तू अगदी सहजपणे विसरून गेलेला आहेस. कार्यक्रमात ऐकूया सूर्यकांत खांडेकर यांनी लिहिलेलं, हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीतबद्ध केलेलं आणि गायलेलं भक्तिगीत.

0: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
1: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी.
2: युरोलॉजी मध्ये 40 वर्षांहून अधिक काळ अत्याधुनिक उपचार देणारे एस हॉस्पिटल.
3: किडनी स्टोन, प्रोस्टेट, मूत्रमार्ग कॅन्सर, स्त्रिया आणि लहान मुलांच्या मूत्रविकारांवर लेझर ते रोबोटिक अशा अत्याधुनिक उपचारांसाठी एस हॉस्पिटल, एरंडवणे, पुणे.
2: संपर्क 02-0670-29100.
4: सर्व प्रकारच्या स्कूल बॅग्स, ट्रॅव्हलर बॅग्स, छत्र्या, रेनकोट साठी एकच नाव, रमेश डाईंग.
5: रमेश डाईंग.
6: तेव्हा आजच नजीकच्या शोरूमला भेट द्या.

0: बॅड.
1: अशी सोनुली, बबुडी तुमच्याही घरात येतील, काळजी करू नका.
2: योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटरला, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा इथं.
1: संपर्क डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर 866 91 676 72.

0: 12 साल विश्वास के, विकास के, जन कल्याण के।
1: दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत। प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य।
2: आणि
3: लग्न बसण्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामिनी मध्ये बिझलँड बिल्डिंग कुंठेगर रोड पुणे।
2: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली। या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध।
4: दररोज सकाळी 9 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी। या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल, किडनी तुमची काळजी आमची।
5: आजच्या कार्यक्रमात आपण जाणून घेतो आहोत महाकवी सूरदास यांच्याविषयी। महाकवी सूरदास यांच्या जन्मतिथीबद्दल, जन्मस्थानाबद्दल, तसंच त्यांच्या दिव्यांग दृष्टीबद्दल अभ्यासकांमध्ये अनेक भेद आहेत, परंतु त्यांनी रचलेली हिंदी ब्रजभाषेतली भजनं, दोहे हे आजही अत्यंत भक्तिभावाने गायली जातात, ऐकली जातात। ब्रजभाषेला त्यांनी साहित्यामध्ये एक वेगळी उंची आपल्या दोह्यांनी प्राप्त करून दिली। कार्यक्रमात यानंतर सूरदास यांची रचना लता मंगेशकर यांच्या स्वरात।

ते म्हणतात, जिन जड ते चेतन कियो रची गुण तत्व विधान, चरण चिकुर कर नख दिये नयन नासिका कान.

0: ज्या ईश्वरानं सत्व रजतम हे तीन गुण आणि पृथ्वी आप तेज वायू आकाश ही पंचमहाभूत या जडसृष्टीला चेतना दिली, तसंच मनुष्याला पंचेंद्रिय दिली, त्याच परमेश्वराचं स्मरण मनुष्य करत नाही ही दुःखाची बाब आहे. महाकवी सूरदास हे दिव्यांग असूनही अलौकिक प्रतिभेची देणगी लाभलेले महान कवी. त्यांचं निधन 1580 दरम्यान झालं. त्यांच्या स्मृतींना आणि लेखणीला विनम्र अभिवादन. आणि आजच्या दृष्टीदान दिनानिमित्त नेत्रदान सर्वश्रेष्ठ दान हा मंत्र जागवून मी अनघा देढे आपला निरोप घेते. नमस्कार.
1: एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल एरंडवणे पुणे. किडनी तुमची, काळजी आमची.
0: श्रोते हो, आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM. सकाळचे 9:31 झालेली आहेत. प्रसारित करत आहोत पुना आय केअर, मर्मबंधातली ठेवही.
2: पुना आय केअर, मर्मबंधातली ठेवही या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुना आय केअर, मिशन हेल्दी आईज.
0: कार्यक्रमात सुरुवातीला लहानपण देगा देवा या नाटकातलं बाळ कोल्हटकर यांनी लिहिलेलं, पंडित कुमार गंधर्व यांनी संगीतबद्ध केलेलं आणि गायलेलं नाट्यपद.

कार्यक्रमात यानंतर वीज म्हणाली धरतीला या नाटकातलं फैयाज यांच्या स्वरातलं कुसुमाग्रज यांचं पद, संगीत पथकेला आहे पंडित वसंतराव देशपांडे यांनी.

0: पुना आयकेअर मध्ये FDA अप्रूव्ड झाय स्माइल प्रो प्रोसिजर मुळे 10 सेकंदापेक्षा कमी लेजर एक्सपोजर न फास्टर रिकव्हरी सह तुम्ही तुमचा चष्मा सहज घालवू शकता. पुना आयकेअर कर्वे रोड आणि आकांक्षा पुना आयकेअर वानवडी इथं. संपर्क 73-502-77-77-9.
1: प्रिया, सगळे उपचार करून झाले पण मी आई नाही ग होऊ शकले.
2: मधु, तू एकदा भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर मध्ये जा ना. त्यांच्याकडे उत्तम सक्सेस रेट, अनुभवी डॉक्टर्सची टीम, पारदर्शक उपचार आणि सर्व अद्ययावत IVF ट्रीटमेंट्स एकाच छताखाली आहेत.
1: हो,
2: आम्हाला तर खूप चांगला अनुभव आलाय.
1: मग आम्ही एकदा प्रयत्न करतो. मला भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटरचा नंबर दे ना.
2: घे ना, 8800551878. भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, नवी पेठ, पुणे.
3: मोबाईल आणि कम्प्युटरच्या जास्त वापरामुळे डोळ्यांच्या आरोग्यावर परिणाम होतोय. तुमचे अनमोल डोळे जपायला हवेत. डोळ्यांची निगा राखण्यासाठी, नेत्रविकारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी अगदी लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सगळ्यांनीच डोळ्यांची नियमित तपासणी करायला हवी. त्याने आजार लवकर समजतात, वेळेवर उपचारही होतात आणि यासाठी खात्रीशीर आणि सगळ्यांच्या सोयीचं ठिकाण म्हणजे जंगली महाराज रोडवरचं गॅलेक्सी आय हॉस्पिटल.
4: पद्मश्री डॉक्टर मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशनचे गॅलेक्सी आय हॉस्पिटल, मॉडर्न हायस्कूल समोर, जंगली महाराज रोड, पुणे. फोन 8087807.
3: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या सदस्यांना खास सवलत.

0: www.daily-law.in या टोल फ्री नंबर 14454 से प्राप्त की जा सकती है।
1: अगर इमा सोलर पॅनल बसवून घे ना, कधीपासून सगळे मित्र मैत्रिणी मला सांगत होते, पण मी ऐकलं जेव्हा पंतप्रधानांनी सांगितलं,
2: भारत सरकार का लक्ष्य सोलर पॉवर से बिजली बिल झिरो करणे का भी है।
1: मी पंतप्रधानांच्या सांगण्यावरून सोलर पॅनल बसवले आणि माझं वीज बिल शून्य आलं। तुम्हीही बसवून घ्या।
3: पीएम सूर्यघर मोफत वीज योजनेत सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in वर।
4: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास। या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या। चंदूकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट। ऑफर 14 जून पर्यंत, आजच भेट द्या चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून। टोल फ्री नंबर 0796999187।

0: जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
1: पुन्हा आय केअर मर्मबंधातली ठेवही या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर मिशन हेल्दी आईज.

अशा अमूल्य डोळ्यांची तपासणी तुम्ही यापूर्वी कधी केली होती? नसेल केली तर आजच करून घ्या पुना आय केअर मधून. पुना आय केअर कर्वे रोड आणि आकांक्षा पुना आय केअर वानवडी इथे. संपर्क 73 502 77 77 9. पुना आय केअर, मिशन हेल्दी आईज.

0: अशा घराचं जे तुम्ही पाहिलेलं स्वप्न आहे ते साकारायचं काम मी राजेंद्र भोसले करतोय आणि हे घर तुमच्या साऱ्या अपेक्षांची पूर्तता करेल असा मला विश्वास आहे. कारण आम्ही फक्त घर बांधत नाही तर नाती जोडतो.
1: राजेंद्र भोसले इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड, निगडी प्राधिकरण, पिंपरी चिंचवड. संपर्क 9130089221.
0: ₹5,000 जिंकण्याची संधी फक्त एक जोडी अंडर गार्मेंटच्या खरेदीवर.
1: गुडविल दुकान, लकडी पूल, विठ्ठल मंदिरासमोर. अटी लागू.
0: सदर ऑफरचा आकाशवाणी आणि ऍड एजन्सीशी काहीही संबंध नाही. श्रोते हो, रोज संध्याकाळी 6:05 नक्की ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुड आणि देहू.
2: रोज सकाळी 11 ते 12 या वेळेत ऐकायला विसरू नका चंदूकाका सराफ ज्वेल्स, मधुमालती. प्रायोजक चंदूकाका सराफ ज्वेल्स, 1827 पासून. परंपरा तीच, रूप नवे.
3: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5 जरूर ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल. असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी. श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा आय केअर सहज धारा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर, मिशन हेल्दी आईज.
4: दररोज सायंकाळी 5:30 ते 6 या वेळेत जरूर ऐका सुमधुर मराठी गाण्यांचा कार्यक्रम सांज धारा. सहप्रायोजक जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्युल्ड बँक.
2: दररोज संध्याकाळी 6:15 जरूर ऐका सुमधुर गीतांचा कार्यक्रम डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली. प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
5: पुणे पीपल्स बँक प्रस्तुत गजर हरिनामाचा दररोज संध्याकाळी 7:30 ते 8 जरूर ऐका. प्रायोजक पुणे पीपल्स बँक, विश्वासाचा हात आणि मोलाची साथ.

0: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
1: पुन्हा आय केअर मर्मबंधातली ठेवही या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर मिशन हेल्दी आईज.
2: तिन्ही कॉलेजला
3: काळजी करू नकोस.
2: फीस पाहिलीस का?
4: हे काय कसे आहात?
2: काय झालं?
3: फीस अटेन्शन.
4: राहुलचा बँक अकाउंट तर आहेच. तर रस्ता क्लिअर. बँकेकडून गरजे एवढं स्टुडंट एज्युकेशन लोन इझिली मिळेल, ज्यात 4 लाखांपर्यंत नो कोलॅटरल. ती कुठे मिठाई?
5: आरबीआय सांगते
3: करा योग्य सुरुवात, बना फायनान्शियली स्मार्ट.
6: जानते हो बेल्जियम या ग्रीस की कुल आबादी भी इतनी नहीं है जिससे ज्यादा महिलाएं हमारे देश में लखपति दीदी बनी हैं. 3 करोड़ से अधिक महिलाएं लखपति दीदी बनकर बनी हैं परिवार और देश का आर्थिक आधार.
7: लखपति दीदी बनाने का ये अभियान आने वाली पीढ़ियों को सशक्त करने का एक महाअभियान है.
6: 12 साल विश्वास के, विकास के, जन कल्याण के.
8: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट.
9: दररोज रात्री 11 ते 11:30 या वेळेत जरूर ऐका जुन्या सुमधुर हिंदी चित्रपट गीतांचा आपला आवडता कार्यक्रम. डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल, प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार. दररोज रात्री 11 ते 11:30 या वेळेत जरूर ऐका जुन्या सुमधुर हिंदी चित्रपट गीतांचा आपला आवडता कार्यक्रम बेला के फूल. आणि या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जितेंद्र घोडके सराफ,
10: श्रोते हो. कार्यक्रमात यानंतर देव माणूस या नाटकातलं पद आणि स्वर पंडित छोटा गंधर्व यांचा.

0: ऐकूया आमच्या कार्यक्रमाविषयी संदेश.
1: स्वरांजली जून महिन्याच्या प्रत्येक शनिवारी सकाळी 9:30 जरूर ऐका सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम स्वरांजली. जून महिन्याचं गीत आहे कवयित्री डॉक्टर प्रतिमा जगताप यांचं. संगीतकार आहेत आशुतोष कुलकर्णी आणि गायक कलाकार सावनी रवींद्र आणि धनंजय पवार.

0: जरूर ऐका सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम स्वरांजली, जून महिन्याच्या प्रत्येक शनिवारी सकाळी 9:30 आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. सादर करते आहेत गौरव शिंपी.
1: श्रोते हो, पुना आय केअर मर्मबंधातली ठेवही हा नाट्यगीतांचा कार्यक्रम आता आम्ही समाप्त करत आहोत. आज आपण लहानपण देगा देवा, वीज म्हणाली धरतीला, संगीत स्वयंवर आणि देवमाणूस या नाटकातली नाट्यपद ऐकलीत.
2: पुना आय केअर मर्मबंधातली ठेवही या कार्यक्रमाचे प्रायोजक होते पुना आय केअर मिशन हेल्दी आईज.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. सकाळचे 9:58 झालेली आहेत. प्रसारित करत आहोत ठळक बातम्या.
3: ठळक बातम्यांशी अभिमानानं संलग्न आहेत प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. सुरक्षित गुंतवणूक, सुखद भविष्य. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
4: विविध भारती पुणे, ठळक बातम्या. देशातून सीमापार मालाची वाहतूक करण्यासाठी तयार केलेल्या संगणकीकृत व्यवस्थापन यंत्रणा लँड पोर्ट मॅनेजमेंट सिस्टीम म्हणजेच विनिमयचं उद्घाटन काल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते नवी दिल्ली इथं झालं. या लँड पोर्ट्समुळे सीमांची सुरक्षितता वाढली असून सीमापार चालणाऱ्या अनधिकृत कारवायांनाही आळा बसेल असा विश्वास शहा यांनी यावेळी व्यक्त केला. या विनिमय मंचावर देशभरातल्या सर्व लँड पोर्ट्सचा एकत्रित समन्वय साधला जातो. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार तांत्रिक आणि व्यावसायिक शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशानं आनंद चॅरिटेबल संस्थेनं बीड जिल्ह्यातील कडा आणि पाटोदा इथं 2 नवीन पॉलिटेक्निक महाविद्यालयं सुरू केली आहेत. या दोन्ही महाविद्यालयांना अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद नवी दिल्ली आणि महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ मुंबई यांची मान्यता मिळाली असून शैक्षणिक वर्ष 2026-27 पासून प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. कडा गंगाई पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग, कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, ऑटोमेशन अँड रोबोटिक्स आदी 5 शाखांसाठी प्रत्येकी 60 विद्यार्थ्यांच्या प्रवेशाला मान्यता मिळाली आहे. आषाढी वारीच्या परंपरेला पर्यावरण संवर्धनाची जोड देऊन राज्यातील पालखी मार्गांचं व्यापक हरितीकरण करण्यास शासन कटिबद्ध आहे. हा उपक्रम शासन, आध्यात्मिक संस्था आणि लोकसहभागाच्या माध्यमातून एक लोक चळवळ म्हणून राबवण्याचे निर्देश सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी दिले. निर्मलवारी आणि हरितवारी उपक्रमाच्या आढावा बैठकीत ते काल बोलत होते. पालखी मार्गावर सावली देणाऱ्या देशी वृक्षांच्या संवर्धनाबरोबरच त्यांची नियमित देखभाल, पाणी पुरवठा आणि संरक्षणासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देशही शेलार यांनी यावेळी दिले. सांगली जिल्ह्यात पावसाळ्यात उद्भवणाऱ्या संभाव्य पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर काल जिल्हा प्रशासन आणि सांगली मिरज

0: कुपवाड महापालिकेकडून आपत्ती व्यवस्थापनाची रंगीत तालीम घेण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी मैना घोष आणि महानगरपालिका आयुक्त संजिता महापात्र यांनी पूर आपत्ती व्यवस्थापनाचा आढावा घेतला. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 10:58.
1: उज्ज्वल आर्थिक भविष्याची अरेंजमेंट प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
2: अधिक माहितीसाठी कॉल 9850819041.
3: म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट्स आर सब्जेक्ट टू मार्केट रिस्क. रीड ऑल स्कीम रिलेटेड डॉक्युमेंट्स केअरफुली.
4: ठळक बातम्यांशी अभिमानानं संलग्न होते प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. सुरक्षित गुंतवणूक, सुखद भविष्य. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
5: श्रोते हो, आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. सकाळचे 10:01:30 झाली आहेत. प्रसारित करत आहोत काही ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम.
6: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
7: श्रोते हो नमस्कार. मनमोकळ्या गप्पा या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. या कार्यक्रमात विविध विषयांमधले तज्ज्ञ आपल्याशी येऊन बोलत असतात, आपण त्यांचे अनुभव ऐकत असतो. आज आपल्या सोबत मनमोकळ्या गप्पा करायला आहेत डॉक्टर कामठे पाईल्स क्लिनिकचे कुणाल कामठे सर. डॉक्टर कामठे सर नमस्कार.
8: नमस्कार
7: सर. मी मागच्या वेळेला तुमच्याकडून जाणून घेतलं होतं की मुळव्याध किंवा या आजाराबद्दल तुम्ही खूप छान डिटेल माहिती दिली होती. तशाच गप्पा आज दुसऱ्या एका आजारासाठी तुमच्याशी मारायच्या आहेत, त्या म्हणजे फिश्ट्युला. बऱ्याच जणांना माहिती असेल किंवा भगंदर मराठीमध्ये ज्याला म्हटलं जातं, पण म्हणजे नेमकं काय याबद्दल सांगा ना.
8: भगंदर म्हणजेच ज्याला इंग्लिशमध्ये फिस्टुला असं म्हटलं जातं, हा एक गुदप्रदेशी होणारा आजार आहे ज्यामध्ये शौचाच्या जागेच्या आजूबाजूला एखादी पुळी येते, ती पुळी सुजते, म्हणजे एखादा फोड येतो, तो फोड फुटतो आणि त्या फोडातनं की त्या पुळीतनं पस म्हणजे पू येतो किंवा चिकटस्राव किंवा रक्तस्राव येतो.
7: अच्छा.
8: याला जर आपण पाहिलं तर बाहेरच्या साईडने पुळीच्या स्वरूपामध्ये एक तोंड आणि दुसरं जे त्याचं तोंड असतं ते शौचाच्या ठिकाणी आतमध्ये कनेक्शन असतं. म्हणजे इट्स लाईक आपण एखादा पाईपलाईन सारखा ट्रॅक्ट म्हणू शकतो त्याला. एखाद्या पाईपलाईन सारखा ट्रॅक्ट तयार होतो ज्याचं बाहेरचं तोंड आपल्या स्किन मध्ये बटक्स मध्ये किंवा शौचाच्या आजूबाजूला आणि त्याचं दुसरं तोंड गुदप्रदेशी हे असतं, त्याला भगंदर किंवा फिस्टुलाई नॅनो असं म्हटलं जातं.
7: बर. मग आता रुग्णांची तक्रार नेमकी काय असते असा एखादा रोग झाला किंवा हा रोग झाला?
8: होय होय, हा प्रश्न अनेकांना पडत असतो
7: की म्हणजे नेमकं काय होतं.
8: खरंच की याच्यामध्ये डायग्नोसिस म्हणजे निदान हे खूप महत्वाचं असतं.
7: बर.
8: की आपल्याला माहिती आहे की आपल्याला छोटस बेंड येतं किंवा पुळी येते, केस तोडा होतो. बऱ्याच वेळा शौचाच्या ठिकाणी जर अशी कुठली छोटी गाठ आली, पुळी आली, तर मोर दॅन 80% लोक या हा केस तुटी आहे किंवा इथं एखादं बेंड झालंय असं म्हणून त्याच्याकडे दुर्लक्ष करतात. डॉक्टरांनाही दाखवायला लाजतात.
7: ओके.
8: आणि स्वतःच्या मनाने औषधं घेणं किंवा घरगुती उपाय करणं असं करत बसतात.
7: बर.
8: पण जर आपण व्यवस्थित पाहिलं तर त्या ठिकाणी शौचाची जागा सोडून जर आजूबाजूला सूज आली, तिथं खूप वेदना असतील किंवा इंड्युरेशन ज्याला आपण म्हणतो स्वेलिंगला, याचबरोबर काही रुग्णांमध्ये ताप असतो किंवा नसतो, वेदना ही प्रचंड असते आणि वेदनेचं जर प्रमाण आपण पाहिलं तर आज कमी वेदना असेल सुरुवातीच्या दिवशी, दुसऱ्या दिवशी जास्त असेल, तिसऱ्या दिवशी अजून वाढते. जोपर्यंत त्याच्यामध्ये तयार झालेला पू हा फुटत नाही, म्हणजे तिथं पुळी जी आहे ती फुटत नाही आणि त्याच्या पू बाहेर येत नाही तोपर्यंत वेदनाही राहते. या सुरुवातीच्या कंडिशनला ऍप्सिस असं म्हटलं जातं, ज्याला आपण विद्रदी असं म्हणतो. त्यामुळे याच्याकडे बरंचसं दुर्लक्ष होतं.
7: अच्छा.
8: याच्यामध्ये दोन्ही पॉसिबिलिटी असतात की ऍप्सिस म्हणजे विद्रदी झाल्यानंतर फिस्टुला तयार होतो किंवा फिस्टुला हा पुळीच्या स्वरूपामध्ये ओपन होऊन डायरेक्टली तयार होताना आपल्याला दिसून येतो. हा म्हणजे आतून इन्फेक्शन जर झालेलं असेल तर फिस्टुला हा तयारच होतो लगेच, आणि जर ऍप्सिसमुळे झाला तर हा कालांतरानंतर होत असतो. याच्यामध्ये वेदना ह्या प्रचंड प्रमाणामध्ये असतात, त्यामुळे याला निदान हे खूप महत्वाचं असतं.
7: अच्छा. श्रोते हो, मुळव्याध, भगंदर आणि फिचर या आजारांवर प्रभावी वेदनारहित उपचार करून घ्या आणि या त्रासापासून मुक्ती मिळवा. यासाठी संपर्क करा डॉक्टर कामठे पाईल्स क्लिनिकला. डॉक्टर कामठे पाईल्स क्लिनिकला तुम्ही ऑनलाईन अपॉइंटमेंटसाठी सुद्धा संपर्क करू शकता. डॉक्टर कामठे

0: हेल्थ क्लिनिकच्या शाखा कोंढवा, पुणे स्टेशन, हिंजवडी आणि मुंबई इथे. संपर्क 88 888 66 185, 88 888 66 185, 888 666 185. सर, आता तुम्ही जे सांगितलं की लक्षणं काय जाणवतात रुग्णाला, आणि तुम्ही म्हणालात तसं की असह्य वेदना असतात यामध्ये, तर वेदनाशामक औषधं घेतली जातात का अशामध्ये, आणि मग मूळ इलाज करायचं बाजूला राहतं का, आणि त्यासाठी काय केलं पाहिजे हेही सांगा.
1: हा तुम्ही खूप छान प्रश्न विचारलेला आहे, कारण की याचं उत्तर जर आपण पाहिलं अनेकांना याचा लाभ होणार आहे. गुदप्रदेशी जर अशी सूज आली, ज्याला आपण विद्रदी, करट अशा वेगवेगळ्या बोली भाषांमध्ये शब्द आहेत त्याला, जर सूज आली तर त्याला ॲप्सिस म्हणून ट्रीट करणं हे खूप गरजेचं असतं. शास्त्र हे सांगतं, जर पू झालेला असेल तर तुम्हाला तो पू काढणं खूप आवश्यक आहे. ज्याला मेडिकल भाषेमध्ये आपण इन्सिजन आणि ड्रेनेज म्हणतो, म्हणजे तिथं छोटासा कट देऊन तो पू बाहेर काढणे आणि ती जखम स्वच्छ करणे हे करावंच लागतं.
0: ओके,
1: हे झालं ॲप्सिसचं. परंतु जर तो फिस्टुलाशी रिलेटेड असेल, जर तो भगंदरच असेल प्युअरली, की त्याचं एक तोंड बाहेर आहे पुळीच्या स्वरूपामध्ये आणि त्याचं दुसरं तोंड संडासच्या जागेशी कनेक्टेड आहे, तर याच्यामध्ये त्याच्यासाठी त्याला प्रमुख जे आहे ते आतूनच ट्रीटमेंट करणं पाईपलाईनची गरजेचं असतं. यासाठी खूप सारे उपचार आहेत, जसं आपण लेझर ट्रीटमेंट आहे की ज्याच्यामध्ये कमी कटिंगमध्ये अतिशय छान प्रकाराने उपचार होतात. त्यानंतर लिफ्ट आहे. आयुर्वेदामध्ये जर आपण पाहिलं तर क्षारसूत्रसारखी सुश्रुतांनी सांगितली अतिशय सुंदर उपचार पद्धती आहे. फिस्टुलॅक्टॉमी आहे. अशा अनेक साऱ्या उपचार पद्धतींनी फिस्टुला हा बरा करता येतो. परंतु याला दुर्लक्ष होता कामा नये. जर दुर्लक्ष झालं तर, जर तो सिंगल फिस्टुला असेल म्हणजे एक तोंड असेल, तर त्याला मल्टिपल फिस्टुला म्हणजे ज्याला आपण कॉम्प्लेक्स फिस्टुला असं म्हणतो, की एक तोंड नाही म्हणजे दोन तोंडांपेक्षा जास्त ओपनिंग्स तयार होणं असाही प्रकार होतो. आणि तो कॉम्प्लेक्स फिस्टुला झाला तर रेट ऑफ रिकरन्सचा प्रकार हा जास्त होताना दिसून येतो.
0: अच्छा, म्हणून मी तुम्हाला जे विचारते की मग औषधांचं काय, की वेदनाशामक गोळी घेतली जाते तात्पुरती, तर मुळावर उपचार करणं हे जास्त महत्वाचं आहे, तुम्ही काय सांगाल?
1: येस, जर अशा याच्यामध्ये वेदना असतील तर निश्चितपणे वेदनाशामक गोळ्या ज्या आहेत त्या तात्पुरतं इफेक्ट देतील. परंतु त्याचा इफेक्ट संपल्यानंतर वेदना या परत चालू होतात.
0: बरोबर.
1: म्हणून यासाठी जर हा जर काही आजार असेल, ॲप्सिस असेल किंवा भगंदर जर झालेला असेल, तर त्यासाठी ऑपरेटिव्ह प्रोसिजर करणं हे खूप महत्वाचं आणि गरजेचं असतं.
0: बरोबर.
1: वेदनाशामक घेऊन त्याला दाबणं किंवा अँटीबायोटिक घेऊन त्याला रेजिस्टंट क्रिएट करणं हे करू नये, असं माझं परखड ओपिनियन असेल.
0: अच्छा, एकूणच या व्याधीबद्दल आज तुम्ही जी सगळी माहिती दिली ती खूपच महत्वपूर्ण होती, त्याबद्दल धन्यवाद. वेळ झाली इथंच थांबण्याची. श्रोते हो, मूळव्याध, भगंदर आणि फिचर या आजारांवर प्रभावी वेदनारहित उपचार करून घ्या आणि या त्रासापासून मुक्ती मिळवा. यासाठी संपर्क करा डॉक्टर कामठे पाईल्स क्लिनिकला. डॉक्टर कामठे पाईल्स क्लिनिकला तुम्ही ऑनलाईन अपॉइंटमेंटसाठी सुद्धा संपर्क करू शकता. डॉक्टर कामठे पाईल्स क्लिनिकच्या शाखा कोंढवा, पुणे स्टेशन, हिंजवडी आणि मुंबई इथे. संपर्क 88 888 66 185, 88 888 66 185, 888 666 185. मनमोकळ्या गप्पाच्या आजच्या भागात आपल्यासोबत होते डॉक्टर कुणाल कामठे सर. पुन्हा भेटूयात पुढच्या भागात, तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार मॅडम.
2: काय छान दिसतोय ना आपला बटू.
3: हो ना,
2: बाप लेकाचं मस्त ट्विनिंग झालंय. पांढरा झब्बा, पांढरी धोती आणि उपरण.
3: आणि तू आहेस ना पांढऱ्या पैठणी मध्ये. 15 दिवसांपूर्वी मला वाटलंही नव्हतं की ही मुंज इतक्या निर्विघ्नपणे पार पडेल. काय तो फिशुलाचा त्रास, धड सहनही होत नव्हतं की सांगताही येत नव्हतं. शिवाय तिथून होणारा स्राव तर वेगळाच. कॉन्फिडन्सच गेला होता माझा आणि त्यात तुझा आग्रह, पांढरी धोतीच घालायची. टेन्शनच आलं होतं मला.
2: पण काही झालं नाही ना, उत्तम ट्रीटमेंट झाली तुमची आणि ती सुद्धा वेळेत.
3: तुझ्यामुळे. तू मला बळजबरीने डॉक्टरांकडे घेऊन गेली नसतीस तर आज खरंच अवघड होतं. अगं मला तर इतका संकोच वाटत होता भगंदरसाठी डॉक्टरांकडे जायचा.
2: अहो डॉक्टरांकडे जायला कसला संकोच, उलट जितक्या लवकर डॉक्टरांकडे जाऊ तितके लवकर बरे होऊ ना. आणि आता तुम्ही पूर्ण बरे झालात. चला बटू वाट बघतोय, उठवतय ना का हात देऊ.
3: चल, आता कितीही वेळा उठबस करायला लागली तरी काहीही टेन्शन नाही.

0: बरं का, तुम्हाला पण सांगते, अशा सांगता न येणाऱ्या आणि सहन न होणाऱ्या आजारांबद्दलचा मनातला संकोच बाजूला ठेवा आणि लवकरात लवकर जवळच्या डॉक्टरांना भेटा. हा संदेश डॉक्टर कुणाल कामठे यांच्या डॉक्टर कामठे पाईल्स क्लिनिक तर्फे जनहितार्थ जारी. डॉक्टर कामठे पाईल्स क्लिनिक मुळव्याध, फिशर आणि भगंदरवर अत्याधुनिक आणि वेदनारहित उपचार. संपर्क 88 886 65 185 888-666-185. शाखा कोंढवा, पुणे स्टेशन, हिंजवडी, उरळी कांचन आणि सायन मुंबई.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.

0: Ampere Registered Christian Mutual Fund Distributors Private Limited. Contact number 9764125533. Convert your life into celebration.
1: नमस्कार श्रोते हो, क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत फंडा म्युच्युअल फंडाचा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. श्रोते हो, क्रिसेंटचे संचालक भूषण वाणी सर या कार्यक्रमातनं इन्व्हेस्टमेंट बद्दल आपल्याशी नेहमीच गप्पा मारत असतात, पण सध्या क्रिसेंटच्या टीम मधले अनेक तरुण सुद्धा त्यांचे विचार आपल्या समोर बोलतायत आणि म्हणून त्यासाठी आज आपल्या बरोबर आहेत क्रिसेंटचेच रोहित वडनेरे. नमस्कार रोहित सर.
2: नमस्कार मॅडम. नमस्कार श्रोते हो.
1: खरं तर गुंतवणूक करणं हा एक खूप छान विषय आहे हे आम्हाला आता हे कार्यक्रम करताना कळतंय, आणि तरुणाईचं प्रतिनिधित्व करताना तुम्ही या गुंतवणुकीकडे कसे बघता किंवा तुम्ही क्रिसेंट जॉईन केल्यानंतर गुंतवणूक करण्याच्या बाबतीत तुमच्या विचारात काही फरक पडला का?
2: विचारांमध्ये इन्व्हेस्टमेंट कशी असली पाहिजे या सर्व बाबतींमध्ये मला माहिती ज्ञान हे क्रिसेंटमध्ये आल्यावर मिळालंच. पण सर्वप्रथम थोडस माझ्याबद्दल सांगतो की मी क्रिसेंटमध्ये सर्वप्रथम इन्व्हेस्टर म्हणून आलो, त्याच्यानंतर इथे एम्प्लॉई आहे. सो इन्व्हेस्टर टू एम्प्लॉई हा प्रवासामध्ये घडलेले बदल हे मला चांगलेच माहिती आहे. सो त्यामध्ये मी असं सांगू इच्छितो की इन्व्हेस्टमेंट करताना प्रत्येक तरुणाचा आजकाल इंटरनेटवर सगळीच माहिती उपलब्ध असते, त्यामुळे प्रत्येक जण वेगवेगळ्या माध्यमातून ती इन्व्हेस्टमेंट करत राहतं. पण सर्वप्रथम ऍज अ न्यू इन्व्हेस्टर म्हणून मला काही गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे, जसं की माझे गोल्स काय आहेत, त्यानंतर माझं उद्दिष्ट त्या गोल बद्दल काय आहे आणि त्याचं ड्युरेशन किती आहे हे जर कधी मला माहीत असेल, आणि त्यानंतर सर्वात महत्वाचं म्हणजे माझी रिस्क काय आहे, मी किती रिस्क त्या इन्व्हेस्टमेंटसाठी घेऊ इच्छितो किंवा घेऊ शकतो, त्यानुसार ती इन्व्हेस्टमेंट होणं खूप गरजेचं असतं. म्हणजे आज माझ्या कोणत्या मित्राने किंवा मैत्रिणीने मला एखादी इन्व्हेस्टमेंट टीप दिलेली आहे आणि मी त्याच्यातच इन्व्हेस्ट करतो आहे आणि त्यातून मला खूप उत्तम फायदा होईल असं कधीही होत नाही, कारण की त्या व्यक्तीने समोरच्या व्यक्तीने जी काही इन्व्हेस्टमेंट केली त्याचा काळ वेगळा होता, त्यांची रिस्क वेगळी आहे आणि त्या इन्व्हेस्टमेंटची स्टाईल ही वेगळी असते. म्हणून सगळ्यात पहिले आपण स्वतःची रिस्क कॅपिटाईट, गोल्स आणि त्याचं ड्युरेशन याचा सारासार विचार करूनच ती इन्व्हेस्टमेंट करणं आवश्यक आहे.
1: आता जेव्हा आपण गुंतवणुकीबद्दल बोलतो त्यावेळेला फॅमिलीचं सुद्धा एक यामध्ये खूप महत्वाचा विषय येतो. जेव्हा लग्न ठरली जातात, फॅमिली प्लॅनिंग केलं जातं, यावेळेला खर्च वाढत असतात, अगदी डिलिव्हरीपासून ते मुलांच्या शिक्षणापर्यंत सगळे खर्च आपण बघत असतो, तर हे जे एक्सपेन्सेस आहेत हे आपण कशा पद्धतीने मॅनेज करू शकतो याबद्दलही सांगा.
2: ज्यावेळेस फॅमिली प्लॅनिंग किंवा लग्न ठरतं आहे, सो फॅमिली साठीची इन्व्हेस्टमेंट जी काही आहे त्याची तयारी ही माझी पूर्वीपासूनच असली पाहिजे. म्हणजे ती मराठीत जशी म्हण आहे की तहान लागल्यावर विहीर खोदायला जाऊ नये, सो ते इन्व्हेस्टमेंट पण तसंच आहे. तर लग्न जमतं त्यावेळेस खर्चही वाढतात, मग आजकाल प्रत्येकाची ऍस्पिरेशन्स बदलत चाललेली आहे, मग प्री वेडिंग मग पोस्ट वेडिंग, बऱ्याच नवीन प्रकार आता आपल्या समोर येत आहेत, त्याच्यासाठी खर्चही तेवढाच मोठ्या प्रमाणात लागतो. सो ते करण्यासाठी माझी इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंग ही आधीच कधी असली तर ते मला सोपे जाते. दुसरं, ती इन्व्हेस्टमेंट करत असताना माझ्या डोक्यामध्ये काही गोष्टींचा विचार असला पाहिजे, जसं की एक तर लग्न झाल्यानंतरची जी काही माझे व्यवहार आहेत, कॅश फ्लोज आहेत, हे दोन्ही मंडळींनी म्हणजे अगदी त्या मुला मुलींनी बसून एकमेकांशी बोललं पाहिजे, त्यांचे खर्च, त्यांचे इन्कम याचा आढावा घेणं तेवढंच गरजेचं आहे.

0: आहे, किंवा दुसऱ्या भाषेमध्ये आपण असं म्हणू शकतो की फायनान्शियल प्रोफाइलिंग किंवा असेसमेंट होणं ती गरजेचे असते.
1: बरोबर.
0: देन जसं आपण बघतो की दिवसेंदिवस खर्च हे वाढत चाललेले आहेत, त्यानुसार त्यांची इन्व्हेस्टमेंट करत असताना लॉंग टर्म गोल्स काय आहेत, त्यांचे शॉर्ट टर्म गोल्स काय आहेत आणि त्यांचे मिड टर्म गोल्स काय आहेत हे सगळं बघणं तेवढंच आवश्यक आहे.
2: श्रोते हो, SIP, SWP, एक रकमी गुंतवणूक, रिटायरमेंट प्लॅनिंग, फायनान्शियल फ्रीडम, लाईफ इन्शुरन्स, हेल्थ इन्शुरन्स, होम लोन, एज्युकेशन लोन अशा सर्व प्रकारच्या गरजांसाठी आणि त्यांच्या बेस्ट फायनान्शियल सोल्युशनसाठी विश्वासाचं नाव म्हणजे क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. संपर्क 97 64 12 55 33, 97 64 12 55 33, 9764125533. हीच माहिती तुम्ही फंडा म्युच्युअल फंडाचा या क्रिसेंटच्या पॉडकास्टवरही ऐकू शकता. रोहित सर, आपण बोलत होतो की खर्च वाढत चाललेले, जबाबदाऱ्या वाढत चाललेल्या आहेत, मग यामध्ये इन्व्हेस्टमेंट कशा पद्धतीने केली जाऊ शकते याबद्दल?
0: सो इन्व्हेस्टमेंट करत असताना एकाची इन्कम घर खर्चांसाठी आणि एकाची इन्कम ही पूर्णपणे इन्व्हेस्टमेंटसाठी केलीच गेली पाहिजे असं माझं मत आहे. पण व्यक्ती त्यांच्या रिस्पॉन्सिबिलिटीज काय काय आहेत त्यानुसारही त्याचा आढावा घेणं अपेक्षित आहे. नंतर आपण जर कधी बघितलं तर पुढे जाऊन फॅमिली प्लॅनिंग ह्याविषयी जर कधी आपण चर्चा केली तर सर्वप्रथम ज्यावेळेस लग्न जमलेलं आहे त्याचवेळेस हेल्थ इन्शुरन्स स्वतःचा पर्सनल घेणं अपेक्षित आहे. आता प्रत्येक जण ज्या क्षेत्रामध्ये काम करत असेल, ज्या कंपनीत किंवा ज्या ऑर्गनायझेशनमध्ये काम करत असेल तिथून त्यांना ग्रुप हेल्थ इन्शुरन्स हे कव्हर मिळत असतं, पण त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा ते इन्शुरन्स असणं आवश्यक आहे ज्याच्यामध्ये इन फ्युचर डिलिव्हरी एक्सपेन्सेस कव्हर होऊ शकतील. बरेच इन्शुरन्स कंपनीज आहेत की ज्यांनी डिलिव्हरी एक्सपेन्सेस हे कव्हर करायला सुरुवात केलेली आहे.
1: ओके.
0: पण त्यासाठी पण लिमिटेशन्स आहेत त्याच्या बेसिक सम एश्योर्डच्या, त्याच्या टाइम ड्युरेशनचा, म्हणजे त्याला वेटिंग पिरियड हा लागतो, तो सर्व्ह करण्याचा आपल्याकडे वेळ असला पाहिजे. म्हणून मी हे सांगितलं की त्या एक्सपेन्सेस कव्हर होण्यासाठी आपल्याला आधीच ते इन्शुरन्स पॉलिसी घेणं आवश्यक राहील.
2: त्याचबरोबर पुढचा प्रश्न असा आहे की जेव्हा मुलांचे पालक म्हणून आपण त्यांना काही मार्गदर्शन करत असतो त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट किंवा गुंतवणुकीचे धडे देणं पण तितकंच महत्वाचं असतं, त्याबद्दल तुमचं काय मत आहे?
0: हे इन्व्हेस्टमेंटचे बाळकडू हे अगदी सुरुवातीपासून दिले गेले पाहिजे. म्हणजे माझं ही थॉट प्रोसेस आहे की आपला जो काही पैसा आहे तो आपण आपल्या मुलांप्रमाणे त्यांना वागवलं पाहिजे पैशाला. ते कसं की आपण मुलांना वाढवतो त्यांना वाचवत नाही, तसंच पैसा हा सेव्ह नाही केला गेला पाहिजे तर तो वाढवला गेला पाहिजे. आणि ते वाढवू आपण कुठून करू शकतो त्याची, तर ते इन्व्हेस्टमेंट थ्रूज आपण त्याची वाढ उत्तम प्रकारे करून घेऊ शकतो. आता हे पालकांच्या बाबतीत झालं. मुलांना लहान वयापासूनच इन्व्हेस्टमेंट बद्दल ही माहिती देत राहणं गरजेचं आहे. त्यांच्यासाठीची केलेली इन्व्हेस्टमेंट मग ती SIP स्वरूपात असेल, लमसम स्वरूपात असेल किंवा दुसरी कुठलीही इन्स्ट्रुमेंट ही असू शकते, त्याची माहिती तुम्ही मुलांना द्या की हे आम्ही तुझ्यासाठी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे, त्या इन्व्हेस्टमेंटचं स्वरूप काय आहे हे अगदी तेव्हापासून त्यांना सांगत राहा. त्याची काय वाढ होत आहे त्याचा आढावा सुद्धा त्यांना सांगत राहा. आता ह्या याच्यामध्ये लहान वयामध्ये मुलांना त्याचे फारसे महत्व कळणार नाही,
1: बरोबर,
0: पण ते कुठेतरी त्यांच्या मनात बिंबवले जाऊ शकते. ग्रॅज्युअली ज्यावेळेस टीन एजर्स मध्ये मुलं येतात तेव्हा त्यांना थोडंफार समजायला लागतं इन्व्हेस्टमेंट बद्दल. आजकालच्याही बऱ्याच काही शाळांमध्ये किंवा तुमच्या अभ्यासक्रमामध्ये इन्व्हेस्टमेंट किंवा त्याच्या संदर्भातले विषय किंवा धडे हे शिकवले जातात. सो ते मुलांना त्यांची आवड जास्त निर्माण होऊ शकते तिथे की अरे हे मला घरून त्यांना कुठेतरी कळालेलं आहे, ऐकलेलं आहे. देन त्याच्यानंतर मुलांना इन्व्हेस्टमेंट ज्यावेळेस चालू करतात टीनेजर्स किंवा ग्रॅज्युएटच्या लेवलला मुलं आलीत त्यावेळेस त्यांना ती इन्व्हेस्टमेंटचा आढावा त्यांना स्वतःला घ्यायला शिकवा. ते कसा घेतला गेला पाहिजे किंवा तुमचे ऍडवायझर्स असतील त्यांच्यासोबत त्यांचं डिस्कशन झालं पाहिजे, त्याच्याने ती मुलं त्यांच्या ज्ञानामध्ये ती भर पडेल आणि ते इन्व्हेस्टमेंट बद्दल अजून सजग होऊ शकतील.
2: वा क्या बात आहे. रोहित सर, खूप छान माहिती तुम्ही आम्हाला दिली आणि या कार्यक्रमात तुम्ही आमच्या बरोबर सहभागी झालात त्याबद्दल मनपूर्वक आभार.
0: खूप खूप धन्यवाद मॅम तुमचेही आणि सर्व श्रोत्यांचेही.
2: श्रोते हो, SIP, SWP, एक रकमी गुंतवणूक, रिटायरमेंट प्लॅनिंग, फायनान्शियल फ्रीडम, लाईफ इन्शुरन्स, हेल्थ इन्शुरन्स, होम लोन, एज्युकेशन लोन अशा सर्व प्रकारच्या गरजांसाठी आणि त्यांच्या बेस्ट फायनान्शियल सोल्युशनसाठी विश्वासाचं नाव क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. संपर्क 97 64 12 55 33, 9764125533. पुन्हा भेटूयात. क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत फंडा म्युच्युअल फंडाचा या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार,
0: धन्यवाद.

0: Ampere Registered Christian Mutual Fund Distributors Private Limited. Contact number 9764125533. Convert your life into celebration.
1: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर. सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
3: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत सक्सेस अबॅकस.
4: नमस्कार श्रोते हो, सक्सेस अबॅकस प्रस्तुत मुलांना बनवा गणितात सुपर फास्ट या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. सक्सेस अबॅकसचे सीईओ किरण पाटील सर आपल्या बरोबर आहेत. नमस्कार पाटील सर.
5: नमस्कार मॅडम.
4: आपण बघतो की सक्सेस अबॅकस महाराष्ट्रातली एक अग्रगण्य संस्था आहे आणि मुलांमध्ये आणि पालकांमध्ये ती खूपच लोकप्रिय आहे. तर याची नेमकी कारणं काय आहेत?
5: याच्यामध्ये प्रामुख्याने याच्यामध्ये मागं कारण असं आहे की जसं आपण काही पहिल्या एपिसोड मध्ये बोललो की सक्सेस अबॅकस मध्ये अबॅकसचा संपूर्ण अभ्यासक्रम जो आहे हा फक्त 4 लेवल मध्ये शिकवला जातो. त्याच्यामुळे काय होतं की कमी कालावधीमध्ये आणि कमी फी मध्ये हा विद्यार्थ्यांना हा कोर्स शिकायला मिळतो. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या वेळेची बचत होते आणि पालकांच्या फीची बचत होते. जसं की 8-8, 10-10 लेवलचा कोर्स असेल तर लेवलनुसार फी असतात. तर त्याच्या फी जवळपास सगळा कोर्स पूर्ण व्हायला 24-25 हजाराच्या पुढे जातात. तेच आपल्याकडे निम्म्या कॉस्ट मध्येच ह्या कोर्स पूर्ण होत असतो आणि 12-13 महिन्यात सरासरी 3 महिन्याची एक लेवल असा 4 लेवलचा कोर्स आहे. तर 12-13 महिन्यात आपला कोर्स पूर्ण देखील होत असतो. त्याचबरोबर आपण अबॅकस सोबत वैदिक गणित मुलांना मोफत शिकवतो. त्यासाठी आपण एक वेगळं वर्कबुक पण डेव्हलप केलेलं आहे आणि 4 लेवल नंतर मुलांना त्या ट्रिक्स आपण फ्री ऑफ कॉस्ट शिकवतो. त्यामध्ये 2-3 digit मल्टिप्लिकेशन एका स्टेप मध्ये कसे करायचे, एखादी ऍडिशन सबट्रॅक्शन मल्टिप्लिकेशन डिव्हिजन राईट आहे का रॉंग आहे हे कसं ओळखायचं, ह्या ट्रिक्स आपण फ्री मध्ये शिकवतो.
4: अरे वा, म्हणजे दुहेरी फायदा होतो मुलांचा. अबॅकस पण शिकायला मिळतं आणि शिवाय वैदिक मॅथ्स पण शिकायला मिळतं. तेव्हा श्रोते हो, मुलांच्या मनातली जर गणिताची भीती घालवायची असेल, पाढे पाठ होत नसेल, टेबल्स पाठ करण्याची स्मार्ट ट्रिक त्यांना शिकवायची असेल, कॉन्सन्ट्रेशन, कॉन्फिडन्स आणि मेमरी वाढवायची असेल, स्पर्धा परीक्षांमध्ये त्यांचा उत्तम परफॉर्मन्स हवा असेल, तर सक्सेस अबॅकसच्या ऑनलाईन आणि ऑफलाईन क्लासेससाठी जरूर संपर्क करा सक्सेस अबॅकसला. संपर्क 88-88-56-00-11, 88-88-56-00-11, 888-56-00-11. सर, जसं आता तुम्ही म्हणालात की आपण शिकवतो, पण मग हे जे शिकलेले आहेत हे फक्त आपल्याला त्यांच्या परीक्षा घेऊनच कळतं का अजून काही वेगळी मेथड आहे?
5: याच्यामध्ये मुलांना स्पर्धा परीक्षेचा अनुभव मिळावा यासाठी दरवर्षी आपण ऑनलाईन आणि ऑफलाईन या स्वरूपात अबॅकसच्या कॉम्पिटिशन घेत असतो. ऑफलाईन स्वरूपात कॉम्पिटिशन आपल्या अगदी पुणेमध्ये बालेवाडी स्टेडियम आहे या ठिकाणी झालेले आहेत किंवा पंडित फार्म आहे या ठिकाणी झालेले आहेत. आणि ही अबॅकसची सक्सेसची कॉम्पिटिशन देखील विद्यार्थी पालकांमध्ये खूप लोकप्रिय आहे. अगदी भव्य स्वरूपात मोठ्या प्रमाणावर ह्या स्पर्धा होत असतात. जसं की तुम्ही म्हणाला की मुलं क्लासमध्ये शिकतात, त्यांचा लेवल वाईज तिथे एक्झाम होतात, तिथं स्पर्धा ते त्यांच्या वर्गातील लिमिटेड मुलांशी त्यांची होत असते. पण ह्या स्पर्धेवर मोठ्या प्रमाणावर त्यांना मुलं मिळतात, त्यांच्याशी त्यांना कॉम्पिट करता येतं. ते सरावाना अगदी 5 मिनिटात 100-100 गणित सोडवू लागतात या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि आपल्या सक्सेस अबॅकस या स्पर्धेचं वैशिष्ट्य असं आहे की या स्पर्धेमध्ये 4th लेवलला जो विद्यार्थी एक्सलंट येईल त्याला आपण 1,00,000 रुपयाची स्कॉलरशिप बक्षीस देत असतो. आणि सलग 2 वर्ष आपण ही 1-1,00,000 रुपयाची स्कॉलरशिप ऑलरेडी दिलेली आहे. त्याच्यासोबतच सेकंड रँक आला ह्या स्पर्धेमध्ये तर त्याला आपण लॅपटॉप बक्षीस देत असतो. 3rd रँकला आपण 4th लेवलमध्ये सायकल बक्षीस देत असतो. अशा 5 सायकल वेगवेगळ्या ग्रुप्स मधून या स्पर्धेच्या माध्यमातून आपण देत असतो. त्याच्या व्यतिरिक्त 45 रँक्स त्याच्या ट्रॉफीज आणि सर्टिफिकेशन मिळत असतं. शिवाय या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक सहभागी विद्यार्थ्याला देखील आपण गेले आता 10-11 वर्ष झाले ही स्पर्धा आपण घेतोय, तर प्रत्येक सहभागी विद्यार्थ्याला आपण पार्टिसिपेट ट्रॉफी आणि पार्टिसिपेशन सर्टिफिकेशन देखील देत असतो.
4: तेव्हा श्रोते हो, तुम्ही सुद्धा तुमच्या मुलांना सक्सेस अबॅकसच्या क्लासला घाला. आतापासूनच त्यांची तयारी सुरू करा. 1,00,000 रुपयाची ही स्कॉलरशिप तुमचाही मुलगा किंवा मुलगी जरूर मिळवू शकते. त्यांच्या मनातली गणिताची भीती घालवण्यासाठी

0: साठी, पाढे पाठ करण्याची स्मार्ट ट्रिक शिकवण्यासाठी, कॉन्सन्ट्रेशन, कॉन्फिडन्स आणि मेमरी वाढवण्यासाठी, त्याचबरोबर स्पर्धा परीक्षांचा उत्तम अनुभव देण्यासाठी आजच संपर्क करा किरण पाटील यांच्या सक्सेस अबॅकसला. सक्सेस अबॅकसचे क्लासेस ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही स्वरूपात. संपर्क 88 86 56 00 11, 88 86 56 00 11, 8885600011. पुन्हा भेटूयात सक्सेस अबॅकस प्रस्तुत मुलांना बनवा गणितात सुपर फास्ट या कार्यक्रमात किरण पाटील सर यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार,
1: धन्यवाद.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत सक्सेस अबॅकस.
3: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
2: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
4: श्रोत्यांनो नमस्कार, विक्रम्स फिटनेस प्रस्तुत थिंक फिट स्टे फिट या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. हेल्थ कोच विक्रम मेहंदळ आपल्यासोबत. गुड मॉर्निंग विक्रम.
5: श्रोत्यांनो नमस्कार.
4: केसेस बघायला सुरुवात करूयात. आता ही जी केस आहे, 21 वर्षांचा आहे हा मुलगा, रौनक असं नाव समजूयात. 174 सेंटीमीटर उंची आहे, सो उंची चांगली आहे, पण तू म्हणतोस तसं त्यामुळे वजन कळत नाही. तर तुझ्याकडे आलाय तेव्हा वजन इथे आहे 107.9 म्हणजे 108 किलो जवळपास.
5: हा जो वयोगट आहे ना, वयोवर्ष 15 ते वयोवर्ष 30 या मुलांचं आजकाल अनफॉर्च्युनेटली वजन खूप वाढायला लागलंय. त्यात कारणही आहेत. आता ह्याच्यामध्ये रौनकचं वजन का वाढलं सांगतो. रौनक ऍक्च्युली तसा फिट होता, म्हणजे ऑन द हेवियर साईडच होता. जेव्हा मी त्याच्याशी चर्चा करत होतो की तुझं वजन बाबा कधी वाढलं काय झालं, तर तो म्हणला की त्याचं इंजिनिअरिंग जेव्हा चालू झालं तेव्हा त्याचं वजन साधारण 90-92 किलो होतं, आणि हे जे वरचं वजन 14-15 किलो जे वाढलं तर ते त्याच्या इंजिनिअरिंगच्या 4 वर्षांमध्ये वाढलं. आणि ह्या 4 वर्षांमध्ये तो इंजिनिअरिंगला बाहेर दुसऱ्या सिटीमध्ये
4: राहत होता,
5: आणि हॉस्टेलला राहत असल्यामुळे कम्प्लीट बाहेरचं खाणं, घरच्या खाण्याचा अभाव, आणि आपल्याला माहिती आहे हॉस्टेलमध्ये मुलं एकमेकांना झोपून देत नाहीत, त्यामुळे झोपेची बोंब, खाण्याच्या वेळांची बोंब, घरचं खाणं नाही, कम्प्लिटली बाहेरचं खाणं आणि व्यायाम कम्प्लिटली बंद, ह्या सगळ्याचे परिणाम म्हणजे वजन वाढत गेलं.
4: अच्छा. श्रोते हो, कोणतेही गॅजेट सप्लिमेंट्स न वापरता फक्त रोजचा घरचा आहार आणि घरच्या घरी व्यायाम करून फिटनेस रखा. यासाठीच विक्रम्स फिटनेसला कॉन्टॅक्ट करा, प्रभात रोड लेन नंबर 5 आणि मृत्युंजय मंदिरासमोर बँक ऑफ महाराष्ट्रच्या वर कर्वे रोड पुणे इथेही. ऑनलाईन कन्सल्टेशन साठी सुद्धा संपर्क 9011135000, 9011135000, 90111 32500. विक्रम तू सांगतोय रौनकच्या केस बद्दल, आणि जसं म्हणालास तसं शिक्षणासाठी बाहेरच्या गावात, त्यामुळे जे 3 पॅरामीटर्स तू नेहमी सांगतोस ते तिन्ही गडबडले होते, झोप, व्यायाम आणि जेवण.
5: बरोबर आहे. आणि त्यामुळे वजन वाढत गेलं, आणि वजन हे असं झपाट्याने जेव्हा वाढतं तर तेव्हा त्याचे परिणाम काय होतात बघ चित्रा. ऍट द एज ऑफ 21 रौनक मला सांगत होता की त्याला गुडघेदुखी डेव्हलप झालेली आहे, म्हणजे त्याला पायऱ्या चढताना आणि उतरताना गुडघ्यामध्ये दुखणं थोडंसं जाणवायला लागलं होतं, आणि त्याच्याकरता मग डॉक्टरांकडे तो गेला, मग गुडघ्याचे एक्सरे काढून घेतले, आणि डॉक्टरांनी त्याला सांगितलं होतं की तुझं थोडं थोडं रिजनरेशन ऑलरेडी ऍट द एज ऑफ 21 चालू झालंय, तातडीने वजन कमी कर नाही तर पुढे तुझं अवघड आहे असं सगळं सांगितलं होतं. म्हणजे बघ ना, ऍट द एज ऑफ 21 गुडघे दुखणं वगैरे हे आपल्या काळात आपल्याला कधी माहिती पण नव्हतं, पण आता अनफॉर्च्युनेटली ते लाईफस्टाईल आणि या सगळ्या गोष्टींमुळे मुलांना ह्याच्यातनं जावं लागतं.
4: बरोबर.
5: पण एनिवे सर्वात यातली चांगली गोष्ट अशी की रौनकला कळलं होतं की आपलं वजन प्रचंड जास्त वाढलेलं आहे, ते वेळच्या वेळेस कमी नाही केलं तर त्याचं भरपूर इतर प्रॉब्लेम्स मध्ये पुढे रुपांतर होऊ शकतं, आणि त्यामुळे तो पूर्ण तयारीने आलेला की जे काय तुम्ही द्याल ते व्यवस्थित फॉलो करणार. दुसरी गोष्ट म्हणजे इंजिनिअरिंग त्याचा संपून तो घरी येऊन व्यवस्थित घरीच राहत होता, त्यामुळे डाएट तो म्हणला मी अॅक्युरेटली 100% व्यवस्थित फॉलो करणार, आणि तो म्हणजे फुल मोटिवेटेड होता आपल्याकडे जेव्हा आला तेव्हा, कारण का गुडघेदुखी आणि असल्या गोष्टी 21व्या वर्षी आपल्याला होत आहेत म्हणल्यानंतर त्याला त्याची ग्रॅव्हिटी कळली होती. मग काही नाही, डाएट एक्सरसाइज सगळं व्यवस्थित लिहून दिलं, ते त्यांनी घरच्या घरी सगळं फॉलो करायला चालू केलं. झोपेची ऑफकोर्स त्याची बोंबच होती, म्हणजे 2-2.5 वाजता झोपत होता तो रोज, आणि ती झोप नॉर्मल आणण्याकरता मी त्याला एक उपाय सुचवला, तो म्हणजे म्हणलं त्याला ज्या दिवशी त्यांनी प्रोग्राम घेतला त्याला म्हणलं दुसऱ्या दिवशीपासून सकाळी 7 वाजता उठायला लाग आणि दिवसभर झोपू नको, म्हणजे हळूहळू 10:30-11 झोप येईल. त्याप्रमाणे 10-12 दिवसामध्ये त्याची झोपेची सायकल सेट झाली, आणि मग तो सगळं व्यवस्थित फॉलो करत गेला आणि फार अॅक्युरेटली फॉलो केलं, आणि ते त्याच्या रिझल्टमध्येही दिसतंय आपल्याला. आज आपण त्याचा रिझल्ट बघितला तर त्याला आपल्याकडे जॉईन करून आज फक्त 3 महिने झालेले आहेत, आणि या 3 महिन्यामध्ये आज त्याचं 13 किलोनी वजन कमी झालेलं, म्हणजे 107 जे होतं ते आता त्याचं 94 वरती वजन आता झालेलं आहे 3 महिन्यातच. 100% त्याची प्रोग्रेस अजून उत्तम पद्धतीने चालू राहील. आणि दुसऱ्या 2-3 गोष्टी म्हणजे त्याचं व्हिटॅमिन डी लेवल्स कमी होत्या, त्यांनी त्याच्याकरता सप्लिमेंट वगैरे घेतल्या, आणि प्लस आपले एक्सरसाइज केल्यामुळे आज अशी परिस्थिती आहे, म्हणजे तो आपल्याकडे आला तेव्हा तो पळण्याचा वगैरे विचारही करू शकत नव्हता, आज तो 200-300 मीटर कधी कधी 1 किलोमीटर पळू शकतो इतके त्याच्या गुडघ्यांची

0: कंडिशन आज सुधारलेली आहे.
1: नक्कीच. या केस बरोबरच वेळ झाली इथं थांबण्याची. श्रोते हो, कोणतेही गॅजेट सप्लिमेंट न वापरता फक्त रोजचा घरचा आहार आणि घरच्या घरी व्यायाम करून फिटनेस राखा. यासाठीच विक्रम्स फिटनेसला कॉन्टॅक्ट करा. प्रभात रोड लेन नंबर 5 आणि मृत्युंजय मंदिरासमोर बँक ऑफ महाराष्ट्राच्या वर कर्वे रोड पुणे इथेही. ऑनलाईन कन्सल्टेशन साठी सुद्धा संपर्क 9011325000 9011325000 विक्रम्स फिटनेस प्रस्तुत थिंक फिट स्टे फिट या कार्यक्रमात विक्रम सोबत अशाच गप्पा उद्याच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: श्रोते हो, हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. सकाळचे 10:31 आणि 30 सेकंद होत आहेत. प्रसारित करत आहोत मराठी चित्रपट संगीत. कार्यक्रमात झाला महार पंढरीनाथ या चित्रपटातलं ग दी माडगुळकर यांनी लिहिलेलं, सुधीर फडके यांनी संगीतबद्ध केलेलं आणि गायलेलं गीत.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM. सकाळचे 10:35 आणि 35 सेकंद होत आहेत. प्रसारित करत आहोत काही ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम.
1: सूचना: या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते श्रेयस डायनिंग हॉल.
3: श्रोतेहो नमस्कार. श्रेयस डायनिंग हॉल प्रस्तुत आपली खाद्य संस्कृती या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. श्रेयस डायनिंग हॉलची राधिका चितळे आपल्यासोबत, आपण तिच्याशी गप्पा मारणार आहोत. राधिका नमस्कार.
4: नमस्कार.
3: श्रेयस मध्ये वेगवेगळे फेस्टिवल्स असतात, त्याबद्दल आपण नेहमी बोलतो, किंवा श्रेयसच्या केटरिंग बद्दल तर आपले बरेच एपिसोड चालू असतात. आज मला तुला पर्टिक्युलरली असं विचारायचंय की आता श्रेयस डायनिंग हॉल म्हटलं की बऱ्याच जणांना ऐकताना वाटतं डायनिंग पुरतं मर्यादित हॉल आहे, तर आपले बरेच व्हेन्यू आहेत, म्हणजे इथे आपटे रोडला आहे, सिंहगड रोडला आहे, सातारा रोडला आहे आणि आता बावधनला पण आहे, तर या सगळ्याबद्दल तुझ्याकडनं आज ऐकायचंय.
4: आपले वेगवेगळ्या ठिकाणी अनेक व्हेन्यूज आहेत, प्रत्येक

0: ऐकताना वाटतं डायनिंग पुरतं मर्यादित हॉल आहे, तर आपले बरेच व्हेन्यू आहेत म्हणजे इथे आपटे रोडला आहे, सिंहगड रोडला आहे, सातारा रोडला आहे आणि आता बावधनला पण आहे, तर या सगळ्याबद्दल तुझ्याकडनं आज ऐकायचंय.
1: आपले वेगवेगळ्या ठिकाणी अनेक व्हेन्यूज आहेत, प्रत्येक व्हेन्यूची वेगळी कपॅसिटी आहे, काय फॅसिलिटीज आहेत, तर त्याच्यासाठी माझ्या मनात आलं की एकेका व्हेन्यूचा एकेक आपण पूर्ण माहिती देऊ शकलो तर लोकांनाही काय काय ऑप्शन अवेलेबल आहेत आमच्या केटरिंगसाठी हे त्यांच्या डोक्यात एक बसेल. म्हणजे कुठलंही फंक्शन असेल, गेट टुगेदर असेल, तर त्यांना त्यांच्या सोयीच्या त्यांच्या एरियामध्ये असं आपलं केटरिंग मिळू शकतं.
0: अच्छा,
1: आपटे रोडचं श्रेयस त्याला एक मला सांगायला आवडेल की ह्या वर्षी 2026 मध्ये 60 वर्ष पूर्ण होत आहेत. 66 साली माझ्या आजोबांनी खरं तर सुरू केलं. इथे सगळ्यांना डायनिंग हॉल तर माहितीच आहे चित्रा असं म्हणली, आणि 5व्या मजल्यावरती इथे बँक्वेट हॉल आहे ज्याला आपण अंबर हॉल असं म्हणतो. तर ह्या बँक्वेट हॉलची कपॅसिटी साधारण 150 ते 250 इतक्या लोकांची फंक्शन तिथे अगदी सहजपणे होऊ शकतात. एसी बँक्वेट हॉल आहे हा. आणि केटरिंग मध्ये आपल्याला हवं तर म्हटलं तसं सगळं, म्हणजे महाराष्ट्रीयन पासून चायनीज, पंजाबी, कॉन्टिनेंटल सगळंच देऊ शकतो आपण.
0: बरोबर.
1: सगळ्यात जास्ती तिथे फंक्शन होतात ते म्हणजे फॅमिली गेट टुगेदर्स होतात.
0: ओके.
1: 60चे कार्यक्रम, 75चे कार्यक्रम, साखरपुड्याचे कार्यक्रम, पहिल्या वर्षाचा वाढदिवस, असे कार्यक्रमासाठी अगदी आयडियल हॉल आहेत.
0: श्रोते हो, तुमच्या सोयीनुसार तुम्ही ठरवाल त्या व्हेन्यूवर तुम्ही सांगाल तो मेन्यू श्रेयसच्या केटरिंग मध्ये उपलब्ध. महाराष्ट्रीय, पंजाबी, चायनीज आणि कॉन्टिनेंटल सुद्धा. यासाठी आमचे व्हेन्यूज श्रेयस हॉल आपटे रोड, शौर्यश्री हॉल आणि लॉन्स सिंहगड रोड, सिग्नस हॉल सातारा रोड, याबरोबरच ईशार्य बँक्वेट अपोजिट ज्ञाती इक्विनॉक्स बावधन पुणे. संपर्क 83 800 96 528, 83 800 96 528, 8380096528. राधिका, तू जसं म्हणालीस की श्रेयस बँक्वेट हॉल जो आपटे रोडला आहे आपला डायनिंग हॉलच्या वरतीच 5व्या मजल्यावरती, म्हणजे ज्यांना असं 150-200 लोकांची कपॅसिटी आहे त्या हॉलची,
1: 150 पर्यंत कम्फर्टेबली होतं.
0: ओके.
1: अजून काही फंक्शन मला आता आठवले की मुंजी खूप होतात तिथे.
0: ओके.
1: बारसासाठी आयडियल आहे, डोहा जेवणासाठी आयडियल आहे, फॅमिली गेट टुगेदर्स, असे अनेक प्रकारचे कार्यक्रम अतिशय उत्तम रीतीने पार पडतात. दुसरे जे 2 हॉल्स आहेत 50 कपॅसिटी वाले,
0: ओके,
1: अजून 2 हॉल्स आहेत 50 लोकांची कपॅसिटी ज्याची आहे, तिथे अनेक लहान लहान फॅमिली गेट टुगेदर्स होतात. म्हणजे केळवण होतात, व्याही भोजन होतात, नुसते गेट टुगेदर्स हे वेगवेगळ्या काही युएसहून आलेल्या लोकांचे नुसते घरी करण्याच्या ऐवजी त्यांना वाटतं की सगळ्यांना एका ठिकाणी बोलवून श्रेयसचं खायला घालूया.
0: बरोबर.
1: तर तिथे आपण बुफे सेटअप लावतो, 50 लोकांचं फंक्शन उत्तम होतं, किंवा तिथे लोक गेट टुगेदर करतात आणि खाली जेवायला येतात.
0: म्हणजे
1: जर स्पेशल हॉल हवा असेल नुसतं गप्पा मारायला तर 2-3 तासासाठी हॉल घेतात. मधल्या वेळात खालती डायनिंग हॉलला येऊन शांतपणे जेवायला त्यांना, कारण वाढलं जातं खाली ताट असं. तसंच आपलं श्रेयसचं टेरेस सुद्धा आहे ओपन एअर, तिथे वाढदिवसाच्या पार्टीज बरीच होतात चांगल्या सीझन मध्ये, म्हणजे नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी. आपल्याकडे पुण्याचा इतका छान थंडीचा सीझन असतो, तिथे पार्टीज होतात. आणि अंबर हॉलला अजून एक सांगते मी की 2 अटॅच्ड रूम सुद्धा आहेत, त्याच्यामुळे मुंज किंवा साखरपुडा ह्याच्यासाठी त्या रूम्स वापरल्या जातात भरपूर.
0: ओके. म्हणजे अशी सगळ्याच प्रकारची तुमच्या घरातली लहान मोठी कार्य श्रेयस मध्ये होऊ शकतात. ही सगळी माहिती दिलीस त्याबद्दल धन्यवाद राधिका. वेळ झाली इथंच थांबण्याची. श्रोते हो, तुमच्या सोयीनुसार तुम्ही ठरवाल त्या व्हेन्यूवर तुम्ही सांगाल तो मेन्यू श्रेयसच्या केटरिंग मध्ये उपलब्ध. महाराष्ट्रीय, पंजाबी, चायनीज आणि कॉन्टिनेंटल सुद्धा. यासाठी आमचे व्हेन्यूज श्रेयस हॉल आपटे रोड, शौर्यश्री हॉल आणि लॉन्स सिंहगड रोड, सिग्नस हॉल सातारा रोड, याबरोबरच ईशार्य बँक्वेट अपोजिट ज्ञाती इक्विनॉक्स बावधन पुणे. संपर्क 83 800 96 528, 83 800 96 528, 83 800 96 528. श्रेयस डायनिंग हॉल प्रस्तुत आपली खाद्य संस्कृती या कार्यक्रमात पुन्हा भेटूयात राधिका सोबत पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते श्रेयस डायनिंग हॉल.
3: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत शर्विल होमिओपॅथी.

0: श्रोते हो नमस्कार. शर्विल होमिओपॅथी प्रस्तुत आनंदाचा दीप देऊ दे या कार्यक्रमात मी शिवराज सणस आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो.
1: आज आपण चर्चा करणार आहोत आतड्यांच्या आजाराबद्दल,
0: आणि याच विषयावर आपल्याशी चर्चा करण्यासाठी इथं उपस्थित आहेत डॉक्टर योगेश पाटोळे. नमस्कार डॉक्टर, स्वागत आहे आपलं या कार्यक्रमात.
2: नमस्कार
1: डॉक्टर. पहिला प्रश्न आपल्यासाठी, आतड्यांचे आजार म्हणजे नेमकं काय?
3: आतड्यांचे आजार हे जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर सर्वात प्रथम नेमके आतड्यांचे कार्य काय असते, कारण जर बारकाईने पाहिलं तर जवळपास पचनाच्या 80% आजारांचं कारण हे आतड्यांमध्ये दडलेलं आहे. तर साध्या भाषेत जर सांगायचं झालं तर पचनाच्या प्रक्रियेमध्ये अन्नाची व्यवस्थित घुसळण करणं, त्यानंतर त्यातून पोषक तत्व व्यवस्थित शोषून घेणं आणि नको असलेला मलभाग पुढे सरकवणं हे आतड्याचं प्रमुख कार्य आहे. जर आपण पाहिलं जर हे कार्य व्यवस्थित झालं नाही तर शरीराला मिळणारी ऊर्जा ही कमी पडू शकते, आणि आतड्यांचे आजार जर असतील, पोट साफ होणं नसेल, पचनाच्या तक्रारी वारंवार असतील, तर आपल्याला लक्षात येतं की शारीरिक आजारांसोबत काही मानसिक समस्या देखील उद्भवू शकतात. आता आपल्याला समजले असेल की आपले पोट साफ होणे किती गरजेचे आहे आपल्या शरीराच्या आणि मनाच्या संवर्धनासाठी.
0: श्रोते हो, होमिओपॅथी उपचारांबद्दल आपल्याला काही माहिती हवी असेल तर आमच्या डेक्कन जिमखाना, पिंपरी चिंचवड आणि औंध इथल्या उपचार केंद्रांना अवश्य भेट द्या. आमचा संपर्क क्रमांक आहे 750-686-29-29, 750-686-29-29. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 750-686-29-29.
1: आपल्या शरीराच्या आणि मनाच्या संवर्धनासाठी आपलं पोट साफ होणं हे गरजेचं आहे. डॉक्टर, आतड्यांचे कोणकोणते विकार असू शकतात आपण काय श्रोत्यांना माहिती द्याल?
3: ढोबळमानाने जर आपण विचार केला तर आपण त्याच्यामध्ये दोन प्रमुख गट करू शकतो किंवा प्रकार पाहू शकतो. एक प्रकार असे असतात की जिथे लक्षणे तर दिसतात, त्रास तर होतच असतो, रोज वेगवेगळ्या पद्धतीचे त्रास होत असतात किंवा वर्षानुवर्षे काही त्रास रुग्णांना जाणवत असतात, मग शेवटी रुग्ण याची शहानिशा करण्यासाठी काही तपासण्या करतो की आपल्याला हा त्रास होतोय, हा नक्की कशामुळे आहे, या आजाराचं आपण निदान करूयात की जेणेकरून आपल्याला भविष्यात योग्य पद्धतीने ट्रीटमेंट करता येईल. पण सगळ्यात महत्त्वाचं आश्चर्य काय की ज्यावेळेस तपासण्या करण्यासाठी रुग्ण जातो त्यावेळेस त्याचे सगळे रिपोर्ट्स नॉर्मल येतात. आणि दुसरा एक प्रकार असतो की ज्याच्यामध्ये आपण तपासण्या केल्यानंतर आपल्याला काही मेडिकल टर्म्स, काही संज्ञा ज्ञात होतात, उदाहरणार्थ गॅस्ट्रायटिस, पेप्टिक अल्सर, ड्युओडेनल अल्सर, डायव्हर्टिक्युलायटिस, एच पायलोरी इन्फेक्शन, कोलायटिस, अल्सरेटिव्ह कोलायटिस, या पद्धतीची नावे आपल्या समोर येतात आणि मग आपल्याला कळतं की हा अमुक आजार झाला आहे. पहिल्या प्रकारामध्ये आपल्याला आजाराचे नाव समजत नाही परंतु त्रास होत असतो, अशावेळी फक्त कार्यात्मक बदल होऊन आपल्याला आजार जडला आहे असे आपण समजावे. आणि उलट पक्षी दुसऱ्या प्रकारामध्ये कार्यात्मक विकारासोबतच रचनात्मक बदल देखील घडून येतात आणि त्यामुळे आजाराचे योग्य निदान तपासण्यांमधून समजते. तर मुख्यत्वे आतड्यांच्या आजारांमध्ये हे दोन वेगवेगळे प्रकार आपल्याला दिसून येतात.
0: श्रोते हो, होमिओपॅथी उपचारांबद्दल आपल्याला काही माहिती हवी असेल तर आमच्या डेक्कन जिमखाना, पिंपरी चिंचवड आणि औंध इथल्या उपचार केंद्रांना अवश्य भेट द्या. आमचा संपर्क क्रमांक आहे 750-686-29-29, 750-686-29-29. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 750-686-29-29.
1: डॉक्टर, आता आपण आतड्याच्या आजारांची विविध लक्षणं सांगितली, पण आतड्याच्या आजाराची कारणं काय काय असू शकतात?
3: कारणांचा जर उहापोह केला तर बहुतांशी सर्वच लोकांना बरीचशी कारणे माहिती आहेत. त्याच्यातलं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे बदललेली जीवनशैली. बदललेल्या जीवनशैलीमध्ये आपल्या जेवणाच्या वेळा, जेवणाची संस्कृती हे देखील बदलले आहे. पूर्वी नाश्त्याला आपण ज्या पद्धतीचा पदार्थ खायचो त्याची संस्कृती आता बदलली आहे. आणि हे आजार जीवनशैलीमुळे होतातच, परंतु जीवनशैलीमध्ये असणारा जो अतिरिक्त ताण आहे त्यामुळे देखील बरेचशा आजारांची नांदी आपल्या शरीरामध्ये आपल्याला दिसून येते. दुसरं आहे शिफ्ट ड्युटी. बऱ्याचशा लोकांना दर 7 दिवसाने किंवा दर 15 दिवसाने शिफ्ट ड्युटीला सामोरे जावे लागते, त्यामुळे त्यांच्या पचनाच्या सवयी ह्या बदलतात आणि परिणामी त्यांना

0: क्षुल्लक लक्षणांपासून दीर्घपचनाचे आजार देखील दिसून येतात. काही व्यावसायिकांमध्ये, उदाहरणार्थ वकील असतील, कॉर्पोरेट क्षेत्रातले मोठे अधिकारी असतील किंवा आपले पोलीस बांधव असतील, की यांना जेवणाची वेळ ठरवली तरी पाळता येऊ शकत नाही. मग जेवणाच्या वेळा जर पाळल्या नाहीत तरी देखील पचनाचे आजार उद्भवतात हे आपल्याला दिसून आलेलं आहे. नवीन संस्कृतीचा जर विचार केला तर कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये आज तुम्ही गेलात तर चहा, कॉफी, पिझ्झा, बर्गर हे आता त्यांची नाश्त्याची संस्कृती झाली आहे. ह्या जंक फूडचे, फास्ट फूडचे जे अतिरिक्त सेवन आहे हे आपल्या पचनाच्या संस्थेसाठी खूप हानिकारक आहेत. आणि तरुण वयामध्ये याचा त्रास जास्त जाणवत नाही, परंतु जसजसे वय सरते त्यावेळेस आपली रोगप्रतिकार शक्ती ह्या सगळ्या गोष्टींना मर्यादा घालण्यासाठी अपुरी पडते आणि त्यानंतर आपल्याला पचनाचे त्रास झाल्याचे दिसून येते. नंतर आहे महत्त्वाचे की आपल्या शरीरामध्ये जर विजातीय द्रव्य तयार झालीत तर त्यातून देखील पचनाचे आजार उद्भवल्याचे आपल्याला दिसून येते. तर ही सर्वसाधारण अशी काही कारणं आहेत की जे आपल्याला समोर दिसून येतात. यापैकी जंक फूड खाणं, फास्ट फूड खाणं, अतिरिक्त सेवन करणं, अतिरिक्त मद्यपान करणं, लाईफस्टाईल डिसऑर्डर्स आहेत, हे आपण कंट्रोल नक्कीच करू शकतो. त्याबद्दल तरुण पिढीने नक्कीच विचार करावा.
1: श्रोते हो, होमिओपॅथी उपचारांबद्दल आपल्याला काही माहिती हवी असेल तर आमच्या डेक्कन जिमखाना, पिंपरी चिंचवड आणि औंध इथल्या उपचार केंद्रांना अवश्य भेट द्या. आमचा संपर्क क्रमांक आहे 750-686-29-29, 750-686-29-29. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 750-686-29-29. डॉक्टर, होमिओपॅथी ही आतड्याच्या आजारावर कशा पद्धतीने मदत करू शकते?
0: होमिओपॅथीमध्ये सगळ्यात चांगली गोष्ट अशी आहे की जसं आपण आजारांच्या प्रकारामध्ये पाहिलं की कार्यात्मक विकार आणि रचनात्मक विकार. ज्यावेळेस रचनात्मक विकार होतात म्हणजे एक डेफिनेट डायग्नोसिस आपल्याला ज्यावेळेस माहिती होते, उदाहरणार्थ गॅस्ट्रायटिस, अँट्रल गॅस्ट्रायटिस, गॅस्ट्रिक अल्सर, फॅटी लिव्हर, डिओडिनायटिस, डिओडिनल अल्सर, एच पायलरी, कोलायटिस, अल्सरेटिव्ह कोलायटिस, ह्या प्रकारची ज्यावेळेस नावं आपल्याला समजतात त्यावेळेस आपल्याला एक करेक्ट डायरेक्शन समजून येते. परंतु पहिला जो प्रकार आहे की जिथे आपल्याला लक्षणं तर दिसतात परंतु तपासणी केल्यानंतर काही असे ठोक निदान करता येत नाही, डेफिनेट डायग्नोसिस आपल्याला समजत नाही, त्यावेळेस रुग्णाचे कन्फ्युजन होणे हे स्वाभाविक आहे. तर अशा पद्धतीच्या ज्या विकारांमध्ये त्यातील एक सगळ्यात महत्त्वाचा विकार म्हणजे इरिटेबल बॉवेल सिंड्रोम, की ज्याला IBS असे देखील म्हटले जाते आणि मराठीमध्ये त्याला संग्रहणी असं संबोधलं गेलं आहे. अशा प्रकारच्या विकारांमध्ये होमिओपॅथी खूप पूरक आणि प्रभावी ठरली आहे. जिथे कार्यात्मक विकार असतात आणि रचनात्मक विकार असतात अशा दोन्ही पद्धतीच्या आजारांमध्ये प्रभावीपणे होमिओपॅथी आपल्यासाठी मदतगार होऊ शकते.
1: तर श्रोते हो, हे होते डॉक्टर योगेश पाटोळे. डॉक्टर, आज आपण आतड्यांच्या आजाराबद्दल सर्व श्रोत्यांना ही उपयुक्त माहिती दिलीत, आपले मनपूर्वक आभार. नमस्कार.
0: नमस्कार.
1: श्रोते हो, होमिओपॅथी उपचारांबद्दल आपल्याला काही माहिती हवी असेल तर आमच्या डेक्कन जिमखाना, पिंपरी चिंचवड आणि औंध इथल्या उपचार केंद्रांना अवश्य भेट द्या. आमचा संपर्क क्रमांक आहे 750-686-29-29, 750-686-29-29. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 750-686-29-29. तर श्रोते हो, पुन्हा आपली भेट याच दिवशी याच वेळी आनंदाचा दीप देऊ दे या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते शर्विल होमिओपॅथी.
2: संकल्पना आणि निर्मिती शिवराज सणस.
3: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
4: या कार्यक्रमाचे प्रायोजक श्वास लाईफलाईन सेंटर सांगली.
5: श्रोतेहो नमस्कार. श्वास लाईफलाईन सेंटर प्रस्तुत श्वसनाचे विकार आणि आधुनिक उपचार या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. श्वास लाईफलाईन सेंटरचे कन्सल्टिंग चेस्ट फिजिशियन डॉक्टर अनिल मडके सर आहेत आपल्यासोबत. आपण त्यांच्याशीच बोलणार आहोत. डॉक्टर मडके सर, नमस्कार.
6: नमस्कार.
5: सर, श्वसनाच्या विकारांसंदर्भात तुम्ही सांगत असता मला प्रश्न असा विचारायचा आहे की बऱ्याच जणांकडे पाळीव प्राणी असतात किंवा पाळीव पक्षी सुद्धा असतात आजकाल, त्यांच्या काही गोष्टींमुळे म्हणजे त्यांची विष्ठा असेल, त्यांचे पिस असतील, त्यांच्या मधून निघणारे काही जंतू असतील,

0: असे बरेच प्रकार असू शकतात आपल्याला कितीही स्वच्छ वाटलं तरी, तर त्याच्यामुळे काही श्वसन विकार किंवा असे काही पेशंट तुमच्याकडे येतात का?
1: आमच्याकडे जेव्हा असा एखादा रुग्ण येतो तेव्हा त्याच्यामध्ये ज्या गोष्टी असतात त्यामध्ये आजूबाजूला असणारं वातावरण, विशेषतः इतर प्राणी, पाळीव प्राणी जसं की मांजर आहे, कुत्रा आहे, आता हल्ली तुम्ही नाही पाळलं तरी कबुतर आपल्या खिडकीत येऊन बसतात आणि ते अगदी पाळीव पक्ष्यासारखेच आपल्याशी त्यांचं वर्तन असतं आणि त्याचा त्रास होऊ शकतो. तर असाच एक रुग्ण अगदी 50 ओलांडलेला आणि त्यांना आधीपासून थोडासा त्रास होता, ब्लड प्रेशर होतं, कंट्रोल होता पण मधुमेह होता, आणि अशा रुग्णाला अचानक ताप आला होता, डोकं दुखत होतं, अंग दुखत होतं, खोकला येत होता, सर्व लक्षणं निमोनियाची होती पण निमोनिया नियंत्रणात येत नव्हता, त्यामुळे बेजार होऊन तो आमच्याकडे आला होता. आणि श्वसनविकार आधीचा असल्यामुळे श्वसनाच्या तक्रारी होत्याच. काय झालं होतं, जेव्हा इतिहास विचारला तेव्हा ते घरामध्ये पोपट पाळत होते आणि पोपटाशी बऱ्याच जणांचा लगाव असतो आणि या पक्ष्याची पिस, त्याचे स्त्राव, श्वसनाचे स्त्राव, त्याची विष्ठा, यातून काही जंतू, विशेष करून क्लॅमिडिया सिटॅकी नावाचा एक जीवाणू असतो, तो या पोपटांकडून माणसांमध्ये येऊ शकतो आणि तीव्र प्रकारचा निमोनिया करू शकतो. आणि अंगदुखी, डोकेदुखी ही सगळी लक्षणं त्यामध्ये होती. याचं निदान केलं आणि त्याप्रमाणे त्यांना अँटीबायोटिक्स दिली आणि सपोर्टिव्ह ट्रीटमेंट जी काय असते ती सगळी दिल्यानंतर या व्यक्तीचा खोकला आणि निमोनिया जो तीव्रतेच्या दिशेने चालत होता तो नियंत्रणात आला.
0: श्रोते, श्वसनाच्या कोणत्याही दीर्घकालीन विकारांसाठी आणि त्यावरील आधुनिक उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर अनिल मडके आणि डॉक्टर आशिष मडके यांच्या श्वास हॉस्पिटलला, दक्षिण शिवाजीनगर, सांगली इथे. संपर्क 73850-63934, 73850-63934, 7385063934. डॉक्टर मडके सर, तुम्ही सांगताय ज्यांच्याकडे पाळीव पक्षी किंवा प्राणी असतात अशा पेशंट बद्दल,
1: तर जेव्हा पोपट किंवा अन्य पक्षी प्राणी यांच्या साधित्यात आल्यामुळे विशिष्ट प्रकारचा निमोनिया होतो तेव्हा त्यांना तीच अँटीबायोटिक्स चालत नाही, ते अँटीबायोटिक्स वेगळी द्यावी लागतात, वेगळ्या प्रकारचे द्यावे लागतात.
0: अच्छा.
1: आणि अर्थातच त्या दृष्टीने उपचार द्यावे लागतात. रुग्णाचा असलेला इतर श्वसन विकार आहे जसे की दमा असेल, सीओपीडी असेल, तर त्यांना श्वासनलिका रुंद करणारी औषधं द्यावी लागतात. आणि मला सर्वात महत्वाची गोष्ट श्रोत्यांना सांगायची तीही की जर तुम्ही पक्षी पाळत असाल, एक तर आता हल्ली कायदा आहे त्यामुळे तुम्ही कायदेशीर त्याची परवानगी घ्या, त्या पक्ष्याची निगा राखा कारण तो एक जीव आहे, सजीव आहे, त्याचे पंख स्वच्छ ठेवा, त्याचं शरीर स्वच्छ ठेवा आणि एका पिंजऱ्यात दोन दोन तीन तीन चार चार पक्षी, जास्तीत जास्त दोन ठेवा, तो पिंजरा मोठा असावा, त्यांना चांगलं खाऊ पिऊ घाला आणि अर्थातच गळणारे पंख, त्याचे जी काही विष्ठा ह्याची स्वच्छता वारंवार वेळच्या वेळी करा, त्यांच्यासाठी पण आणि तुमच्यासाठी पण त्याचा फायदा होईल. आणि अर्थात नवीन गोष्ट म्हणजे त्यातला हँडल करताना मास्क वापरा, त्याची विष्ठा काढताना ग्लोव्स घाला हातामध्ये, आणि नवीन पक्षी पाळणार असाल तर आधी क्वारंटाईन करा त्याला. म्हणजे आपण कोरोनामध्ये हा शब्द ऐकला, कुठून तो आलाय माहिती नाही, साधारण 15 तुम्ही त्याचा प्रत्यक्ष संपर्क टाळा किंवा इतर पक्षी घरात असतील तर त्यांच्याशी संपर्क येण्याआधी त्याच्यामध्ये आधी काही इन्फेक्शन असतील तर ती बरी होण्यासाठी किंवा त्याला हेल्दी होण्यासाठी त्याला क्वारंटाईन म्हणजे वेगळं ठेवा आणि खुशाल पक्षी पाळा.
0: श्रोते हो, श्वसनाच्या कोणत्याही दीर्घकालीन विकारांसाठी आणि त्यावरील आधुनिक उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर अनिल मडके आणि डॉक्टर आशिष मडके यांच्या श्वास हॉस्पिटलला, दक्षिण शिवाजीनगर, सांगली इथे. संपर्क 83850-63934, 83850-63934, 7385063934. श्वास लाईफलाईन सेंटर प्रस्तुत श्वसनाचे विकार आणि आधुनिक उपचार या कार्यक्रमात डॉक्टर अनिल मडके सर यांच्यासोबत पुन्हा भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक श्वास लाईफलाईन सेंटर, सांगली.
3: शतो विविध ग्रह केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलेत. FM बँड 101 MHz हे कार्यक्रम प्रसारित करण्यात आले.
4: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
5: उफ्फो, घर का सारा काम मुझे ही करना पड़ता है, सफाई भी, शॉपिंग भी. 1 किलो शुद्ध नमक देना, शुद्ध नहीं समझते हो क्या? शुद्ध नमक सफेद, स्वच्छ, फ्री फ्लो, वैक्यूम डाइट के हर दाना समान.
6: तो ऐसा बोलो ना,
5: निर्मा शुद्ध नमक, ये हुई ना बात.
7: क्यों छोटे साहब?
5: मम्मी मैं तो
7: निर्मा शुद्ध नमक, इतना शुद्ध कि

0: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत. आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796 999 1827.
2: श्रोते हो, रोज सकाळी 7:45 जरूर ऐका कार्यक्रम क्रिसंट अमृत सरिता गीता. या कार्यक्रमाचे प्रायोजक क्रिसंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्वर्ट लाइफ इंटू सेलिब्रेशन.
3: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती,
4: भारत का गम एक्सपर्ट.
2: श्रोते हो, रोज सकाळी 7:30 नक्की ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
0: दररोज संध्याकाळी 6:15 जरूर ऐका सुमधुर गीतांचा कार्यक्रम. डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली, प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघे दुखीवर रामबाण उपचार.
5: हे विविध भारतीचं पुणे केंद्र आहे. सकाळचे 10:58 झालेत. ठळक बातमीपत्र ऐकूयात.
6: विविध भारती पुणे, ठळक बातम्या. येत्या 30 जून पासून रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया देशात कागदी नोटा रद्द करणार असून त्या जागी प्लॅस्टिक नोटा चलनात येणार असल्याची बातमी खोटी असल्याचं केंद्र सरकारनं स्पष्ट केलं आहे. याबाबत समाज माध्यमावर खोटी बातमी फिरत असून त्याचं खंडन सरकारच्या वतीनं करण्यात आलं आहे. नागरिकांनी केवळ रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करण्यात येणाऱ्या माहितीवरच विश्वास ठेवावा आणि कोणतीही खोटी माहिती समाज माध्यमांवरून एकमेकांना पाठवू नये असं आवाहन सरकारच्या वतीनं PIB मार्फत करण्यात आलं आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता हे भविष्यातील महत्वाचं साधन असलं तरी भविष्य केवळ AI वर अवलंबून नसून त्याच्या वापराला दिशा देणारी मानवी बुद्धिमत्ता, सत्सद्विवेक बुद्धी आणि मूल्य यावरच ते अवलंबून आहे. पत्रकारांनी नवतंत्रज्ञानाचा जबाबदारीनं स्वीकार करताना सत्य पडताळणी आणि संपादकीय जबाबदारी अबाधित राखावी असं आवाहन राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी केलं. मुंबईतील यशवंतराव चव्हाण सभागृह इथं मराठी पत्रकार संघाच्या वतीनं आयोजित पत्रकारांच्या महाअधिवेशनात ते काल बोलत होते. यावेळी विधानसभेचे अध्यक्ष ॲडव्होकेट राहुल नार्वेकर, प्रेरणादायी वक्ते गौर गोपालदास, सकाळ मीडिया समूहाचे संपादक निलेश खरे, वरिष्ठ पत्रकार सरिता कौशिक, मृणालिनी नानिवडेकर आदी मान्यवर उपस्थित होते. कृत्रिम बुद्धिमत्तेची पत्रकारांना मोठ्या प्रमाणात मदत होत आहे, तथापि AI मुळे दिशाभूल करणारी माहिती डीप फेक तंत्रज्ञान आणि बनावट दृश्य सामग्रीच्या माध्यमातून समाजात संभ्रम निर्माण होण्याचा धोका वाढत असल्याबद्दल यावेळी राज्यपालांनी चिंता व्यक्त केली. ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ दीपकभाई केदार यांच्या प्रमुख उपस्थितीत काल धुळे शहरात संविधान बचाव आरक्षण बचाव यात्रा मोठ्या उत्साहात काढण्यात आली. नांदेड इथून निघालेली ही यात्रा राज्यभरातून प्रवास करत मुंबईमध्ये पोहोचणार आहे. नंदुरबार जिल्ह्यातल्या अक्कलकुवा तालुक्यातील दुर्गम जामठी परिसरात नदीकाठावरील पाण्यानं भरलेल्या डबक्यात बुडून 3 आदिवासी बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. यामध्ये 6 वर्षाची 2 जण तर 7 वर्षाच्या 1 बालकाचा समावेश आहे. ही मुलं आंघोळीसाठी गेली असताना पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्यानं त्यांचा बुडून मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत असून गावावर शोककळा पसरली आहे. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 11:58.
5: आकाशवाणी नेटवर्ककडे पण ऐकताय पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. याबरोबर जगभरातल्या श्रोत्यांशी आम्ही जोडले गेले होत आमच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर लाईव्ह स्ट्रीमच्या माध्यमातून. सकाळचे 11:01 आणि 15 सेकंद झालेत. चंदुकाका सराफ मधुमाला

0: ते हा लोकप्रिय हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम ऐकूयात.
1: चंदूकाका सराफ ज्वेल्स मधुमालती या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत चंदूकाका सराफ ज्वेल्स. 1827 पासून परंपरा तीच, रूप नवे.
0: अच्छा, चंदूकाका सराफ मधुमालती हा लोकप्रिय हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम ऐकूयात कैलास शिंदे सोबत.
2: ऐसे मौसम में ही तो प्यार जवां होता है. दिल की बातों को होंठों से नहीं कहते, ये फसाना तो निगाहों से बयां होता है.
0: श्रोतो, आज जागतिक दृष्टिदान दिवस, त्या अनुषंगाने कार्यक्रमात काही डोळ्यांचा उल्लेख असलेली गीतं आम्ही आमच्या रसिक श्रोत्यांसाठी निवडली आहेत. अनेक अंध व्यक्तींचं जीवन हे प्रकाशमय करणारे डॉक्टर रामचंद्र लक्ष्मण भालचंद्र यांच्या स्मृती प्रित्यर्थ साजरा होणारा आजचा दृष्टिदान दिवस हा पाळण्यात येतो, साजरा करण्यात येतो. डोळ्यात दाटलेल्या काळ्या कुट्ट अंधारातून उद्याच्या उज्ज्वल भविष्याची स्वप्न पाहणाऱ्या व्यक्तींना नेत्रदानाच्या माध्यमातून हे जग सुंदर आहे याची प्रचिती देणारा हा आजचा दिवस, त्या अनुषंगानं कार्यक्रमातली ही काही गीतं ऐकूयात. कार्यक्रमाच्या सुरुवातीला बेकसूर चित्रपटाचं हे गीत आता.

0: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
1: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत, आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स, 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999182.

0: डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: श्री स्वामी स्नेह डायनिंग हॉल.
2: घरी पाहुणे आले मग स्वामी स्नेह डायनिंग हॉल आहे ना.
1: चांदीच्या ताटात, पेशवाई थाटात अस्सल महाराष्ट्रीयन जेवणाचा आस्वाद घ्यायला नक्की भेट द्या.
2: केळवण असो वा व्याही भोजन किंवा असो स्नेह भोजन, फक्त स्वामी स्नेह डायनिंग हॉल मध्येच.
1: स्वामी स्नेह डायनिंग हॉल, मोरया गोसावी मंदिराजवळ, चिंचवड गाव, चिंचवड पुणे. संपर्क 94 22 311 106.
3: तुम्ही लक्ष्मी रोड, नारायण पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, कसबा पेठ, नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येत आहे आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे, तर मग
4: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे खोरे दालन. पुन्हा गाडगीळ आणि सन्स, नवनवीन दागिन्यांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा.
3: म्हणूनच सांगते, नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासानं खरेदीसाठी पुन्हा गाडगीळ आणि सन्स, सरस्वती सदन अगदी कुंटे चौकात, सिग्नलच्या मागे, लक्ष्मी रोड, पुणे.
5: सर्व प्रकारच्या स्कूल बॅग्स, ट्रॅव्हलर बॅग्स, छत्र्या, रेनकोट साठी एकच नाव, रमेश डाईंग.
6: रमेश डाईंग.
0: तेव्हा आजच नजीकच्या शोरूमला भेट द्या.
7: शतव व्यावसायिक विश्रांतीनंतर चंदुका कसरा मधुबालती या लोकप्रिय हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आमच्या रसिक श्रोत्यांचं पुन्हा एकदा स्वागत. कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकूयात गायिका आशा भोसले यांच्या आवाजातलं. संगीतकार शंकर जयकिशन यांनी संगीतबद्ध केलेली इंदिवर यांची ही रचना, चित्रपट प्यार करिश्ता.

0: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
1: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत, आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999187.
2: मोबाईल आणि कम्प्युटरच्या जास्त वापरामुळे डोळ्यांच्या आरोग्यावर परिणाम होतोय. तुमचे अनमोल डोळे जपायला हवेत. डोळ्यांची निगा राखण्यासाठी, नेत्र विकारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी अगदी लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सगळ्यांनीच डोळ्यांची नियमित तपासणी करायला हवी. त्याने आजार लवकर समजतात, वेळेवर उपचारही होतात आणि यासाठी खात्रीशीर आणि सगळ्यांच्या सोयीचं ठिकाण म्हणजे जंगली महाराज रोड वरचं गॅलेक्सी आय हॉस्पिटल.
3: पद्मश्री डॉक्टर मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशनचे गॅलेक्सी आय हॉस्पिटल, मॉडर्न हायस्कूल समोर, जंगली महाराज रोड, पुणे. फोन 8087808797.
2: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या सदस्यांना खास सवलत.
4: अहो सकाळी सकाळी मी छान चहा केलाय तो घ्यायचा, तर तुम्ही दरवाजाकडे काय पाहताय?
5: अगं मी तरुण भारतची वाट बघतोय. माझ्या वडिलांचा आवडता तरुण भारत आणि मीही आवडीने वाचत असे. आता पुण्यात पुन्हा सुरू झालाय तरुण भारत. वाचला ना की खऱ्या बातम्या वाचल्याचं समाधान मिळतं बघ.
4: आता घराघरात सकाळच्या वेळी हाच संवाद, कारण सर्वांनाच वाचावासा वाटतो तरुण भारत. राष्ट्रीय विचारांचा वसा, तसंच शनिवारी मागोवा आणि रविवारी आसमंत पुरवणी.
5: नागपूरच्या श्री नरकेसरी प्रकाशनचे दैनिक तरुण भारत, 100 वर्षांचा तरुण, दैनिक तरुण भारत, आता पुणेकरांचा फॅमिली न्यूज पेपर.
6: चकाचक चकाचक घर आमचे चकाचक, डीटी केमिकल्स मुळे घर होते चकाचक.
7: घराच्या स्वच्छतेसाठी आणि प्रसन्नतेसाठी प्रत्येकाची पहिली पसंती दीप्ती कंझ्युमर प्रॉडक्ट.
8: लिक्विड सोप, फिनाइल, डिटर्जंट पावडर, परफ्यूम्स, रूम फ्रेशनर्स, अत्तर, लॉन्ड्री केमिकल्स आणि खास वॉशिंग मशीन साठी लिक्विड डिटर्जंट.
7: उत्कृष्ट दर्जा आणि वाजवी किंमत फक्त दीप्ती कंझ्युमर प्रॉडक्ट्स. विजय टॉकीज शेजारी लक्ष्मी रोड आणि मूलचंदच्या शेजारी सिंहगड रोड. दीप्ती कंझ्युमर प्रॉडक्ट्स. घराघरात स्वच्छता, मनामनात प्रसन्नता.
9: जून महिना म्हणजे शाळा कॉलेजेस सुरू होण्याचा महिना. उज्ज्वल करिअरच्या दिशेने होणाऱ्या तुमच्या वाटचालीत विश्वेश्वर बँकेचाही छोटासा हातभार.
10: विश्वेश्वर बँक देते अतिशय किफायतशीर व्याजदरावर तुमच्या पाल्याच्या सर्व शैक्षणिक गरजांसाठी सुलभ शैक्षणिक कर्ज.
9: विश्वेश्वर बँकेचा छोटासा प्रयास शिक्षण होईल विनासायास.
10: अर्थ सार्थ करणारी मल्टी स्टेट शेड्युल्ड बँक
9: ही विश्वेश्वर सहकारी बँक लिमिटेड पुणे.
11: शदो व्यावसायिक विश्रांतीनंतर कार्यक्रमात पुन्हा एकदा आपलं स्वागत. महम्मद रफी आणि लता मंगेशकरांच्या आवाजातलं आनंद बक्षी यांचं गीत ऐकूयात. संगीतकार सचिन देव बर्मन, चित्रपट अनुराग.
12: तेरे नैनो के मैं दीप जलाऊंगा, अपनी आंखों से दुनिया दिखलाऊंगा.
13: अच्छा

0: परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत. आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स, 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999187.

0: प्रत्येकीलाच प्रतिमा मध्ये जायची घाई झाली आहे,
1: कारण प्रतिमा मध्ये सर्व तऱ्हेच्या साड्या, ड्रेस मटेरियल्स आणि सलवार कमीजच्या फ्रेश स्टॉक वर आहे 60% डिस्काउंट.
2: आपली प्रतिमा आता आणखीनच एक्सक्लुसिव्ह. प्रतिमा एक्सक्लुसिव्ह, टिळक रोड, पुणे.
3: तुम्हालाही करायची आहे फर्निचरची खरेदी?
4: मग विजिट करा प्लॅनेट फर्निचर.
3: भरपूर ऑफर्स आणि प्रीमियम क्वालिटीच्या फर्निचरची भरपूर व्हरायटी.
4: प्लॅनेट फर्निचरचे सर्वात मोठे दालन आता आपल्या पुण्यात.
3: प्लॅनेट फर्निचर, देवाची उरुळी, पुणे.
4: संपर्क 9689911240.
3: 9689911240.
5: दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत. प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. आपले विश्वासू लोकमान्य.
6: आणि लग्न बसत्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामींनी मध्ये बिझलँड बिल्डिंग, कुंठेकर रोड, पुणे.
7: श्रोतो, आपण एकदा हा चंदुका कसरा मधुबालती हा लोकप्रिय हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम. श्रोतो, हा कार्यक्रम

आपण काय ऐकत आहात एफ एम बँड 101 मेगाहर्ट्झवर. सकाळचे 11:21 आणि 25 सेकंद झाले. जागतिक दृष्टी दिनाच्या अनुषंगानं एक घोषवाक्यात ऐकूयात. आँखों की खूबसूरती पर बेपनाह लिखने वालों, आँखों की खूबसूरती पर बेपनाह लिखने वालों, एक नज़र उन पर भी डालो जो देख नहीं सकते, एक नज़र उन पर भी डालो जो देख नहीं सकते. आणि डोळ्यांविषयी कैफी आझमी यांनी लिहिलेले हे एक छानसं गीत. गायक आणि संगीतकार हेमंत कुमार. चित्रपट कोहरा कार्यक्रमात हे गीत आता ऐकूयात.

त्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत. आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999182.

0: रुई युनिव्हर्सल, तुमच्या कुटुंबाला देखण्या घराचं कोंदण.
1: मंगल नात्यांच्या स्नेहबंधांना परंपरेचा सुवास लाभला. अधिक महिन्याच्या शुभक्षणी जावयाच्या मानाचा सोहळा खुलला. अधिक महिन्याच्या निमित्ताने श्री विष्णुरूप जावयाला दिल्या जाणाऱ्या वाणाचा मंगल समारंभ साजरा करा. रुचकर भोजन आणि खास आदरातिथ्यासह दुर्वांकूर डायनिंग हॉलमध्ये आमरसासह दोन स्वीट्स आणि चौरस आहाराने सजलेली लज्जतदार मेजवानी, जिव्हा तृप्त करणारा जिव्हाळा. दुर्वांकूर डायनिंग हॉल, हत्ती गणपती चौक, टिळक रोड, पुणे.
2: तुम्ही लक्ष्मी रोड, नारायण पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, कसबा पेठ, नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येताय आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे, तर मग
3: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे कोरे दालन, पुन्हा गाडगीळ आणि सन्स, नवनवीन दागिन्यांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा.
2: म्हणूनच सांगते, नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासानं खरेदीसाठी पुन्हा ते चौकात सिग्नलच्या मागे, लक्ष्मी रोड, पुणे.
4: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध.

0: गीतकार साहिर लुधियानवी यांची ही शब्दरचना होती. संगीतकार एन दत्ता यांचं संगीत असलेली. महेंद्र कपूर यांनी हे गीत गायलं होतं धर्मपुत्र या चित्रपटासाठी. आणि आपण ऐकलात चदुका का सराप मधुमालती या लोकप्रिय हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात. कार्यक्रमातलं यानंतरचं गीत या व्यावसायिक विश्रांतीनंतर आणि त्यानंतर आपण ऐकणार आहात मुकेश यांच्या आवाजातलं साथी चित्रपटाचं गीत.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
2: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत. आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999182.

डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.

0: हमारी सहायता टेली लॉ के ऐप वेबसाइट www.daily-law.in या टोल फ्री नंबर 14454 से प्राप्त की जा सकती है।
1: प्रिया, सगळे उपचार करून झाले पण मी आई नाही ग होऊ शकले।
2: मधु, तू एकदा भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर मध्ये जा ना। त्यांच्याकडे उत्तम सक्सेस रेट, अनुभवी डॉक्टर्सची टीम, पारदर्शक उपचार आणि सर्व अद्ययावत IVF ट्रीटमेंट्स एकाच छताखाली आहेत।
1: हो,
2: आम्हाला तर खूप चांगला अनुभव आलाय।
1: ए मग आम्ही एकदा प्रयत्न करतो, मला भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटरचा नंबर दे ना।
2: घे ना 8800551878। भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, नवी पेठ, पुणे।

0: सर्व प्रकारच्या ब्रँडेड बॅग्स, स्कूल बॅग्स, कॉलेज सॅग साठी पुण्यातील सुप्रसिद्ध एकच नाव रमेश डाईंग. आजच जवळच्या शाखेस भेट द्या.
1: श्रोतो, हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि पुढे ऐकताय पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. यासोबत जगभरातल्या श्रोत्यांशी आम्ही जोडले गेले आहोत आमच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर लाईव्ह स्ट्रीमिंगच्या बातम्यांना. आपण ऐकताय चंदुका कसराब मधुबालती हा लोकप्रिय हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम. आज जागतिक दृष्टीदान दिनाच्या अनुषंगानं ज्या गीतांमध्ये डोळ्यांचा निगाह आणि नयनांचा उल्लेख आहे अशी काही गीतं आम्ही आपल्यासाठी प्रसारित करतो. मुकेश यांच्या आवाजातलं हे साथी चित्रपटाचं गीत मजरूह सुलतानपुरी यांनी लिहिलेली आहे. ही रचना रचनेसाठी संगीत संगीतकार नौशाद यांचा.
2: फिर क्या हुआ, नहीं है कुछ इसकी.

0: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
1: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत, आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999827.
2: अहो, रिझल्ट लागले. आपल्या रुपालीच्या पुढील शिक्षण विषयी काही विचार केलाय का तुम्ही?
3: अगं, महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचं श्री सिद्धिविनायक महिला महाविद्यालय असताना काळजीच नाही, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न नॅक ए ग्रेड प्रमाणित श्री सिद्धिविनायक महिला कॉलेजमध्ये अगदी 11वी कॉमर्स पासून बीकॉम, एमकॉम, बीए, एमए, बीएससी, बीबीए, बीएससी, सीएस अशा व्यवसाय विमुख अभ्यासक्रमांसाठी ऍडमिशन जोरात सुरू.
2: संपर्क 9404598-9975.
3: वेबसाइट siddhivinayakcollege.org.
4: कॅनडा देश तो आप जानते ही होंगे. कनाडा की टोटल पॉपुलेशन जितनी पक्की छत बांधी है हमारे देश ने अपने गरीबों के सिर पर. 12 साल में 4 करोड़ से अधिक पीएम आवासों का निर्माण हुआ, करोड़ों परिवारों का कल्याण.
5: जब एक परिवार को अपना घर मिलता है तो उसका आत्मसम्मान बढ़ जाता है, वो अपना वर्तमान सुधारने के साथ ही बेहतर भविष्य के बारे में सोचने लगता है.
4: 12 साल विश्वास के, विकास के, जन कल्याण के.
6: दररोज सकाळी 9 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल, किडनी तुमची, काळजी आमची.
7: श्रोते हो, रोज संध्याकाळी 6:05 नक्की ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
8: श्रोते हो, दररोज सकाळी 9:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा ऐकेर मर्मबंधातली ठेवही. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुणे आय केअर, मिशन हेल्दी आईज.

संगीतकार ओ पी नय्यर यांनी संगीतबद्ध केलेलं कमार जलदाबाद यांचं हे गीत, आशा भोसले आणि सकरांचा आवाज, चित्रपट फागुन.

0: परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: तुम्ही लक्ष्मी रोड, नारायण पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, कसबा पेठ, नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येताय आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे, तर मग
2: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे खोरे दालन. पुन्हा गाडगीळ आणि सन्स, नवनवीन दागिन्यांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा.
1: म्हणूनच सांगते, नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासानं खरेदीसाठी पुन्हा गाडगीळ आणि सन्स, सरस्वती सदन अगदी कुंटे चौकात, सिग्नलच्या मागे, लक्ष्मी रोड, पुणे.
0: रोज सकाळी 11 ते 12 या वेळेत ऐकायला विसरू नका चंदूकाका सराफ ज्वेल्स, मधुमालती. प्रायोजक चंदूकाका सराफ ज्वेल्स, 1827 पासून. परंपरा तीच, रूप नवे.
3: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5 वाजता जरूर ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल. असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी.
4: व्यावसायिक विश्रांतीनंतर आमच्या श्रोत्यांचं पुन्हा एकदा चंदूकाका सराफ मधुमालती या लोकप्रिय हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात पुन्हा एकदा स्वागत.

लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांच्या युगलस्वरातलं आनंद बक्षी यांचं ही गीत. संगीतकार राहुल देबर्मन, चित्रपट भोला भाला.

0: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
1: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत, आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999187.
2: सर्व प्रकारच्या स्कूल बॅग्स, ट्रॅव्हलर बॅग्स, छत्र्या, रेनकोट साठी एकच नाव, रमेश डाईंग.
3: रमेश डाईंग.
4: तेव्हा आजच नजीकच्या शोरूमला भेट द्या.
5: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा आय केअर सांझ धारा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर, मिशन हेल्दी आईज.
2: दररोज सायंकाळी 5:30 ते 6 या वेळेत जरूर ऐका सुमधुर मराठी गाण्यांचा कार्यक्रम सांझ धारा. सहप्रायोजक जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्युल्ड बँक.
6: पुणे पीपल्स बँक प्रस्तुत गजर हरिनामाचा दररोज संध्याकाळी 7:30 ते 8 जरूर ऐका. प्रायोजक पुणे पीपल्स बँक, विश्वासाचा हात आणि मोलाची साथ.
7: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट.
8: दररोज रात्री 11 ते 11:30 या वेळेत जरूर ऐका जुन्या सुमधुर हिंदी चित्रपट गीतांचा आपला आवडता कार्यक्रम. डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल, प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार. दररोज रात्री 11 ते 11:30 या वेळेत जरूर ऐका जुन्या सुमधुर हिंदी चित्रपट गीतांचा आपला आवडता कार्यक्रम बेला के फूल. आणि या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जितेंद्र घोडके सराफ,
9: श्रोतो व्यावसायिक विश्रांतीनंतरच्या कार्यक्रमाचा समारोप लता मंगेशकर आणि सुरेश वाडकर यांच्या युगलस्वरातल्या या गीताने करत आहोत. राष्ट्रीय अंधत्व निवारण कार्यक्रमांतर्गत नेत्र संकलनासाठी सुमारे 250 अधिक नेत्रपेढ्या कार्यरत आहेत. राज्यातील मृत्यूचं प्रमाण आणि त्यापश्चात होणारं नेत्रदान यामध्ये मोठी तफावत आहे. नेत्रदान जनजागृतीबाबत विविध शासकीय आणि अशासकीय संस्था या कार्य करत असतात, मात्र याबाबतीत अजूनही म्हणावी तेवढी फार प्रगती झाली नसल्याचं मत या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या अनेक तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे. अंधत्व निवारणासाठी अनेक जण पुढे येतात, यातली कारणं तसंच तांत्रिक अडचणी दूर करणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. आज जागतिक दृष्टीदिनाच्या अनुषंगानं नेत्रदानाचा संकल्प करूया, मृत्यूनंतरही हे सुंदर विश्व पाहूया. समारोप धनवान चित्रपटाच्या या गीतानं साहिर लुधियानवी यांनी लिहिलेली रचना, संगीत पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचा.

0: चतुर्यापुरत चतुका कसरा मधुबालती हा लोकप्रिय हिंदी चित्रपट गीताचा कार्यक्रम समाप्त करण्याची आम्हाला अनुमती द्या. नमस्कार.
1: चंदूकाका सराफ ज्वेल्स मधुमालती या कार्यक्रमाचे प्रायोजक होते चंदूकाका सराफ ज्वेल्स. 1827 पासून परंपरा तीच, रूप नवे.
0: श्रोतो, हे आहे आकाशवाणी नेटवर्क कडपड ऐकताय पुणे विविध भारती 101 FM पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनेल. सकाळच्या 11:58 होत आहेत. ठळक बातमीपत्र ऐकूयात.
2: विविध भारती पुणे, ठळक बातम्या. सांगली जिल्ह्यातील पेठ इथं सुरू होणारं शासकीय क्रांतीसिंह नाना पाटील अन्न तंत्र महाविद्यालयाचं उर्वरित काम गतीनं करावं, या महाविद्यालयात शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची नियुक्ती करून याबाबत कार्यवाही करावी, अशा सूचना कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी केल्या. यासंदर्भात मुंबईत मंत्रालयात आयोजित बैठकीमध्ये ते बोलत होते. यावेळी आमदार सदाभाऊ खोत, चारही कृषी विद्यापीठांचे कुलगुरू, कुलसचिव आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते. अन्न रसायनशास्त्र, सूक्ष्मजीवशास्त्र, अन्न पॅकेजिंग यांसारख्या अत्याधुनिक प्रयोगशाळांसाठी आवश्यक निधीची कार्यवाही करावी, अशा सूचनाही भरणे यांनी यावेळी दिल्या. नाशिकच्या महाराष्ट्र पोलीस अकादमीत प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षकांच्या 127 तुकडीचा दीक्षांत समारंभ काल पार पडला. या समारंभात एकंदर 583 प्रशिक्षणार्थींनी प्रशिक्षण पूर्ण करून पोलीस उपनिरीक्षक म्हणून पोलीस दलामध्ये समाविष्ट झाले. यामध्ये 420 पुरुष आणि 163 महिला प्रशिक्षणार्थींचा समावेश आहे. आज जागतिक नेत्रदान दिवस आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व विद्यापीठं आणि महाविद्यालयांमध्ये मरणोत्तर नेत्रदानाबाबत व्यापक जनजागृती करण्यात येणार असून नेत्र तपासणी आणि नेत्र चिकित्सा शिबिरांचं आयोजन करण्यात आलं आहे. नेत्रदान हे मृत्यूनंतरही दुसऱ्याच्या आयुष्यात प्रकाश निर्माण करणारं सर्वोच्च दान आहे. हा संदेश समाजाच्या प्रत्येक स्तरापर्यंत पोहोचवावा आणि समाजातील नागरिकांना नेत्रदानासाठी प्रेरित करावं, असं आवाहन उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलं. विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकी, पर्यावरणाबाबत जनजागृती आणि निरोगी जीवनशैलीची जाणीव निर्माण व्हावी यासाठी राष्ट्रीय सेवा योजना आणि उच्च तंत्र शिक्षण विभागाच्या वतीनं जागतिक नेत्रदान दिन, जागतिक पर्यावरण दिन आणि आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त विविध जनजागृतीपर उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. या राज्यस्तरीय अभियानाचा प्रारंभ पाटील यांच्या हस्ते काल ऑनलाईन पद्धतीनं करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. गुजरातमधल्या अहमदाबाद इथं पार पडलेल्या पहिल्या जागतिक योगासन स्पर्धेत भारतानं ऐतिहासिक कामगिरी केली आहे. भारतीय संघानं या स्पर्धेत 102 सुवर्ण पदकं, 9 रौप्य आणि 3 कांस्य पदकं अशी एकूण 114 पदकं जिंकून पहिला क्रमांक पटकावला आहे. या होत्या आता म्हणजे ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या उद्या सकाळी 8
0: श्रोते आहे आकाशवाणी नेटवर्क कडपड ऐकताय पुणे विविध भारती 101 FM पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. यासोबत जगभरातल्या श्रोत्यांशी आम्ही जोडले गेले आहोत आमच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून. दुपारचे 12:01 आणि 10 सेकंद होत आहेत.
3: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.

0: दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. 95 95 24 25 59.
1: सर्व प्रकारच्या स्कूल बॅग्स, ट्रॅव्हलर बॅग्स, छत्र्या, रेनकोट साठी एकच नाव, रमेश डाईन.
2: रमेश डाईन.
0: तेव्हा आजच नजीकच्या शोरूमला भेट द्या.
3: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदूकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत. आजच भेट द्या चंदूकाका सराफ ज्वेल्स, 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999 1827.
4: श्रोतो, हे विविध भारतीचं पुणे केंद्र आहे. दुपारचे 12:02 आणि 40 सेकंद होत आहेत. आता ऐकूयात कार्यक्रम हॅलो आपकी पसंत. सादर करते कैलास शिंदे कार्यक्रम हॅलो आपकी पसंत.

हॅलो, आपकी पसंतच्या सर्वरचं श्रोत्यांचं या कार्यक्रमात मी केला आज श्रद्धा अगदी मनापासून स्वागत करतोय. सुरू करूयात आजचा हॅलो आपकी पसंत हा कार्यक्रम.

0: तो मागच्या कार्यक्रमात आपण बोललो होतो ते हिंदी चित्रपटसृष्टीतले अनेक जे हास्य कलाकार होऊन गेले होते तर त्या हास्य कलाकारांविषयी मागच्या कार्यक्रमात आपण गप्पा मारल्या होत्या आणि त्यांच्या चित्रपटातली गीतं प्रसारित केली होती. हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये सुंदर, गोप, बिरबल, मधू आपटे, मोहन छोटी, अशोक शराफ, जलल आगा, याकूब, सतीश कौशिक, टिकू तलसानिया, राजपाल यादव, परेश रावल, तसंच सतीश शहा, अनुपम खेर, पंकज कपूर किंवा ओमप्रकाश यासारख्या कलाकारांनी हिंदी चित्रपटात अनेक अविस्मरणीय अशा हास्य कलाकाराच्या भूमिका साकारल्या. त्यांच्याविषयी आजच्या हॅलो आपकी पसंत या कार्यक्रमात बातचीत करूयात. कार्यक्रमातला हा पहिला फोन कॉल घेतोय. हॅलो.
1: हॅलो. हा नमस्कार.
0: नमस्कार.
1: हा मी खंडाळून बोलते, शालन पैठणकर.
0: शालन पैठणकर, स्वागत कार्यक्रमात. आपला कार्यक्रम आहे हॅलो आपकी पसंत.
1: हा आम्हाला मोहम्मद रफीचं गाणं लावायचं, दिल के जरो के नहीं.
0: आज कार्यक्रमामध्ये आपण जे गप्पा मारणार आहोत हिंदी चित्रपटांमध्ये ज्या हास्य कलाकारांनी अभिनय केला होता, जे हास्य अभिनेते होते किंवा कॉमेडियन्स होते, तर त्याच्याविषयीचा विषय आहे. तर काही सांगता येईल आपल्याला, तुम्हाला हिंदी चित्रपटांमध्ये जे हास्य कलाकार होऊन गेलेले आहेत तर त्यांच्या एखाद्या चित्रपटातला एखादा हास्य प्रसंग याविषयी काही बोलता येईल?
1: महमूदचं कुठलंही गाणं लावतो.
0: महमूद. हा महमूद खूप विनोदी हास्य अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक होते आणि अनेक नवीन उदयोन्मुख कलाकारांना देखील त्यांनी आपल्या चित्रपटाच्या माध्यमातून, संगीतकार असेल, गीतकार असेल, अभिनेता असेल, अभिनेत्री असेल, यांना अभिनयाची पदार्पणाची संधी त्यांच्या चित्रपटाच्या माध्यमातून दिली होती. तुमच्या पसंतीचं हे गीत तुमच्यासाठी ऐकवतोय कार्यक्रमामध्ये. धन्यवाद.
2: सुनो और गौर से सुनो. अरे पहले तालियां तो बजाओ. आज रात का मैं आखिरी गाना गा रहा हूं और गाने में ये कहना चाहता हूं कि दुनिया में खुश रहना हो तो मानो मेरी बात.

0: चाहते हो?
1: नहीं!
0: तुम लोग उदास रहना चाहते हो?

0: हॅलो,
1: हा नमस्ते सर.
0: नमस्कार.
1: आम्हाला आदरणीय लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या चित्रपटातील कोणतेही एक गाणं दाखवा, कारण आम्ही जुन्नर तालुक्यामध्ये आहोत इथं आणि शेम टू शेम चित्रपटाचं नारायणगाव परिसरामध्ये ज्याचं चित्रीकरण झालं, खरोखर अजरामर असे कलाकार होऊन गेले आदरणीय लक्ष्मीकांत बेर्डे, त्याचप्रमाणे अशोक सराफ, सचिन पिळगावकर सर, हे सर्वच मंडळी खरोखर माझ्या हृदयामध्ये. तर आवडीचं
0: कोण बोलतंय ते नाही समजलं.
1: मी लांडे सर बोलतोय सर, आणि दरम्यानच्या काळामध्ये मी आकाशवाणी पुणे केंद्रामध्ये येऊन गेलो. मी रेडिओ पासून मला आठवतंय, पाचवी पासून ऐकतोय मी सर. माझ्या वडिलांपासून माझ्या घरातमध्ये आजही रेडिओ आहे, रेडिओचे सर्व दैनंदिन कार्यक्रम ऐकतो. तुमचा आवाज खूप छान आहे, सगळ्यांचे आवाज खूप छान आहेत.
0: बर,
1: आणि आज आकाशवाणी पुणे केंद्रामध्ये माझा फोन लागला, मला खूप बरं वाटलं.
0: बर, तुम्ही लांडे सर शेम टू शेम चित्रपटाचं गीत ऐकवायचं सांगितलंय कार्यक्रमामध्ये, पण हा कार्यक्रम जो आहे तो आपला हिंदी चित्रपट गीतांचा आहे.
1: हिंदी चित्रपट गीत म्हणजे हिंदी, हिंदीतलं गाणं लाव काय
0: हिंदीतलं गीत लावता येईल.
1: मैंने प्यार किया मतलब
0: अभिनेता सलमान खान यांचे मित्र दाखवलेत लक्ष्मीकांत बेर्डे या चित्रपटामध्ये. बर बर बर, तर हे छानसं गीत ऐकवता येईल कार्यक्रमामध्ये, काहीच हरकत नाही. लांडे सर फोन केला, छान छान गप्पा झाल्या, ऐकूया तुमच्या पसंतीचं गीत.
1: ओके सर, थँक्यू.

0: हेलो बोला।
1: नमस्कार
0: नमस्कार
1: सर।
0: कार्यक्रम हॅलो आपकी पसंद मध्ये आपलं स्वागत आहे।
1: अनिल परदेशी सर्वश्री पुणे बोलतोय। हॅलो।
0: हां बोला।
1: हां तर एक त्याला शेर ऐकण्याचं गाणं लावा।
0: हां सांगा शेर।
1: हां पलभर की मोहब्बत की जिंदगी भर की सजा मिली, मोहब्बत है खुदा तो हम चोरू खपा। हाँ याद आपलं एक दिवस करतो मला याद लागल लावायचे कितने आठवलं तिथे वादे की सुरू माझा वाजलं। हां हां एक गाणं ऐकाल सर।
0: बर
1: हा माझे मित्र आहे चंद्रकांत निर्मल आणि गणेश जाधव।
0: ओके
1: हा हा सगळ्या पर्सनल बोल तुम्हाला सांगायचं आहे की जे दोन घरी फोन लावतात आमच्यासारखे त्यांचे फोन लागतात आता एक पाच पाच 10 फोन लागले फोन लागतात। धन्यवाद धन्यवाद तुम्हाला धन्यवाद।

0: हॅलो.
1: नमस्कार सर.
0: नमस्कार. कार्यक्रम हॅलो आपकी पसंत मध्ये आपलं स्वागत.
1: रघुनाथ दुकानदार, पोंदवडी तालुका, करमाळा जिल्हा, सोलापूर.
0: बोला बोला बोला.
1: सर, आता आम्ही शेतकरी असल्यामुळं मशागतीची कामं पूर्ण झालेत ना?
0: हो हो, बरोबर.
1: आणि दुसरी गोष्ट सर अशी की आमचं डोळा लागलं आकाशाकड ढगाकड.
0: बर.
1: आणि रात्री आमच्याकडे पाऊस झाला बऱ्यापैकी.
0: बर.
1: आणि आमचं शेतकऱ्याचं दैवत म्हणजे बैल असतात ना, बैल आणि गाय.
0: हो हो, बरोबर.
1: आणि बैल शिवाय शेती करता येत ना. आता ट्रॅक्टर जरी आले असले तरी लोकसंख्या वाढल्यामुळे शेतीचं तुकडे तुकडे झालं ना.
0: हो हो, बरोबर.
1: आणि त्या तुकडे तुकड्यामध्ये ट्रॅक्टर फिरवता येत नाही.
0: हो, खूपच छोटं पडतं क्षेत्र, मग ट्रॅक्टर फिरवणं अवघड होऊन बसत.
1: आणि मग त्यामुळं बैल जर असतील तर बैल तुम्हाला सांगतो, बैलाने म्हणजे कडापर्यंत घेता येतं ना.
0: म्हणजे हा छोटस छोटं रान जरी असलं तरी आपल्याला जसं पाहिजे तसं आऊत नांगर जो आहे तो फिरवता येतो, त्याच्यामध्ये पाबर धरता येते.
1: म्हणजे बैलाशिवाय आमचं शेतकऱ्याचं जीवन नाही. तर दादा कोंडके यांनी जी पिक्चर मराठी किंवा हिंदी काढली का नाही?
0: हो हो.
1: त्यांचे जास्त प्राण्यावरच पिक्चर आहेत ना.
0: बरोबर आहे. म्हणजे तुम्ही तुमचं आमचं जमलं मध्ये त्यांनी वाघ्या जो दाखवलाय, कुत्र्याचं एक चित्रित केलेलं गाणं पण आहे त्याच्यावरती.
1: आणि एकताजी सदाशिव मध्ये देखील ते
0: डॉंग करतात. त्याच्यामध्ये सगळेच प्राणी आहेत. आणि तसंच माझ्या बकरीचा

0: दसनी लागलाय लढाते पण आहे काय. नंतर एक गीत जे आहे ते आला महाराजा सोबत बँड बाजा तर म्हशीवरती बसलेले दाखवले दादा कोण की त्याच्या नंतर एक एक गीत आहे की कुठलं अडला नारायण धरी गाढवाचे पाय
1: हो हो हा तर बैलाचं देखील गीत आहे ना मला घेऊन चला मध्ये माझी माझी
0: हा जोडी बैलाची खिल्लारी
1: आणि हिंदी मध्ये त्यांनी तेरे मेरे बीच पे मध्ये गाणं तयार केलेलं आहे बैलाबद्दल.
0: बरोबर बरोबर
1: कारण त्यांचं प्राण्यावर भरपूर प्रेम होत आणि जे मुख्य प्राणी आहेत म्हणजे पाळीव प्राणी आपण म्हणतो कोणा असू द्या गाडव असू द्या घोडा असू द्या ते काय प्राणी मुंगर असू द्या म्हणजे आणि पक्षी पक्ष्याचं देखील त्यांनी त्यामुळे दादा कोटके जनसामान्यामध्ये भरपूर असं त्यांचं म्हणजे
0: आणि एक विषय सुटतोय तो आपण त्याचाही उल्लेख इथं करणं अपेक्षित आहे की हिंदीतले आणि मराठीतले असे दोन्ही चित्रपटांमध्ये समान ताकदीनं भूमिका साकारणारे अशोक सराफ यांनी आणि दादा कोटकेंनी ज्या एका चित्रपटामध्ये काम केलं होतं ते तुमचं आमचं जमलं तर त्याच्यामध्ये सुद्धा अशोक सराफांनी एक माकड पाळलेलं असतं बघा आठवतंय तुम्हाला आणि त्या माकडाला ट्रेनिंग दिलेलं असतं ते घरातनं थोडस वस्तू चोरून वगैरे आणायचं आणि ते त्याला द्यायचं वगैरे असं तो एक दृश्य पण आहे त्या चित्रपटामध्ये.
1: बरोबर आहे. तर आज आपण जो विषय निवडला का नाही एकदम विषय चांगला होता कारण जे काही कलाकार होऊन गेले हिंदी मराठी चित्रपट संगीतामध्ये त्या निमित्ताने उदाहरण मिळतो ना सर.
0: बरोबर बरोबर.
1: आणि प्रत्येक श्रोत्याला जी माहिती आहे अधिक तुम्ही देता ह्याच्यामुळे आमचं पण ज्ञानामध्ये भर पडते.
0: बरोबर बरोबर.
1: तर आजच्या कार्यक्रमामध्ये तेरे मेरे बीच मधलं गीत लावा.
0: हो चालेल. ओ मेरे प्यारे बैल हे गीत ऐकूयात रघुनाथ दुकानदार यांच्यासाठी.
1: हो
0: धन्यवाद.

0: परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: सर्व प्रकारच्या स्कूल बॅग, ट्रॅव्हलर बॅग, छत्र्या, रेनकोट साठी एकच नाव, रमेश डाईंग.
2: रमेश डाईंग.
0: तेव्हा आजच नजीकच्या शोरूमला भेट द्या.
3: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत. आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स, 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999 1827.
4: मलकापूरहून संजय पाटील बोलतो.
5: संजय पाटील जी, कार्यक्रमात स्वागत. कार्यक्रम हॅलो आपकी पसंद.
4: हो
5: बोला.
4: मेरे हमदम मेरे दोस्त या सिनेमातील गीत ऐकायचं आहे. चलो सजना ढहा तक घटा चले.
5: बर हॅलो.
4: हॅलो.
5: पण हे गीत ऐकवता येईल, काहीच अडचण नाहीये. हिंदी चित्रपट सृष्टीतले जे हास्य कलाकार होऊन गेलेले आहेत, तर त्याच्याविषयी बोलतोय. एखादा हिंदी चित्रपट जो तुम्हाला या चित्रपटातल्या हास्य अभिनेत्याच्या भूमिकेमुळे विशेष आवडला, किंवा असा एखादा कलाकार, त्याच्याविषयी काय बोलता येईल?
4: किशोर कुमारचा चित्रपट होता ना, हाफ टिकिट.
5: अच्छा, ओके.
4: तो एक चांगला विनोदी दुहेरी भूमिका केली होती त्यांनी.
5: हा,
4: तोही चित्रपट आवडलेला होता. त्यातला कोणत्याही एखादं आवडेल आम्हाला ऐकायला.
5: बर, आपण मुख्य नायकांनी हास्य किंवा विनोदी भूमिका केलेल्या आहेत, तर असा एक विषय आपण पुढे करणार आहोत. तर त्या कार्यक्रमामध्ये जर आपल्याला संधी मिळाली तर नक्की या विषयावरती आपण बोलूयात. आज कार्यक्रमात आपण बोलतोय की ते जे हास्य कलाकार म्हणून प्रसिद्ध होते, म्हणजे मग अभिनेता सुंदर असेल किंवा गोप असतील, बिरबल असतील,
4: हा, जॉनी वॉकर.
5: जॉनी वॉकर, बरोबर. नंतर मधु आपटे, मोहन छोटी, किंवा अभिनेता अशोक सराफ, जलाल आगा, याकूब अभिनेता भगवान यांनी देखील अनेक चित्रपटांमध्ये विनोदी ढंगाच्या भूमिका साकारलेल्या, सतीश कौशिक, अनुपम खेर, दिनेश हिंगू, टिको तलसानिया, राजपाल यादव यासारखे अनेक कलाकार ज्यांनी चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाच्या माध्यमातून हास्य भूमिका ज्या मोठ्या ताकदीनं पेश केल्या आणि चित्रपटाला एक हलकं फुलकं करण्याचं प्रयत्न केला त्यांच्या अनेक भूमिकांच्या माध्यमातून. चालेल. मेरे हमदम मेरे दोस्त मधलं हे छानसं गीत तुमच्यासाठी कार्यक्रमात ऐकवतोय. फोनसाठी धन्यवाद.
4: धन्यवाद.

0: हॅलो नमस्कार.
1: हा नमस्कार.
0: कार्यक्रम हॅलो आपकी पसंत बोला.
1: हा सर, मला गाणं ऐकायचं होतं.
0: हा, आज आपल्या कार्यक्रमामध्ये आपण बोलत आहोत हास्य अभिनेत्यांविषयी, हास्य कलाकारांविषयी. बोला.
1: हा सर, आम्हाला कुली पिक्चरचं गाणं ऐकायचं होतं.
0: कोणता कुली? कुली नंबर वन?
1: नाही, अमिताभ बच्चनचा कुली.
0: हा बर. हा सांगा, कुठलं गीत ऐकूया त्यातलं?
1: कुठलंही लावलं चालतं त्यातलं.
0: कुठलंही गीत लावू या चित्रपटाचं?
1: हो
0: बर. या चित्रपटातला एक हास्य प्रसंग आहे, तो आठवतो आहे का तुम्हाला?
1: कुठला सर?
0: नाही आठवत. या चित्रपटामध्ये एक हास्य प्रसंग असा आहे, योगा करत असतात आणि त्या योगा करत असताना एके ठिकाणी अमिताभ बच्चन एका बाजूला रेडिओ ऑन करून वेगवेगळी स्टेशन बदलत राहतात.
1: हा सर, ते अंडे बनवलं.
0: बरोबर. आणि योगा करत असताना ते स्टेशन बदलल्यामुळे रेडिओ, म्हणजे रेडिओ सेट दाखवलाय बघा, तुम्हाला आठवत असेल तर.
1: हो हो हो.
0: जुन्या काळातला वॉलचा रेडिओ असतो ना, तर तसा रेडिओ दाखवलाय. त्या रेडिओवरती स्टेशन बदलत बदलत मग योगा करताना थोडंसं योगा, आणि मग ऑमलेट बनवण्यासाठी मग स्टोव पेटवणं किंवा शेगडी पेटवणं, त्याच्यावरती तवा ठेवणं, अंडं फेटणं, कांदा कापणं, टोमॅटो कापणं, तेल टाकणं वगैरे, आसानीमध्ये असा ते प्रसंग दाखवला. म्हणजे तुम्ही आता हात वरती घ्या, दीर्घश्वास घ्या, हात हलवा, मध्येच मग ते कांदा कापा, टोमॅटो कापा, असं ते कॉम्बिनेशन असं करून ते

0: बनवलेला आहे असा प्रसंग आहे चित्रपटामध्ये.
1: होय सर, होय सर.
0: तर कुली चित्रपटामध्ये खरं तर तसं प्रमुख हास्य कलाकाराची अशी कुठली वेगळी भूमिका नव्हती चित्रपटामध्ये, परंतु चित्रपटामध्ये तो हास्य प्रसंग किंवा चित्रपटांमध्ये गाण्याचं प्रयोजन का असतं? तर कधी कधी कथानक हे आपल्याला कंटाळवाणं होऊ नये, थोडासा एक पाहणाऱ्या रसिकांना प्रेक्षकांना त्या गीतामुळं किंवा हास्य प्रसंगामुळं तो चित्रपट पाहणं सुसह्य व्हावा, थोडासा एक चेंज व्हावा, एक विरंगुळा मिळावा, यासाठी असे हास्य प्रसंग आणि गीतांची चित्रपटांमध्ये नियोजन केलेलं असतं. तर असा हा कुलीमधला आज आपण थोडासा जो आहे प्रसंग असा त्यातला हा निवडून तो श्रोतांसाठी सांगण्याचा प्रयत्न केला. धन्यवाद फोन केलात. कुलीमधलं एक छानसं गीत ऐकवतोय तुमच्यासाठी कार्यक्रमामध्ये.
1: बरोबर.
0: हो हो ठीक आहे, चालेल.

0: निवडून तो
1: श्रोतांसाठी
0: सांगण्याचा प्रयत्न केला. धन्यवाद फोन केलात. कुली मधलं एक छानसं गीत ऐकवतोय तुमच्यासाठी कार्यक्रमामध्ये.
1: बरोबर.
0: हो हो ठीक आहे चालेल.

0: हॅलो.
1: हॅलो, नमस्ते. नमस्कार,
0: नमस्कार.
1: कैलास शिंदे बोलताय ना? नमस्कार,
0: कैलास शिंदे बोलते, बोला.
1: पुण्याहून नितीन चांदेकर बोलतोय.
0: हा नितीनजी, कुठल्या भागातून बोलताय? नितीन चांदेकर
1: पुण्यातून बोलतोय, नांदेड सिटी.
0: बोला बोला बोला. हा
1: आजचा विषय विनोद आणि हे आहे ना.
0: बरोबर. हास्य अभिनेते, हिंदी चित्रपटसृष्टीतले जे हास्य कलाकार होऊन गेलेले आहे आणि त्यांनी चित्रपटामध्ये हास्य कलाकाराची भूमिका साकारताना जो चित्रपटात रंग भरला, जे आपलं मनोरंजन केलं, तर त्या कलाकारांविषयी सुद्धा आपल्याला थोडंसं बोलावं त्या या निमित्तानं, यासाठी हा विषय घेतलेला आहे.
1: नक्की नक्की, चांगला विषय घेतलाय. आणि विनोद आणि गाणं असं जर विचार दोन्हीचा एकत्र केला तर माझ्या समोर येतो तो चित्रपट म्हणजे पडोसन.
0: हा हा, अरे वा, काय बात आहे.
1: पडोसन मधील ते एक चतुर्णार, ती दोघही म्हणजे सगळेच कलाकार त्यातले सुंदर होते, म्हणजे अभिनय सुंदर होता. आणि त्यातले त्यात मेहमूद आणि किशोर कुमार, त्यांचं तर काय म्हणजे विचारायचं कामच नाही. चेहरा जरी आठवला तो तरी हसायला येतो.
0: बरोबर.
1: त्या चित्रपटात किंवा त्या गाण्यामध्ये आपलं खूप चांगलं मनोरंजन केलंय आणि त्या निमित्ताने आजच्या या कार्यक्रमात मला तेच गाणं सुचवावंसं वाटतं सर.
0: अच्छा अच्छा.
1: एक चतुर्ण.
0: हा, तर खूप छान चित्रपट आणि छान अभिनय या चित्रपटामध्ये आपल्याला जो आहे, म्हणजे फुल टू धमाल मनोरंजन काय म्हणतात, तर जर बघायचं असेल किंवा कॉमेडीमधले जे काही कल्ट चित्रपट, म्हणजे असा एखादा चित्रपट होऊन जातो तो आपल्यावरती अशी एवढी प्रभावी छाप सोडतो की आता म्हणजे साधारणपणे आपण पडोसनचा कालावधी जर बघितला तो साधारणपणे आत्ताच्या काळापासून साधारणपणे 50-60 वर्ष पूर्वी बनलेला चित्रपट, पण जो आता जरी आपण तो पाहिला तरी आपल्याला तो सदाभार असं मनोरंजन देतो. जे आहे ते म्हणजे कुठंही आपल्याला असं ऑड वाटत नाही की हा कालबाह्य झालेला आहे चित्रपट. फुल मनोरंजन, हास्याच्या आपण म्हणतो ना निखळ जो धबधबा जो आहे, तर तो आपल्याला या चित्रपटामध्ये पाहायला मिळतो. आणि मग अभिनेत्यासाठी जसं आपण पार्श्वगायन याकडे जर बघितलं तर मुख्य नायक चित्रपटाचा वेगळा असतो आणि त्यासाठी पार्श्वगायन करणारे कलाकार वेगळे असतात. आणि तसंच ती थोडीशी थीम या गाण्यामध्ये देखील तशी तिथे त्यांनी वापरलेली आहे की नायक खिडकीमध्ये उभा राहून तिथं नायिकेला आकर्षित करण्यासाठी किंवा तिचं आपल्याकडे लक्ष वेधून घेण्यासाठी फक्त तिकडे लिप मुव्हमेंट करतो आणि मुख्य गायक जो आहे तो खाली बसून किशोर कुमार सुनील दत्त यांच्यासाठी पार्श्व गायन करतात. तर तो असला भारी ते दृश्य आहे ना, ऐकताना बघताना खूप धमाल येते.
1: माझ्या वाचनात असं आलं होतं, मला नक्की माहित नाही, हे जे गाणं आहे एक चतुर नार ऍक्च्युअली म्हणजे शूटिंगच्या वेळेला सुचलेलं गाणं आणि आईवी रचून आईवी सगळं ते कार्यक्रम केला, त्यामुळं पडोसनची जी ऑडिओ डिस्क आली होती त्यामध्ये हे गाणं नाही आहे. कारण हे गाणं आईवी असं मी माझ्या वाचनात तुम्हाला जास्त माहिती ठीक आहे. छेडेगा एनिवे सुंदर कार्यक्रम केला आणि एक सुचूक असेल.
0: बोला बोला.
1: बोलू का? 4 तारखेला अशोक सराफांचा वाढदिवस झाला. मला अपेक्षा होती की हा विषय असेल.
0: ओके,
1: पण ठीक आहे, हरकत नाही. म्हणजे हा विनोदाचा विषय सुद्धा तितकाच महत्वाचा आहे. पण शक्य झालं तर अशोक सराफांच्यावर एकदा करावा.
0: ओके ओके, नक्की नक्की.
1: नम्र विनंती आहे तुम्हाला सगळ्यांना.
0: धन्यवाद चांदेकरजी. पडोसन मधल्या या छानशा गीताचा पुन्हा एकदा आपण आस्वाद घेऊयात. धन्यवाद.
1: हो नक्की नक्की. धन्यवाद धन्यवाद.
0: हॅलो हॅलो, कार्यक्रम आपकी पसंद.
2: हा नमस्ते. मी ऍडव्होकेट दीपक धनगुप्ता बोलतोय कोल्हापूर मधून. कैलास शिंदे बोलताय.
0: बोला बोला कैलास शिंदे बोलताय.
2: नमस्कार नमस्कार. आजचा विषय जो आहे हिंदी सिनेमा मधील विनोदी सम्राटांबद्दल.
0: बरोबर बरोबर बरोबर.
2: असे बरेचसे विनोदी हास्य अभिनेते ज्यांनी आपलं मनोरंजन केलं आणि चित्रपट सृष्टीला, हिंदी चित्रपट सृष्टीला एका वेगळ्या उंचीवरती
0: घेऊन
2: बसवलं. या जसे की महमूद आहेत, आयएस जोहर आहेत, जगदीप, अत्राणी, ज्युनियर महमूद, पेंटल, उत्पल दत्त, मुकरी, केस्टो मुखर्जी, ओम प्रकाश.

0: कादर खान, शशी कपूर, जॉनी वॉकर, धुमाळ, म्हणजे खूप मोठी लिस्ट आहे. आणि एका कार्यक्रमात त्यांच्या सगळ्यांबद्दल बोलायचं म्हणजे दिव्य आहे.
1: हा, तर खरं तर आपण याचा एक पहिला भाग केलेला आहे, म्हणून जे उर्वरित राहिलेले आहे ते आज कार्यक्रमामध्ये समावेश करण्यासाठी किंवा आणखी एखादा आपल्याला कार्यक्रम करता येऊ शकेल या विषयावरती.
0: ओके ओके, बरोबर बरोबर, तरी ठीक आहे. जेवढं आपल्याला बोलता येईल तेवढं बोलू. असं आहे, आता महमूद जे आहेत त्यांचं मूळ नाव महमूद अली, 1932 मुंबईमध्ये जन्म. आणि असंख्य चित्रपटात त्यांनी आपलं हास्य अभिनयानं मनोरंजन केलं. त्यांचे गाजलेले चित्रपट म्हटलं तर पडोसन, बॉम्बे टू गोवा, गुमनाम, कुंवारा बाप, 300 अधिक चित्रपटात त्यांनी काम केलं. आणि अमिताभ बच्चन यांच्या, सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्या संघर्षाच्या काळात त्यांनी त्यांनाच खूप मदत करून पुढे आणलं.
1: बरोबर, बॉम्बे टू गोवा,
0: बॉम्बे टू गोवा पहिला, बरोबर बरोबर, त्यांना त्यांनी ब्रेक दिला त्याच्यामध्ये. तसंच आपले आता धुमाळ, त्यांचं मूळ नाव आहे ते अनंत बळवंत धुमाळ.
1: बरोबर,
0: 1914 जन्म बडोदामध्ये. मेरा नाम जोहर, एक मुसाफिर, एक हसीना, असे असंख्य चित्रपटातून त्यांनी आपलं मनोरंजन केलं. अगदी वेटर पासून त्यांनी सुरुवात केली.
1: आखेमध्ये सुद्धा त्यांचा छान अभिनय, धर्मेंद्र, दे दाता के नाम तुझको अल्लाह रखे हे गीत, एक वेब कॅम टाईप, स्पाय कॅम टाईप असं त्या हातगाड्याला असं लावलेला असतो. त्याच्यामध्ये धर्मेंद्रला एका ठिकाणी असं बंद करून ठेवलेलं असतं आणि त्यांना शोधायचं असतं की आज धर्मेंद्रांना कुठं ठेवलेलं आहे. त्यावेळेस हे तिघांचं त्रिकूट जे आहे, दे दाता के नाम तुझ पे अल्लाह तुझको अल्लाह रखे हे गीत गात गात जाय ते नायकाला शोधायचा प्रयत्न करत,
0: बरोबर. त्यांचे वडील वकील होते आणि वडिलांचं निधन सुद्धा त्यांच्या धुमाळांच्या 10व्या वर्षी झालं, त्यामुळे त्यांना ती वेटरची काम करावं लागलं. तसंच मुकरी सुद्धा जे होते,
1: छोटीशी भूमिका, म्हणजे मूर्ती होती, पण छान अभिनय असायचा त्याचा,
0: छान अभिनय असायचा. आणि ते दिलीप कुमारांचे खूप जवळचे मित्र,
1: दिलीप कुमारांच्या जवळचे होते, पनवेल जवळचं उरणगाव, तिथले राहणारे अलिबागचे.
0: आणि त्यांचा शराबी मधला अमिताभ बच्चन यांच्या तोंडामध्ये जो डायलॉग असायचा, मुचे होतो नथुलाल जयसी, खूप चांगलं. म्हणजे
1: आणि अमर अकबर अँथनी मधला तय्यब अली,
0: काजींचं काम खूपच उत्कृष्ट.
1: धुमाळ यांचा जसा उल्लेख केलेला आहे, तर धुमाळ यांचं म्हणजे तोंडामध्ये सिगार किंवा पाईप असं, नंतर ती जुनी फेल्ट हॅट अशी घातलेली, नंतर ती हाफ चड्डी अशी, नंतर तो असा फॉरेस्टचे ते अधिकारी किंवा असे घालतात तसा तो खाकी रंगातला ड्रेस, असं कॉस्ट्युम बऱ्याचदा त्यांच्या अनेक चित्रपटांमध्ये असायचा. गीत कोणतं ऐकूयात आज कार्यक्रमात?
0: गीत मला आपण पडोसन मधलंच घेऊ, महमूदांच्या वरती चित्रित झालंय आणि गायक आहेत एक चतुर नार.
1: बिलकुल, काहीच ऐकवायला आपल्याला, आम्हाला तरी काही अडचण नाहीये. नक्की ऐकवतोय छान सगळी. धन्यवाद.
0: धन्यवाद.

तू क्यों छिरे, तू क्यों गोरी, ज्ञान तेरे करे लाख लाख दुनिया चतुराई।

आणि श्रोतो, आता जाता जाता आमच्या वारंवार फोन करणाऱ्या श्रोत्यांसाठी एक निवेदन, एक आवाहन याप्रमाणे. अशा श्रोत्यांनी किमान 2 महिन्याचं अंतर हे फोन करण्यासाठी पाळावं, म्हणजे नवीन श्रोत्यांना सहभागी करून घेण्यात तुमचं सहकार्य आम्हाला उपयोगी पडेल.

आणि आता दुसरी विनंती, आमच्या वारंवार फोन करूनही फोन न लागणाऱ्या आणि आमच्याशी संपर्क होऊ न शकणाऱ्या श्रोत्यांसाठी, त्यांनी संपर्क करण्याचा प्रयत्न सोडू नये किंवा हार मानू नये. फोन क्रमांक 2553-1705 किंवा 1706. यासोबतच हा कार्यक्रम शोधू आपल्याला कसा वाटला याचा अभिप्राय कळवण्यासाठी prasaran.pune@gmail.com म्हणजेच prasaran.pune@gmail.com या ईमेल आय डीवर आपला अभिप्राय कळवू शकता. त्याचा फोन इन लोबसावामध्ये समावेश करण्यात येईल. श्रोतेहो, याबरोबरच आजच्या हॅलो आपकी पसंती या कार्यक्रमात मी कैलास शिंदे आता रसिकांचा निरोप घेतोय. नमस्कार, धन्यवाद.

0: श्रोतो हॅलो, आपके पसंद हा कार्यक्रम पर एकलाच सादर करते होते कैलास शिंदे. FM बँड 101 मेगाहर्ट्झवर हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.

0: डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: सर्व प्रकारच्या स्कूल बॅग्स, ट्रॅव्हलर बॅग्स, छत्र्या, रेनकोट साठी एकच नाव, रमेश डाईंग.
2: रमेश डाईंग.
0: तेव्हा आजच नजीकच्या शोरूमला भेट द्या.
3: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत. आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स, 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999182.
4: आकाशवाणी नेटवर्क न पडाय त्या पडवे भारती 101 FM पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. याबरोबर जगभरातल्या श्रोत्यांशी आम्ही जोडलं गेलो आहोत आमच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर लाईव्ह स्ट्रीमच्या माध्यमातून. दुपारचा 1:01 आणि 40 सेकंद झाले. तर नेक्स्ट वेव हा नवीन चित्रपट गीतांचा कार्यक्रम ऐकूयात कैलास क्षेत्रासोबत. नेक्स्ट वेव
5: The next wave. The next wave.

शकतो. या कार्यक्रमाची सुरुवात करत आहोत अनु मलिक आणि कुमार सानू यांच्या आवाजातल्या बाजीगर चित्रपटाच्या गीताला. गीत लिहिले देव कोहली यांनी, सांगितलंय अनु मलिक यांनी.

0: अगं रीमा, सोलर पॅनल बसवून घे, सोलर पॅनल बसवून घे ना. कधीपासून सगळे मित्र मैत्रिणी मला सांगत होते, पण मी ऐकलं जेव्हा पंतप्रधानांनी सांगितलं.
1: भारत सरकार का लक्ष्य सोलर पॉवर से बिजली बिल झिरो करणे का भी है.
0: मी पंतप्रधानांच्या सांगण्यावरून सोलर पॅनल बसवले आणि माझं वीज बिल शून्य आलं. तुम्हीही बसवून घ्या.
2: पीएम सूर्यघर मोफत वीज योजनेत सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in वर.
3: आपको पता है जो सपना कुछ विकसित देशों की बेटियां भी नहीं देख सकती हैं, वो सपना भारत की बेटियां साकार कर रही हैं. बेटी बचाओ बेटी पढ़ाओ से लेकर के सेना में स्थायी कमीशन तक, ड्रोन से लेकर फाइटर जेट्स उड़ाने तक, भारत की बेटियां नामुमकिन को मुमकिन कर रही हैं.
1: हमारी माँ बहनों का गर्व, उनका योगदान, उनका सामर्थ्य आज देश अनुभव कर रहा है.
3: 12 साल विश्वास के, विकास के, जन कल्याण के.
4: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट.
5: दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत. प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य.
6: आणि
7: लग्न बस्त्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामिनी मध्ये, बिझलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे.
8: कामगारांमधील व्यसनाधीनता या विषयावर कामगार सभा या कार्यक्रमामध्ये जरूर ऐका. मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राच्या संचालिका मुक्ता पुणतांबेकर यांच्याशी प्राची परांजपे यांनी केलेली बातचीत.
9: पण त्यातूनही तंबाखूयुक्त पदार्थाचं जे व्यसन आहे ते तर खूपच भयानक आहे ना, कारण त्याच्यामुळे बरेच तब्येतीचे जे प्रश्न आहेत ते निर्माण होतात आणि कॅन्सरचा धोका असतो. पण हे एक खूप कॉमन व्यसन आहे की जे कामगारांमध्ये आढळतं.
8: जरूर ऐका कामगार सभा हा कार्यक्रम गुरुवारी 11 जूनला संध्याकाळी 6:30 आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून. सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादर करते विक्रांत मंडपे.

नंतर द नेक्स्ट वेव्ह या नवीन चित्रपटगीत त्यांच्या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत. संगीतकार हिमेश रेशमिया यानं संगीतबद्ध केलेलं समीर यांचं, उदित नारायण आणि सहकारांचा आवाज, चित्रपट ऐतराज.

स्वरांजली जून महिन्याच्या प्रत्येक शनिवारी सकाळी 9:30 जरूर ऐका सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम स्वरांजली. जून महिन्याचं गीत आहे कवयित्री डॉक्टर प्रतिमा जगताप यांचं. संगीतकार आहेत आशुतोष कुलकर्णी आणि गायक कलाकार सावनी रवींद्र आणि धनंजय पवार.

जरूर ऐका सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम स्वरांजली, जून महिन्याच्या प्रत्येक शनिवारी सकाळी 9:30 वाजता आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. सादर करते आहेत गौरव शिंपी.

संगीतकार प्रीतम यांच्या संगीत निर्देशनातलं सईद कादरी यांचं गीत, के के यांचा आवाज होता चित्रपटाचा भूल भुलैया, आणि कार्यक्रमातलं यानंतरचं गीत राजा भैया चित्रपटासाठी उदित नारायण आणि सहकाऱ्यांच्या आवाजातलं मानदीप सिंग दीप यांनी लिहिलेल्या या गीतासाठी नदीम शिवन आणि सुरिंदर सोधी यांचं संगीत असलेलं हे गीत कार्यक्रमात आता ऐकूया.

0: डॅडू डॅडू, मी एक गोष्ट विचारू?
1: हो, अरे विचार की चिको.
0: तुम्ही या रेडिओवर काय सारखं ऐकत असता?
1: तुला नाही समजणार ती गंमत. अरे यातली मज्जा तू ऐकूनच बघ. तुमच्या त्या ढँढ्याव संगीतापेक्षा ना शास्त्रीय संगीत, वाद्य संगीत, भावगीत, भक्तिगीत, अरे एवढंच काय, तुमच्यासारख्या दोस्तांसाठी ना मस्त बालगीतांचा सुद्धा

0: कार्यक्रम असतो. एकदा ऐकून बघ, चक्क माझ्यासारखा प्रेमात पडशील.
1: खरंच डॅडू?
0: खरं वाटत नाही ना. इकडे ऐक.
2: सांगतायत प्राध्यापक आणि संगीत समीक्षक डॉक्टर राजेंद्र प्रसाद शिंदे.
3: आमच्या लहानपणी रेडिओ जर नसता तर आमचं जीवन अत्यंत शुष्क झालं असतं. रेडिओ नसता तर प्रामुख्यानं संगीत समजलं नसतं. डॉक्टर गंगूबाई हानगळ बालगंधर्वांची गाणी, नाट्यगीतं, कुमार गंधर्वांची गाणी, पु ल देशपांड्यांनी संगीत दिलेली गाणी, छोटा गंधर्व, भीमसेन जोशी, मल्लिकार्जुन मनसूर, अजून किती नावं घ्यावी, लता मंगेशकर, प्रामुख्यानं दीनानाथ मंगेशकर, केशवराव भोसले, पंडित राम मराठे, पंडित सी आर व्यास, ह्या लोकांनी आमचं जीवन समृद्ध केलं. त्या जगातली सगळी श्रीमंती ही केवळ आणि केवळ रेडिओमुळे आम्हाला समजली. रेडिओ नसता तर हे काहीच शक्य नव्हतं.

0: अरे चिकू, रेडिओचे कार्यक्रम आपल्याला गेली 9 दशकं म्हणजे 90 वर्ष ऐकायला मिळत आहेत. निखळ मनोरंजन असतं याच्यात. म्हणजे गेल्या 90 वर्षांचा हा रेडिओ साक्षीदार आहे. समजलं का चिकू?
1: हो हो डॅडू, समजलं. आता मीही होणार बालश्रोता.
2: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
3: आकाशवाणी
2: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणे
3: ऐकत रहा. आकाशवाणी ऐकत रहा. आकाशवाणी.

सपने चित्रपटाचं हे गीत आपण ऐकलं ते के के आणि कविता पौडवाल यांच्या आवाजातले जावेद अख्तर यांचं होतं. संगीतकार होते ए आर रहमान.

श्रोतेहो शास्त्रीय संगीतासोबतच सिने संगीतानं संगीत रसिकांचं भावविश्व समृद्ध केलं. सैगल आणि मुकेशची अनुनासिकता, त्यातला दर्द, तलत आणि हेमंत कुमारच्या स्वरकंपनांनी त्या तरलतेला अतिउच्च नेलं. सुरैया, नूरजहाज, होराबाई, शमशाद बेगम, गीता दत्त, लता, आशा, उषा यांच्या कोकीळ कंठानं ते अधिक समृद्ध झालं. आणि मोहम्मद रफी, महेंद्र कपूर, किशोर कुमार यासारख्या दिग्गजांमुळे ते अधिकच भारदस्त झालं.

श्रोतो, अंग्रेजी में कहते हैं या चित्रपटाचं हे गीत होतं शांतनू मुखर्जी आणि वैशाली माडे यांच्या आवाजातल्या अनेक कार्यक्रमात. पुन्हा एकदा शांतनू मुखर्जी यांचा आवाज, सहगायनातला साधना सरगम यांचा आवाज, चित्रपट चल चला चल चल, वैभव मोदी यांच्या गीतासाठी अनु मलिक यांचं संगीत, सहलेखन आनंदराज आडद यांचं.

एक लिखते चित्रपट होते चल चला चल, अंग्रेजी में कहते हैं चोर मचाए शोर, हासिल सपने राजा भैया भूल भुलैया ऐतराज आणि कार्यक्रमातलं सुरुवातीचं गीत होतं बाजीघर चित्रपटाचं. गायक कलाकार कुमार सानू तसंच अनु मलिक, के के, कविता पौडवाल, अभिजित भट्टाचार्य, शांतनु मुखर्जी, वैशाली बाडे आणि साधना सरकम. त्याबरोबरच नेक्स्ट वेव्ह हा नवीन चित्रपट गीतांचा कार्यक्रम समाप्त करण्याची कैलाश शिंदेला अनुमती द्या. नमस्कार.

0: The next wave. The next wave.
1: श्रोतो द नेक्स्ट वेव या नवीन चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता जुने काही हिंदी चित्रपट गीतं प्रसारित करीत आहोत. संगीतकार सलील चौधरी यांच्या संगीत निर्देशनातलं, गीतकार सलील शैलेंद्र यांचं गीत, किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांचा आवाज, चित्रपट हाफ टिकट.

शब्द संगीतकार शंकर जयकिशन यांचं संगीत असलेलं हे राजेंद्र कृष्ण यांचं गीत ऐकलं. आवाज मोहम्मद रफी यांचा होता. चित्रपट होता धरती. अरे कार्यक्रमातलं हे शेवटचं गीत आता ऐकूयात. गीतकार आनंद बक्षी यांनी लिहिलेली लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांच्या एकूण स्वरात देवी. चित्रपटासाठी संगीतकार

0: त्या दोघांनी त्या दोघांच्या उलगडलेल्या नात्यांची मालिका आम्ही सादर करते संजय भुजबळ.
1: सर, पुन्हा एकदा या भागात आपल्या दोघांचं स्वागत. आपण मागच्या भागाच्या शेवटी किशोरीताई आमोणकरांबद्दल बोलत होतो, त्या विषयापासून या भागाला सुरुवात करूया.
2: त्यांचा जो सच्चेपण आहे ना, तो आम्ही फिल्म करत असताना आमच्यापर्यंत पोहोचला खऱ्या अर्थाने.
1: बरोबर.
2: आणि त्याच्यामुळे ते खूप इझी गेलं. आणि कारण एकदा माणसाच्या पोटात आपण शिरलो किंवा त्याचा खरा चेहरा काय आहे हे आपल्याला कळलं की मग त्याच्यामध्ये आडपडदा राहत नाही. पूर्णच म्हणजे जयपूर घराण्यावरती जर सुद्धा म्हणाल तर एकुलती एक ही डॉक्युमेंटरी आहे. सो त्या अर्थाने ही महत्वाची डॉक्युमेंटरी आणि आमच्या हातनं होऊन गेली काम. आणि थँक्स टू हर
3: संध्या म्हणाली तसं, त्याच्यातला जो ताईंचा सच्चेपणा आहे तो मला वाटतं कुठेतरी आम्ही त्या फिल्ममध्ये आणू शकलो. हे आमच्या बाजूनी खूप आम्हाला आवडलेली गोष्ट. आणखी ही निर्मितीमध्ये आम्हाला मदत केली होती किंवा अगदी निर्मिती केली होती आपल्या भारत सरकारच्या एक्स्टर्नल अफेअर्स मिनिस्ट्रीनी. त्यांचा जो अधिकारी होता जेव्हा ही कल्पना त्यांच्याबरोबर झाली आणि ही पूर्णत्वाला गेली, त्याच्यानंतर त्यांनी दोनच शब्द मला सांगितले माझे हात घट्ट पकडून. ते म्हणाले की अमोलजी, आम्ही गेली कित्येक वर्ष किशोरीताईंवर डॉक्युमेंटरी करायचा प्रयत्न करतोय, आम्ही तो नाद सोडून दिला होता, तुमच्यासारख्या माणसामुळे हे शक्य झालं अँड वी आर ग्रेटफुल टू यू.
1: वा, एक गाणं किशोरीताईंचं.
2: हो शुअर, हे श्यामसुंदर काय अप्रतिम मराठी गाणं त्यांचं.
1: नक्की नक्की ऐकूया.

0: सर, बोलता बोलता वेगवेगळ्या पैलूंवर प्रकाश पडतोय म्हणा किंवा तो पडलेलाच आहे सगळ्यांना प्रकाशमान, अशा सगळ्या तुमच्या वैशिष्ट्याच्या गोष्टी माहिती आहेत. पण तरी एक गोष्ट आम्हा सगळ्यांना जाणवते तुमच्या प्रत्यक्षात पडद्यावरच्या भूमिकांबद्दल, त्यात थोडंसं कमी वैविध्य आहे असं वाटतं.
1: ॲक्च्युली नाही, म्हणजे मी त्याचं उत्तर मला द्यायला आवडेल, एक प्रेक्षक किंवा त्यांची चाहती म्हणून. आपल्याला काय होतं, बॉय नेक्स्ट डोर म्हणून त्यांची भूमिका इतकी जबरदस्त भावली सगळ्यांना, आणि तेव्हा एका बाजूनी राजेश खन्ना, अमिताभ बच्चन, लार्जर दॅन लाईफ अशी किंवा असे सगळे लोक होते, म्हणजे ढिशव ढिशवचा जमाना, एक आपल्यातलाच माणूस उठून त्यांनी प्रेम करण्याचा प्रयत्न करणं आणि त्याच्यात असफलता येणं किंवा सफलता मिळणं, ह्याच्यातल्या ज्या छोट्या छोट्या ज्या गोष्टी होत्या त्या माणसांनी त्या साकारल्या, त्यामुळे तो आपला माणूस हा अतिशय जवळचा आणि आपला, म्हणजे अजून सुद्धा ही इज फ्रोझन काइंड ऑफ यु नो इन एव्हरीवन्स माइंड्स.
0: नक्कीच
1: तसे. पण तुम्ही जर बघितलं तर इनफॅक्ट त्यांच्या प्रत्येक एका सिनेमानंतर त्यांना ज्या 10-20 ऑफर्स यायच्या त्या त्याच पद्धतीच्या भूमिकांच्या असायच्या, आणि म्हणून ते नाही म्हणायचे त्याला. आणि त्या काळात सुद्धा स्क्रिप्ट वाचायला मागणारा हा एक ही एकच व्यक्ती होती. पूर्वी काय असायचं की साधारण एक सिनेमा 3-4 वर्ष चालू राहायचा, आता सारखं नसायचं की एक प्रोजेक्ट घेऊन एक पूर्ण करायचं. सो एका मागून एक वेगवेगळे फिल्म्स ऍक्सेप्ट करत राहायची हा नियम होता. तर त्यालाही ह्यांनी तसा, म्हणजे काय म्हणतात आपण त्याच्यावरती, त्याच त्या रेषेवरती ते चालले नाहीत, नाहीच म्हणायचे ते खूप.
0: बरोबर.
1: मग वेगवेगळ्या भूमिका घ्यायच्या, प्रत्येक भूमिकेमध्ये वेगवेगळ्या वेगवेगळ्या, म्हणजे उदाहरणार्थ आपण जर म्हणलं त्यांच्या ज्या व्हिलन म्हणून, म्हणजे त्या काळी स्टार असताना सुद्धा विलनिश रोल्स घेणं, उदाहरणार्थ भूमिकामध्ये श्यामबाबूंनी, श्याम बेनेगलांनी त्यांना जेव्हा अप्रोच झाले होते तेव्हा त्याच्यातली जी प्रेमिकाची, म्हणजे प्रेमी एक जो आहे त्यातला
2: नायकाची
1: भूमिका जी आहे ती ऑफर केली होती त्यांना. वेर एज ते म्हटले की ती सांगते ऐकावरती आपल्याला माहितीये, सो ही न्यू द स्टोरी. तर ते म्हणले मला त्याच्यापेक्षा सुद्धा तिच्या नवऱ्याची करायला खूप आवडेल, आणि अफलातून म्हणजे विलन आहे तो. किंवा आपण जर बघितलं की आपला गरोंदा, गरोंदामध्ये आपल्याला काय वाटतं की तो कसा छान माणूस, प्रेमात बुडलेला आणि असं, पण तुम्ही ऍक्च्युली जर बघितलं तर एक अतिशय दुष्ट माणसाची भूमिका आहे ही. कारण तो प्रेमिकेला सांगतो की नाही नाही, तुझा जो बॉस आहे तो कॉन्क ऑफ होईलच, म्हातारा आहे, त्याची सगळी त्याच्याबरोबर कर लग्न, आणि त्याचं काय जे होईल, म्हणजे त्याच्यानंतर आपली संपत्ती पण मिळेल आपल्याला, आणि वी विल कंटिन्यू आवर रिलेशनशिप. म्हणजे एका विवाह कर परंतु त्याच्यानंतरही आपले संबंध चालू राहतील असं हा नायकच सांगतोय
0: त्या काळात,
1: त्या काळात. सो परंतु ते ज्या पद्धतीने अभिनेता, म्हणजे अभिनय करायचे, त्याच्यामुळे त्यातली गलिबल अभिनेता जो होता, जो व्हल्नरेबल, तो आपल्याला इतका भावायचा की तो व्हिलन आहे हे आपण त्याच्याकडे कानाडोळा करायचा. सो हे मला वाटतं त्यांच्या अभिनेता म्हणून, किंवा खामोश सारखा, म्हणजे स्ट्रेट खुनी माणूस येतो विधुवन चोप्रांचा जो सिनेमा, आणि असे अनेकही, म्हणजे बंगालीत आहेत किंवा असे, सो खूप वैविध्य त्यांच्या सिनेमांमध्ये आहे.
0: निश्चित.
1: वी चूज टू ऑर वी हॅव फ्रोझन हिम इन
0: फ्रेम.
1: हा
2: म्हणजे मी नेहमी एवढंच म्हणतो की असा प्रश्न आल्यानंतर माझं उत्तर एकच असतं की आंधळे आणि सात आंधळे आणि हत्ती, अशी ती सिच्युएशन आहे.
0: बरोबर.
2: प्रत्येकाला, प्रत्येक आंधळ्याला वाटतं की अरे माझ्या हातात शेपटी आलाय, म्हणजे हत्ती शेपटीसारखा आहे, किंवा ज्याच्या हातात त्याची सोंड आली त्याला वाटतं की

0: कोंडेसारखा हत्ती असं प्रत्येकाला वाटत राहणार तेवढ्यापुरतच सीमित असतं. हत्ती हा त्याच्यापेक्षा खूप वेगळा.
1: म्हणजे आक्रित हा मानवतवरती केलेला सिनेमा यांनी, तर त्याच्यातला जो विलन आहे तो बघितल्यानंतर, म्हणजे मला आठवते पहिलीच्या वेळेस शाहरुखनी अमलजीना अगदी आवर्जून हे सांगितलं होतं की असा विलन मला करायला आवडेल अशा ह्याने. सो किंवा एक टॅक्सी टॅक्सी म्हणून फार गाजलेला सिनेमा नाही आहे, पण एक टॅक्सी ड्रायव्हर आणि एक इटालियन फिल्म येऊन गेली त्याचा तो साधारण आपण रिमेक नाही म्हणूयात पण त्याच्यावरती बेतलेला असा, तर एक टॅक्सी ड्रायव्हर आणि त्याच्या आयुष्यात चार बायका येतात किंवा अशा येतात जातात असं, आणि त्यांच्या त्यांची आयुष्य आणि ह्या माणसाचं आयुष्य अशी ती छोटीशी इतकी वेगळी भूमिका आहे.
2: नक्कीच.
1: आणि टॅक्सी टॅक्सीची अजून एक मजा म्हणजे म्हणजे कदाचित आपण गाण्यांविषयी बोलतोय म्हणून हेमंत भोसल्यांचं म्युझिक आहे त्याला. आशाबाई आणि लताबाई दोघीही एकाच गाण्यामध्ये
2: रेअर
1: हा गाणं म्हटलेलं आहे, लाई कहा है जिंदगी, अप्रतिम गाणं आहे ते.
2: नक्की
1: ऐकूया.

0: सर आता म्हणालात आपण किंवा संध्याताई पण म्हणाले की सलग त्याच भूमिकांच्या ऑफर येत गेल्या आणि तुम्ही अनेकांना नाही पण म्हणालात. या नाही म्हणण्यामध्ये आणि ह्या हत्ती दाखवण्यामध्ये काही हत्ती शिल्लक राहिला, एखादी भूमिका राहून गेली आहे नाही नाही म्हणण्यामध्ये?
1: नाही, अशी खंत नाही आहे. कारण मी नाही म्हणायच्या ज्या भूमिका होत्या त्या अशा काही फार आवर्जून कराव्या अशा नव्हत्याच. आपल्याकडे काय असतं, आपल्याकडे स्टार झाल्यानंतर त्या स्टारबरोबर जे बॅगेज येतं त्याची आपण दखल घेत नाही. म्हणजे त्याच्यात बॅगेजमधलं एक महत्त्वाचं कारण आपल्याला असं असतं की तुम्ही जे करताय, जे लोकांना आवडलं तेच ते तेच त्याच त्याच पद्धतीने तुम्ही पुन्हा पुन्हा देत राहायचं.
0: बरोबर.
1: म्हणजे मग ते जास्त पॉप्युलर होत जातं. मला या सगळ्या प्रोसेसमध्ये कधीच रस नव्हता. म्हणजे मला असं वाटायचं की ओके, हे आपल्याला जमेल का असं म्हणून मी करून बघितलं. जमलं, छान वाटलं, मला स्वतःलाही छान वाटलं, प्रेक्षकांनाही खूप आवडलं. आता वेगळं काहीतरी बघूया. तेच तेच पुन्हा पुन्हा ओघळत राहण्यात काय अर्थ
0: काय अर्थ नाही
1: असं होतं. पण मी जेव्हा म्हणजे वेगळ्या भूमिका केल्या, संध्या म्हणाली
0: तसं आधीच
1: भूमिकामधली भूमिका मी निवडल्यानंतर मला आठवतंय इंडस्ट्रीमध्ये प्रचंड गदारोळ झाला होता. म्हणजे मला माझे जे निर्माते होते त्यांनी की काय हा वेडेपणा आहे, कशाला तुला काय लागून गेले, म्हणजे तू सक्सेसफुल हिरो आहेस. म्हणजे त्यांनीच मला सुनावलं की अशी सुरुवात फार क्वचित कोणाला तरी मिळते. माझ्या कारकिर्दीची सुरुवात 3 सिल्वर ज्युबिली फिल्म्सनी झाली.

0: इतका सक्सेसफुल हिरो तू आहेस, तर तुलाही काय अवदसा आठवली? अवदसा हाच शब्द त्यांच्या त्यांना अभिप्रेत होता. तर मी म्हटलं की मला तेच तेच करत बसण्यात मला नाही, माझ्यातला जो अभिनेता आहे, माझ्यातला जो कलावंत आहे, त्याला काहीतरी वेगळं आणि वेगळं जे मला जमेल का अशी थोडीशी धाकधूक मनात असली तर ते करण्यात मला तो चॅलेंज जास्त महत्त्वाचा वाटतो.
1: आजही इनफॅक्ट इतक्या वेबसिरीजसाठी म्हणजे गेले 3 वर्ष विचारणा होते त्यांना, आणि म्हणजे आत्ताच्या सगळ्या गेल्या 3 वर्षामध्ये रिलीज झालेल्या आहेत वेगवेगळ्या OTT प्लॅटफॉर्म्सवरती, त्यातल्या प्रत्येकासाठी त्यांना प्रत्येक कुठल्या ना कुठल्या तरी भूमिकेसाठी काम करता का म्हणून आलेलं आहे बोलवणं. सगळ्यांना तर स्टडफास्टली नाही हे एकच उत्तर. बरं, पैसे खूप असतात त्याच्यात, तरी या माणसाला पैसे वगैरेची कधी ना लालसा ना कधी मोह पडतो, त्यामुळे तो जर इंटरेस्टिंग कॅरेक्टर मला काही करायला नाही मिळालं तर ते सरळ नाही म्हणतात.
2: खूप छान. एखादं गाणं इथं घेऊयात
0: आहे ना
2: या वेगळ्या भूमिकेमधलंच एखादं
1: हो.

0: वा, खूप छान गप्पा होत आहेत खरं, पण काही विषय हे त्या त्या भागात पूर्ण होत नाहीयेत. आजही तसंच झालंय, तर याविषयी आपण पुन्हा बोलूया पुढच्या भागात.
1: हो,
0: तर श्रोते हो, आपण ऐकत होता ज्येष्ठ अभिनेते, निर्माता, दिग्दर्शक अमोल पालेकर आणि त्यांच्या पत्नी निर्मात्या, दिग्दर्शिका, लेखिका संध्या गोखले यांच्याशी गप्पांचा तिसरा भाग. पुढच्या भागांसाठी ऐकत रहा.

0: त्या दोघांनी त्या दोघांच्या उलगडलेल्या नात्यांची मालिका आम्ही सादर करते संजय भुजबळ.
1: श्रोतो, आमची कार्यक्रम मालिका आताच आपण ऐकलीत. आम्ही संवादकांनी सादर करते होते संजय भुजबळ. एफएम बँड 101 MHz हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला. हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकताय पुणे विविध भारती 101 FM पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. याबरोबरच आम्ही जगभरातल्या श्रोत्यांबरोबर आहोत आमच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून. आता दुपारचे 3 वाजता या सभेतल्या कार्यक्रमात मी कैलास शिंदे रसिकांचा निरोप घेतोय. नमस्कार. श्रोतोये हे देश की सुरीली धडकन विविध भारती. अब दोपहर के 3:01 बजना चाहते हैं. अब जुड़ जाते हैं हमारे राष्ट्रीय प्रसारण के साथ कार्यक्रम सखी सहेली के साथ. उससे पूर्व लेते हैं ये व्यावसायिक ब्रेक.
2: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती,
3: भारत का गम एक्सपर्ट.
4: दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत. प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य.
5: आणि लग्न बसत्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामींनी मध्ये बिझलँड बिल्डिंग कुंठेकर रोड पुणे.
6: सखी सहेली.

0: नमस्कार, श्रोते हो, आपण ऐकता आहात पुणे विविध भारती 101 FM. संध्याकाळचे 5 वाजतायत. आता प्रसारित करत आहोत कार्यक्रम देशपांड्या या हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट. यात आपण ऐकणार आहोत कथा प्रवासी म्हातारा आणि व्यसनी मित्र, लेखक य. गो. जोशी, वाचक स्वर विद्यागौरी ताम्हणकर, सादरकर्ते सुमित श्रीबाद.
1: देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल. असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी.
2: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया. अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया.
3: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या

0: तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड पिरंगुट आणि देहू
1: संपर्क 89 29 30 41 42

देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत य गो जोशी यांच्या जाई जुई या कथासंग्रहातील गोष्ट म्हातारा आणि व्यसनी मित्र. ती अमावास्येची रात्र होती. सगळीकडे काळोख दाटला होता. बाहेरच्या काळोखाला साथ करण्याकरता बहुतेक घरातील दिवे मालवले गेले होते. जिकडे तिकडे शांत शांत होतं. काही कामाकरिता मी मात्र त्या दिवशी जागावतो. सहज कंटाळा आला म्हणून पाय मोकळे करण्याकरता रस्त्यावर आलो. आमच्याच घरात फक्त दिवे लागलेले होते, त्यामुळे रस्त्यावरून भोवतालच्या भयाण आणि भव्य काळोखात आमचं घर काजव्यासारखं चमकताना दिसत होतं. रस्त्यात फेऱ्या मारताना मला अगदी एकटं एकटं आणि कानकोंड वाटू लागलं. तेव्हा सोबतीला कोणीतरी असावं म्हणून मी गाणं गुणगुणू लागलो. पलीकडच्या रस्त्यावरून कोणीतरी माझ्याकडे हळूहळू येत आहे असं मला वाटलं. कोणी येत आहे असं जे मला वाटलं होतं ते कोणीतरी अगदी माझ्या जवळ येऊन उभं राहिलं. मी विचारलं, कोण आहे? मी कोण? ती व्यक्ती नुसतीच हसली. का, जेवणानंतरची शतपावली चालली आहे वाटतं? त्या अनोळख्या व्यक्तीने मला विचारलं. होय, पण आपण? मी विचारलं. मी आपल्यालाच भेटायला आलो आहे. आपल्याला वेळ असला तर एक तासभर आपल्याशी मला बोलायचं आहे. कशाबद्दल? आपण घरात जाऊन मग बोलू, त्या नवख्या व्यक्तीनं अगदी सलगीनं मला म्हटलं. मला त्या व्यक्तीशी बोलावंसं वाटलं आणि आम्ही दोघेही घरात आलो. मी त्या व्यक्तीकडे न्याहळून पाहू लागलो. वयसाठीच्या जवळपास, अंगाने गोरा, दूध आटून आटून त्याची साय व्हावी असं आक्रसलेलं सकस शरीर, तोंडावर पिढीजात सभ्यपणा. विडा खाऊन ओठ रंगावेत तशी त्या पिढीजात सभ्यपणातही थोडीशी रंगेल झाक आणि उंचापुरा. तोच अकस्मात आमच्या घरातील विजेचे दिवे गेले आणि सगळीकडे अंधार झाला. मी तसाच घरात वावरू लागलो. कुठलेच दिवे लागेनात. अखेर अशा अडचणीच्या वेळी वापरण्याकरता आणून ठेवलेली मेणबत्ती मी लावली. आजचा योगायोगच काहीतरी चमत्कारिक. मी काहीतरी पुटपुटलो. खरंच माझ्या आयुष्यात सुद्धा आजचा योगायोग चमत्कारिक आहे. तुमच्याकडे येण्याचा मी आज 15-20 दिवस बेत करतोय, पण ती वेळ आज आली. दिवसा मला तुमच्याकडे यायचं नव्हतंच. मला तुम्हाला एकटं गाठायचं होतं, पण मी येणार होतो केव्हा तरी रात्रीच. ती आज अमावास्येची रात्र आली. आज 2-4 महिने झाले. माझी तब्येत नीट नव्हती. काळजाचा विकार आहे मला. मी केव्हा अचानक राम म्हणेन त्याचा नेम नाही. आणि आता तसं झालं तर काही हरकत नाही. माझी जन्मकथा सांगायला मी तुमच्याकडे आलो आहे, पण काय हो, मी माझं नाव तुम्हाला सांगितलं नाही तर चालणार नाही का? मला तुम्ही अगोदरच ओळखत आहात. एक व्यसनी माणूस म्हणून माझा नावलौकिक या गावात खूपच झालाय. कदाचित तो तुमच्या कानापर्यंत एव्हानं आलाही असेल, पण मी आपलं नाव तुम्हाला सांगण्याचं कारणच नाही. तुम्हाला अगोदरच माहीत असेल तर. मी फक्त त्या माणसाला न्याहाळीत होतो. त्या माणसाचं नाव आत्तापर्यंत माझ्या कानावर आलेलं नव्हतं. मी त्याला तसं सांगितलं, त्यामुळे त्याला अत्यंत समाधान वाटल्यासारखं दिसलं. मी माझी जीवनकथा परमेश्वराला स्मरून तुम्हाला खरी खरी सांगणार आहे, पण तुम्ही ती कादंबरी म्हणून ऐकलीत तरी माझी त्याला काही हरकत नाही. हे फक्त मी माझ्या समाधानाकरता करतोय. जगाची काय गंमत आहे पा, ज्यांनी माझ्याबरोबर माझ्या पैशांवर चैनी केल्या, रंग उधळले, ते फक्त स्वतःच्या पैशांच्या दृष्टीने सावध राहिले म्हणून समाजात आज मानमरातबाने मिरवत आहेत.

आणि माझ्याजवळ आता पैसा राहिला नसल्यामुळे माझी मात्र समाजात चेथू. मला कोणी आज बरं म्हणायला तयार नाही की बरोबर वागवायला तयार नाहीत, काही हरकत नाही. मला आता लवकरच या जगातून मुक्काम हलवायचा आहे, तेव्हा तरी माझ्याबरोबर कोण येणार आहे? तेव्हा एकटेपणाची सवय मला आत्तापासूनच करायला हवी आणि ती आपोआप होते पण आहे. पेशव्यांच्या काळी माझे पूर्वज खूप श्रीमंत होते, पुढे पेशवाई गेली पण आमची श्रीमंती तशीच शिल्लक राहिली, आमची म्हणजे आमच्या पूर्वजांची. मी काही जन्माने आमच्या घराण्यातला नव्हे, आमच्या घराण्यात मी आलेला दत्तकृपाने. अगदी गरीब घराण्यातून मी या घराण्यात दत्तक म्हणून आलो आणि माझी दत्तक आई मला सांगे, आपलं घराणं पूर्वी खूप खूप शूरांचं होतं, माझ्या घरात पूर्वजांच्या मोठ्या मोठ्याल्या तसबिरी लावलेल्या होत्या. मी मनाने कधी कल्पनाही करू शकलो नव्हतो की इतकी श्रीमंती माझ्या घरात वावरत होती, नव्हे इतकी श्रीमंती ज्या घरात वावरत होती त्या घरात योगायोगानं मी वावरू लागलो. पण एवढ्या श्रीमंतीचं आता करायचं काय ते माझं मलाच कळेना. घरात श्रीमंती होती पण त्या श्रीमंतीला काही कर्तव्य उरलं नव्हतं. हळूहळू माझं शिक्षण एकीकडे चालू होतं. माझ्या भोवती एक मित्रमंडळ जमा झालं होतं. ते वृत्तीने देशभक्त होतं, हाडाचं निधड होतं, वृत्तीने क्रांतिकारक होतं. त्यांना यश यावं असं वाटे पण त्यांच्यात सामील होण्याचा मला धीर होत नव्हता. एके साली आमच्या मित्रमंडळाने काही कार्यक्रम ठरवला. गेलेले दिवस परत आणण्याचा त्या कार्यक्रमाचा हेतू होता. मी जातीने भेकड होतो पण वृत्तीचा प्रामाणिक होतो. मी त्यांना सांगितलं, तुमचं कार्य मला पटतं पण त्यात सामील होणं माझ्या वृत्तींना शक्य नाही, मला आग्रह करू नका. तुम्ही मला आग्रह केलात तर मनाने उसना चेतून मी कदाचित तुमच्यात सामील होईन, पण लक्षात ठेवा या कृत्यात जर आपण पकडले गेलो तर माझ्या मनाची इच्छा नसून सुद्धा पहिला माफीचा साक्षीदार मी होईन अशी मला भीती वाटते. त्यावर आमचं मित्रमंडळ म्हणालं, मग तू काय आम्हाला मदत करणार? मी उत्तर दिलं, फक्त पैशांची. किती? वाटेल तेवढी. समज यांच्यात आम्ही पकडले गेलो, फाशी गेलो, तुमची बायका पोरं आई बाप आप्तेष्ट माझे असे समजून मी त्यांच्या हयातीपर्यंत आणि त्यांना गरज असेपर्यंत त्यांचा प्रपंच नक्की चालवीन. ईश्वर साक्ष? होय. आमच्या मित्रमंडळानं काही कार्य केलं, ते यशस्वी झालं. खून पडले, फाशी गेले, सगळीकडे धरपकड सुरू झाली. CID डोळ्यात तेल घालून गावभर आणि गावोगाव फिरू लागले. माझ्या मागेही ते लागल्याचा मला संशय आला आणि मी एकदम राजनिष्ठ बनलो. सरकारी अधिकारी मी अगत्याने घरी पानसुपारीला बोलावून आणू लागलो. मी वृत्तीने जाहीर मवाळ बनलो. लोकमान्य टिळकांना भरपेट आणि अस्सल शिव्या देऊ लागलो. पण तुम्हालाही सांगायला नको की ते वरवरचं होतं. ती माझी वागणूक मलाच सहन होत नव्हती. मी शुद्धीवर राहू शकत नव्हतो. मन मारण्याकरता मी व्यसनाधीन झालो आणि मग व्यसनात मी हे आणि ते असे विधिनिषेध बाळगले नाहीत. सर्व जातींच्या श्रीमंती व्यसनात मी रंगलो. मी व्यसनात असे तेव्हाच बरा असे. व्यसनाशिवाय मी एकटा असलो की स्वतःचाच खून करीन की काय अशी माझी मलाच भीती वाटत होती. माझ्या मागचा CID भुंगा आता मात्र सुटला होता. पण जे मित्रमंडळ फाशी गेलं त्यांचे आप्तेष्ट, त्यांना काही मनी ऑर्डरने पैसे पाठवणं शक्य नव्हतं. दर पहिल्या तारखेला माझा एक विश्वासू मनुष्य रोख रक्कम घेऊन माझ्या घरून निघे आणि गावोगाव फिरून तेवढी वाटून येई. तो मनुष्य परवाच वारला. त्याच्या पगाराच्या थोड्या पैशात केवढा मोठा प्रामाणिकपणा मी वापरीत होतो. पण चांगल्या गोष्टींना योग्य वापरच नाही असं सध्या झालंय. आत्तापर्यंत त्या मृत शूरांच्या आप्तेष्टांना मदत म्हणून माझे किती पैसे गेले असतील माहिती आहे? बढाईने सांगत नाही, जवळजवळ 3 लाख रुपये देण्याकरता मला जगायचं होतं आणि व्यसनाधीन झाल्याशिवाय मला जगता येत नव्हतं. म्हणून व्यसनात माझे जवळजवळ तितकेच रुपये गेले.

मध्येच मला धास्ती वाटे, हे आपलं घरदार जप्त होईल होय ना का, पण शपथेने माझ्यावर अवलंबून असलेली माणसं? विचार केला, माझ्या व्यसनाधीनतेचा डंका एवी तेवी गाजलाच होता. भावी संकटाची आगाऊ तरतूद म्हणून मी माझ्या एका मित्राच्या नावावर माझी काही इस्टेट पोकळ खरेदी करून दिली. विश्वासाने पुष्कळसं सोनं नाणं जड जवाहीर त्यांच्या घरी तसेच भरले. त्यांचे माझे शपथेत ठरले होते की हे सर्व माझे आहे, मी म्हणेन तेव्हा माझे मला परत मिळेल. पण मी पुढे खरंच आणि फारच व्यसनी झालो. रेस, दारू, जुगार आणि वारयोषिता. वारयोषिता हा शब्द ध्यानात घ्या, म्हणजे माझे मन तुम्हाला कळेल. सांगायचा विषय एवढाच की माझ्याजवळचे सर्व वैभव अशात संपलं. सुदैवानं ते अशा वेळी संपलं की ज्यांच्या पोषणाची मी शपथ घेतली होती ते सर्व मार्गी लागले होते. आता फक्त माझ्या प्रपंचाची मला काळजी राहिली होती. पण एवढ्यात माझा प्रपंच खूप वाढला. मी माझ्या ठेवीदार मित्रांकडे गेलो आणि मला त्यांनी कळवलं की आता माझं असं त्याच्याजवळ काहीच राहिलं नव्हतं आणि मी आहे असं म्हणेन तर तो स्वतः CIDला जाऊन सर्व माझी खरी माहिती देणार होता. मी पैसे कसे पोहोचते करत असे, माझा त्यात कसा हात होता. संपलं, माझ्याजवळचं अगदीच संपलं होतं. आणि ज्याच्याजवळ माझी धनदौलत मी माझ्या हाताने नेऊन ठेवली होती तो सत्पुरुष. मी कसा पाजी आहे, कसा कमालीचा व्यसनी आहे हे सर्व गावभर सांगत हिंडतो. त्याने मला कोणी स्नेही टिकू दिला नाही. मला आता कोणी जवळ उभं करत नाही. उडून गेलेला फटाकडा जसा पोरांच्या पायदळी पडतो तसं माझ्या आयुष्याचं झालंय. आणि हे मला असह्य झालंय. आणि आता वाटतं आपली सर्व व्यसनं सुटावीत. आपलं आता म्हातारपण आलं. आपलं आयुष्य कसंही गेलं असलं तरी सुंदर सुंदर फुलांचे ताटवे फुलावेत असे माझ्या मुलाबाळांच्या आयुष्यात ताटवे फुललेत आणि त्यावर वटवागुळासारखं माझं आयुष्य अशुभ सावली करताय. असे विचार मनात आले की वाटतं आपण आता गीता वाचावी, ज्ञानेश्वरी वाचावी. पण हातून होत नाही आणि मनाला समाधान नाही. तुमच्याकडे आता आलो होतो एवढ्याच करता की कोणाला तरी आपली ही खरी जीवनकथा सांगावी. ती तुम्हाला सांगितली, मला थोडं समाधान वाटलं. माझ्याबरोबर फिरेल, माझ्याबरोबर वागेल असा मला आता कोणीही मित्र राहिला नाही. आणि तो गृहस्थ रडू लागला. मी त्याला सांगितलं, अहो मी तुमचा मित्र आहे असं आजपासून समजा आणि येत जा रोज माझ्याकडे. मी तुमच्याबरोबर रोज हिंडत जाईन, तुमच्या राहिलेल्या आयुष्याला सोबत करीन. छे छे, भलतंच काहीतरी. तुमच्या आयुष्याची त्यामुळे काय परवड होईल, लोक तुम्हाला काय समजू लागतील, माझं मी पाहिनो. त्या गृहस्थानं नंतर आपलं रडं आवरलं आणि एक दोन जांभया दिल्या. इतक्यात लावलेली मेणबत्ती संपून गेली. विजेचे दिवे चालू झाले नव्हते. पुन्हा सर्वत्र अंधार झाला. पुन्हा येण्याचं आश्वासन देऊन तो गृहस्थ अंधारातच माझ्या घरातून बाहेर पडला आणि नाहीसा झाला. अंधारात दिसेनाशा होणाऱ्या त्या गृहस्थाच्या आकृतीकडे मी डोळे ताणून पाहण्याचा प्रयत्न करत होतो. तो दिसेनासा झाला आणि मी घरात आलो आणि भूताटकीसारखे गेलेले विजेचे दिवे अचानक पेटले. अंधार गेला आणि उजेड आला. माझं मन एकाएकी अस्वस्थ आणि बेचैन झालं. दिवसामागून दिवस गेले, महिन्यामागून महिने गेले. कित्येक अमावास्या अशाच आल्या आणि तशाच गेल्या. पण त्या गृहस्थाचा अद्याप पत्ता नव्हता. तो पुन्हा कधीही माझ्याकडे आला नाही. माझ्या घराकडे फिरकला सुद्धा नाही किंवा रस्त्यावरही तो मला कधीही दिसला नाही. मी मात्र माझ्या मित्रांना नेहमी सांगतो की माझा असा एक व्यसनी म्हातारा मित्र आहे. माझे मित्र म्हणतात, ज्याचं नाव तुला माहिती नाही, तुझ्याकडे जो कधी येत नाही, आयुष्यात जो केव्हा तरी एकदाच भेटून गेला, जो शिबुआ ज्यावेळी तो तुम्हाला भेटून गेला असं तुम्ही म्हणता त्यावेळी तुम्ही जागे होता ना, का स्वप्नात पाहिलत आणि ऐकलत हे सगळं. आळसलेल्या जांभई पलीकडे माझ्या मित्र

0: त्यांना मी काहीच उत्तर देऊ शकत नाही. आणि आता जेव्हा केव्हा माझ्या घरातील विजेचे दिवे जातात तेव्हा तेव्हा माझा तो म्हातारा व्यसनी मित्र त्या अंधारातून माझ्या घरी प्रकट होतो की काय याची मी वाट पाहत बसतो. देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट या कार्यक्रमात श्रोते हो आत्ताच आपण ऐकलीत य गो जोशी यांच्या जाई जुई या कथासंग्रहातील गोष्ट म्हातारा आणि व्यसनी मित्र.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
2: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया. अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया.
3: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड पिरंगुट आणि देहू.
2: संपर्क 89 29 30 41 42.
0: देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट या कार्यक्रमात आज ऐकूया य गो जोशी यांच्या जाईजुई या कथासंग्रहातील गोष्ट प्रवासी. परवा सहज नाशिकहून येत होतो. डब्यात नवयौवनांशिवाय माणसांची बहुतेक बाजारपेठ दिसत होती. मनाला जरा मौज वाटली. प्रवासात म्हणून वाचायला आणलेली कादंबरी कंटाळून बरोबरच्या सामानात बंदोबस्ताने बांधून ठेवली आणि डब्यात सामावलेल्या जीवनाच्या त्या उघड्या कादंबरीतील काही मजकूर वाचता येतो का हे मी आजमावू लागलो. वेळ रात्रीची होती. गाडीने वेग घेतला होता. गार वारा वाहत होता. माझ्या डब्यातले निम्मे प्रवासी झोपण्याच्या तयारीला लागले होते. काही आपापसात गोष्टी करत होते. दोन तीन बिन तिकिटाचे प्रवास करणारे उतारू कावऱ्या बावऱ्या नजरेनं इकडे तिकडे पाहत होते. ते भिकारी नव्हते. पण एक भिकारी मात्र कोपऱ्यात अंग चोरून उभा होता. त्याच्या अंगात काही नव्हतं. एक लुंगी वजा पंचा कमरेभोवती गुंडाळलेला होता आणि खांद्यावर एक कसलं तरी गाठोडं दिसत होतं. एका हातात एक वाकडी तिकडी काठी होती. तिच्या आधारानेच तो उभा होता. त्याचं वय साधारण 40-45 सुमारास असेल. त्याची अंगकाठी किरकोळ होती पण काटक दिसत होता आणि त्याला इलाजही नव्हता. उन्हातान्हात थंडी वाऱ्यात उघड्या अंगानं त्याच्या जीवनाचा प्रवास चाललेला होता. कपाळावर आणि दंडावर भस्माचे पट्टे ओढलेले होते. भुवयांमध्ये शेंद्राचा ठिपका दिसत होता. त्याची दृष्टी मात्र भित्री नव्हती तर निराशेने स्थिरावलेली आणि जणू जगावर कसली तरी जहरी टीका करत असलेली दिसत होती. तो उभा होता आणि त्याच्या जवळची खिडकी उघडीच होती. गार वारा त्याच्या अंगाला झोंबत होता. थंडीने कुडकुडणारं शरीर सांभाळत तो मार्ग काढत माझ्याजवळ आला. कोणत्या तरी देवाचं नाव त्याने उच्चारलं आणि मला काही खुणवू लागला. गाडीनं नुकतंच कसारा स्टेशन सोडलं होतं. मी वेळ जाण्याकरता 2-4 भाजल्या शेंगांचे पुडे घेतले होते आणि त्यातला एक पुडा उघडून मी शेंगा खायला सुरुवात केली होती. त्या भिकाऱ्याच्या खुणेचा अर्थ मी समजलो. तिकीट इन्स्पेक्टरला चुकवण्याकरता त्याला बाकाखाली पडून राहायचं होतं. मी त्याला विचारलं, कुठे जाणार? डब्यातल्या दिव्यावर नजर स्थिरावत तो म्हणाला, हरिद्वार. तो माझ्या खालच्या बाकाखाली अंगाची वळकटी करून पडला होता. माझ्या मनात त्याच्याविषयीचे विचार चालू झाले. खात असलेल्या शेंगांची फोलपट मी खाली टाकत होतो. मला वाटतं 5-10 मिनिटांनी त्या खाली पडलेल्या शेंगांच्या फोलपटातून कसली तरी बारीक सळसळ मला ऐकू आली. मी कानोसा घेतला. बाकाखाली झोपलेल्या भिकाऱ्याचा हात त्या फोलपटांमधून फिरत होता. माझ्या छातीतून कसली तरी एक बारीक कळ निघाली. फोलपटातून क्वचित एखादा दाणा चुकून पडला असला तर त्या भिकाऱ्याच्या पोटातील वैश्वानराला हवा होता असं वाटलं. मी सदिच्छेने मुद्दाम काही दाणे खाली टाकू लागलो असं म्हणत नाही, पण माझ्या हातातून काही दाणे आपोआप खाली गळून पडू लागले आणि शेवटी तर घरच्या लहान मुलाला आपण शेंगा सोलून द्यावात त्याप्रमाणे मी शेंगा सोलून दाणे खाली टाकू लागलो आणि फोलपट हात रुमालात साठवू लागलो. अखेर माझ्याजवळच्या शेंगा संपल्या. मी रुमालात साचवलेली फोलपट खिडकी बाहेर फेकून दिली आणि रुमालाने माझी बस्ती जागा झाडून विषण्ण मनाने डब्यात कुठेतरी पाहू लागलो. तोच पाकाखालचा भिकारी माझ्यासमोर येऊन उभा राहिला

आणि हातांची रिकामी ओंजळ ओठाला लावीत माझ्याजवळच्या भरलेल्या तांब्याकडे पाहत पाणी मागू लागला. त्या पाणी मागण्यात मात्र हालाखी नव्हती, कारण असंही कदाचित असावं की पाण्याला पैसा पडत नसल्यामुळे ते एकमेकांनी एकमेकांजवळ मागण्यात काही कमीपणा नसावा. मी तांब्या त्याच्या पुढे केला आणि काही वेळाने मीही झोपी गेलो. नंतर मला वाटतं थोड्या वेळातच डब्यात चालणाऱ्या काहीतरी बोलाचालीने मी जागा झालो. दरवेशासमोर अस्वल उभं राहावं त्याप्रमाणे तिकीट इन्स्पेक्टरसमोर तो माझ्या बाकाखालचा भिकारी उभा होता. पण त्याची बोलण्याची पद्धत मात्र थोडी मगरुरीची वाटली मला. जणू जगाचे मालक कोण, तो तिकीट इन्स्पेक्टर का तो भिकारी, असा त्यांच्यात संवाद चालला होता. कुठं जाणार? हरिद्वार. तिथं कोण राहतं तुझं? माझाच काय, सर्वांचाच बाप राहतो तिथं. ए, झूट बोलू नको. तुझ्या त्या बापानं रेल्वेला लई सतावलाय. साला जन्मभर भीक मागून आम्हा लोकांना सतवता. खरंच भिकाऱ्यांबद्दल लोक अदवा तद्वा बोलतात तेव्हा माझ्या मनाला असा प्रश्न पडतो की त्या भिकाऱ्याचा का भिकारीच राहण्याचा हट्ट असेल. त्या तिकीट इन्स्पेक्टरचा पोशाख जर त्या भिकाऱ्याच्या अंगावर घातला असता तर तो काय त्याच्या अंगाला आला नसता. असो, जगाचं रहाट गाडगं जोपर्यंत याच मार्गानं चालू आहे तोपर्यंत हरिद्वारचे प्रवासी कायम राहणारच. तुझ्याजवळ पैसे आहेत का? नाहीत. सोड तुझं गाठोडं. परवा तुझ्यासारखाच साधू रेल्वे डब्यात गारठून मेला. गाठोड्यात 10,000 नोटा निघाल्या. तो भिकारी आपलं गाठोडं तिकीट इन्स्पेक्टरला सोडून दाखवू लागला. गाठोड्यात सांगण्यासारखं काहीच नव्हतं. हो, गाठोड्याच्या एका कोपऱ्यात कागदात गुंडाळलेले 4-5 पेढे होते. कुणीतरी ते त्याला दिले होते आणि जसे 4 पैसे आपण मागे टाकावे तसे त्याने ते पेढे शिल्लक ठेवले होते. तिकीट इन्स्पेक्टर स्वभावाने विनोदी होता आणि दारिद्र्यावर विनोद कुणालाही सुचतो. त्याने तो पुढा हस्तगत केला आणि लेका, पेढे एवढे जवळ बाळगणारा तू चांगलाच भिकारी दिसतोस की? त्यातील एक पेढा स्वतः तोंडात टाकत इन्स्पेक्टर म्हणाला. तो भिकारी उकिडवा बसून गुडघ्यावर हात ठेवत तिकीट इन्स्पेक्टरकडे पाहत राहिला आणि जेव्हा गाडी स्टेशनवर उभी राहिली तेव्हा तिकीट इन्स्पेक्टरने त्या भिकाऱ्याला मान धरून खाली काढलं. मला वाटतं भिक्षा मागणं हा सुद्धा एक प्रामाणिकपणाचा धंदा आहे. जोपर्यंत आत्महत्या हा गुन्हा ठरतो आणि पोटाला काही मिळत नाही तोपर्यंत चोऱ्या, दरोडेखोरी वगैरे बेकारांचे उद्योग सोडल्यास भिक्षा मागणे हा प्रामाणिकपणाचा धंदा नव्हे काय? आणि आपण आपले धंदे तपासून पाहिले तर त्यात भिक्षेचा, सहानुभूतीचा वास कुठे येत नाही काय? सगळं जग भिक्षेवर जगतंय आणि एका धंदेवाल्याने दुसऱ्या धंदेवाल्याची नालस्ती करावी त्याप्रमाणे भिक्षेकऱ्यावर आपण निष्कारण आग पाखडतो. भिक्षेकरांनी आपलं संघटन केलं आणि आपली संस्था बनवली तर तीच खरी राष्ट्रीय संस्था होईल, कारण खरी भूक त्यांची आहे. राहायला जागा नाही, प्रवासात वेळ काढतील तर तिकीट नाही, पोटाला अन्न मिळत नाही आणि तीही माणसेच आहेत. गरजेपेक्षा जास्त पैसा जवळ बाळगून आपण गृहस्थांनी त्यांना भिक्षेकरी बनवलंय तेव्हा त्यांना समाधानाने मूठभर भिक्षा घालणं आणि त्यांची मारक संघटना होऊ न देणं यातच आपला तरणोपाय आहे. नाहीतर आत्महत्या हे पाप असल्यामुळे दुसऱ्याला मारणं आणि स्वतः जगून आत्महत्या टाळणं हे त्यांचं जीवितकार्य ठरेल, असे अनेक विचार करून होत आहेत. तोच गाडी स्टेशनातून सुटली आणि गाडीनं वेग घ्यायच्या आत आमच्या डब्याचं दार उघडून एक इसम आत घुसला. तो खाली उतरलेला भिकारीच होता. मी त्याच्या चिकाटीबद्दल खुश झालो आणि राहिलेला प्रवास त्याच्याशी बोलत करण्याचं ठरवलं. आपलं वय काय? मी विचारलं. त्याला अरे तुरे म्हणण्याचंही धाडस मला होईना. ध्यानात नाही. वस्ती कुठे? रात्री रेल्वेच्या डब्यात आणि दिवसा उतरू त्या गावात. असे किती दिवस काढणार? मरेपर्यंत. आणि खरंच दुसरं त्याला काय करणं शक्य होतं?
आपण जसं काहीतरी एक ध्येय ठरवून वाटेल तसे वागत असतो त्याप्रमाणे हरित

0: हे त्याचा प्रवासाचं ठिकाण त्याने ठरवलं होतं आणि गाडी सापडेल तिथे तो वर चढत होता आणि तिकीट इन्स्पेक्टर भेटला की खाली उतरत होता. मी त्याला विचारलं, हरिद्वारला किती वेळा जाऊन आलात? एकदाही नाही, तो हसत म्हणाला. दुपारी कुठं खायला मिळालं की हरिद्वारला गेल्यासारखं वाटतं, पण ते समाधान संध्याकाळला टिकत नाही. सकाळ संध्याकाळ पोटात काहीतरी घालणं हीच आमची हरिद्वारची यात्रा. ती रोज चालली आहे. आमच्या जीवनात अपमान ही चीजच राहिलेली नाही. तुम्ही आओ जाओ म्हणताय, तेच कसंसंच वाटतंय मला. असा जीवनाचा प्रवास चालला आहे. या प्रवासात शेवटी जेव्हा आणि जिथं धरणीवर देह पडेल तेच आमचं हरिद्वार. या शब्दात त्या भिकाऱ्याने सांगितलेलं नव्हतं, यातल्या भावना त्याच्या आहेत, शब्द माझे आहेत. कारण पुष्कळ वेळेला तो अभिनयाने बोलत होता, अडखळत बोलत होता, पण भावार्थ मात्र त्याचा आहे. संभावितपणाने भिक्षेकरी अजून आपल्याला मोठे समजत आहेत, तोपर्यंत त्यांना जास्त खिजवू नये असं मला वाटतं. आपल्या अन्नात त्यांचा वाटा आहे, कारण त्यांच्याशिवाय राहिलेल्या मालमत्तेचं आणि जगाचं खरेदीखत काही आपल्या नावाने झालेलं नाही. आपण करीत असलेल्या कोणत्याही धंद्याप्रमाणे भिक्षा मागणे हा सुद्धा पोटाचा धंदा आहे, आणि केवळ पोटाचा धंदा आहे. मी चहा मागवला. त्या भिक्षेकऱ्यालाही चहा मागवण्याचं तेव्हा माझ्या मनात नव्हतं, पण चहावाला पोऱ्या काय आणू म्हणून मला विचारू लागला तेव्हा माझ्या तोंडून शब्द गेले, दोन कप चहा. एक दोन मिनिटातच चहावाल्याने दोन कप चहा आणून आमच्या पुढे केला. मी एक चहा घेतला आणि दुसरा कप घेण्याकरिता त्या भिकाऱ्याला खुणवलं, पण चहाच्या कपाला हात लावण्यापूर्वी तो माझ्याकडे पाहत किती केविलवाणीपणाने हसला. नंतर तो बाकावरून लांब जाऊन उभा राहिला आणि चहावाल्याला त्याने तिथे हाक मारली. अत्यंत कापऱ्या हाताने त्याने चहावाल्याकडून तो कप घेतला आणि तो तिथेच उभ्या उभ्याने चहा पिऊ लागला. मी त्याला खूण करून जवळ बोलवलं आणि माझ्या शेजारी बसून चहा प्यायला खुणवलं. तो आजीजीच्या आविर्भावाने मला तिथूनच नको म्हणून खुणवू लागला. इतक्यात माझ्या शेजारच्या एका प्रवाशाला ते सहन झालं नाही. तो त्या भिकाऱ्याला कुत्सितपणे म्हणाला, अरे रावसाहेब एवढे जवळ बसून तुला चहा पाजायला तयार आहेत तर तू का लाजतोस? भिकाऱ्याने ते शब्द ऐकून माझ्याकडे पाहिलं आणि त्याला काय वाटलं कुणास ठाऊ, तो थोडा धीट झाला आणि माझ्या शेजारी बसून चहा पिऊ लागला. आणि मग आमच्या डब्याला एक चर्चेचा विषय मिळाला. आणि मी मात्र मनात विचार करू लागलो की मी जे त्या भिकाऱ्याशी वागत होतो ती निर्भेळ दया होती का? माझं मनच याला होकारार्थी उत्तर देऊ शकत नव्हतं. आपण जी दया दाखवतो ती अगदी निर्हेतुक असते असं मला तरी वाटत नाही. ती दया भीतीच्या पोटी उत्पन्न झालेली असते. आज तो अडचणीत आहे, तो माणूस आहे, आपणही माणूसच आहोत. आज तो अन्नानदशेत आहे, आपणही उद्या कदाचित. अशा एका अस्पष्ट विचाराची भीती आपल्या मनाला कंप आणते आणि त्या कंपनानेच आपला हात दातृत्वासाठी आपल्या खिशाकडे वळतो. देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट या कार्यक्रमात श्रोते हो आपण ऐकत होतात य गो जोशी यांच्या जाई जुई या कथासंग्रहातील गोष्ट प्रवासी. वाचनस्वर विद्यागौरी ताम्हणकर, सादर करते सुमित श्रीबात.
1: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया. अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया.
2: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
1: संपर्क 89 29 30 41 42.
3: देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट या कार्यक्रमाचे प्रायोजक होते देशपांडे आय हॉस्पिटल. असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी.
4: श्रोते हो आपण ऐकता आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. संध्याकाळचे 5:30 वाजलेत. आता प्रसारित करत आहोत कार्यक्रम पुणे आय केअर सांजधारा.

0: पुना आय केअर सांजधारा या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुना आय केअर मिशन हेल्दी आईज.
1: सांजधारा या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्युल्ड बँक.
2: स्वतःचं घर म्हणजे आपुलकी, आधार आणि आपलं स्वप्न.
1: जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे घेऊन आली आहे गृह कर्जाची खास योजना.
2: फक्त 7.75% व्याजदरापासून तेही 3 कोटी रुपयांपर्यंत.
1: तसंच तुमच्या वेगवान स्वप्नाला आता जनता बँकेचं पाठबळ.
2: चारचाकी वाहनासाठी कर्ज फक्त 8.40%
1: तर दुचाकीसाठी फक्त 10% व्याजदरापासून.
2: आमच्या सर्व कर्ज योजनांमध्ये कमीत कमी व्याजदर, कमीत कमी कागदपत्र, कमीत कमी प्रोसेसिंग फी, त्वरित मंजुरी आणि गतिमान वितरण.
1: आजच आपलं स्वतःच घर आणि वाहन घेण्याचं स्वप्न साकार करा.
2: अधिक माहितीसाठी आजच भेट द्या आपल्या जवळच्या शाखेला.
1: सहकार्यम यशोधनम, जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्युल्ड बँक.
2: विश्वास आणि सुविधा दोन्ही तुमच्या सेवेत.
3: श्रोते हो, आज जागतिक दृष्टिदान दिवस, त्यानिमित्तानं आपण हा संकल्प करूया की आपण अनेकांना दृष्टी देण्यासाठी नक्की प्रयत्नशील राहू. मृत्यूपश्चात आपलं नेत्रदान कुणाला तरी हे जग पाहण्याची क्षमता देऊ शकतं. आज आपण सुरुवातीला कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकणार आहात भारत आंबे यांनी शब्दबद्ध केलेलं, श्रीनिवास खळे यांनी संगीतबद्ध केलेलं आणि आशा भोसले यांनी आपल्या स्वरांनी अजरामर केलेलं एक गीत.

0: पुना आय केअर मध्ये FDA अप्रूव्ड झाई स्माइल प्रो प्रोसिजर मुळे 10 सेकंदापेक्षा कमी लेझर एक्सपोजर न फास्टर रिकव्हरी सह तुम्ही तुमचा चष्मा सहज घालवू शकता. पुना आय केअर, कर्वे रोड आणि आकांक्षा पुना आय केअर वानवडी इथं. संपर्क 73-502-77-77-9.
1: श्री स्वामी स्नेह डायनिंग हॉल.
2: घरी पाहुणे आले मग स्वामी स्नेह डायनिंग हॉल आहे ना.
1: चांदीच्या ताटात, पेशवाई थाटात अस्सल महाराष्ट्रीयन जेवणाचा आस्वाद घ्यायला नक्की भेट द्या.
2: केळवण असो वा व्याही भोजन किंवा असो स्नेह भोजन, फक्त स्वामी स्नेह डायनिंग हॉल मध्येच.
1: स्वामी स्नेह डायनिंग हॉल, मोरया गोसावी मंदिराजवळ, चिंचवड गाव, चिंचवड, पुणे. संपर्क 94-22-311-106.
3: तुम्ही लक्ष्मी रोड, नारायण पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, कसबा पेठ, नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येत आहे आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे, तर मग
4: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे खोरे दालन. पुना गाडगीळ आणि सन्स, नवनवीन दागिन्यांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा.
3: म्हणूनच सांगते, नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासानं खरेदीसाठी पुना गाडगीळ आणि सन्स, सरस्वती सदन अगदी कुंटे चौकात, सिग्नलच्या मागे, लक्ष्मी रोड, पुणे.
5: सर्व प्रकारच्या स्कूल बॅग्स, ट्रॅव्हलर बॅग्स, छत्र्या, रेनकोट साठी एकच नाव, रमेश डाईंग.
0: रमेश डाईंग.
6: तेव्हा आजच नजीकच्या शोरूमला भेट द्या.
0: 5,000 रुपये जिंकण्याची संधी फक्त एक जोडी अंडर गार्मेंटच्या खरेदीवर.
7: गुडविल दुकान, लकडी पूल, विठ्ठल मंदिरासमोर, अटी लागू.
0: सदर ऑफरचा आकाशवाणी आणि ऍड एजन्सीशी काहीही संबंध नाही.
8: संत

0: परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: श्रोते हो, कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहात सुरेश वाडकर यांच्या स्वरातलं गीत. अनिल कांबळे यांचे शब्द आहेत तर संगीत आहे श्रीधर फडके यांचं.

0: सुरेश वाडकर यांच्या स्वरातलं अनिल कांबळे यांचं गीत आत्ताच आपण ऐकलं. संगीत होतं श्रीधर फडके यांचं. कार्यक्रमात यानंतरचं गीत आपण ऐकणार आहात, पण काही क्षणातच.
1: श्रोते हो, या गीताचे गीतकार, गायक आणि संगीतकार डॉक्टर शेखर कुलकर्णी आणि गायिका उरुशाली मावळंकर.

0: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
1: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कार्यक्रम पुन्हा आय केअर सांज धारा.

अशा अमूल्य डोळ्यांची तपासणी तुम्ही यापूर्वी कधी केली होती? नसेल केली तर आजच करून घ्या पूना आय केअर मधून. पूना आय केअर कर्वे रोड आणि आकांक्षा पूना आय केअर वानवडी इथे. संपर्क 73 502 77 77 9. पूना आय केअर, मिशन हेल्दी आईज.

0: अनुभवी डॉक्टर्सची टीम, पारदर्शक उपचार आणि सर्व अद्ययावत IVF ट्रीटमेंट्स एकाच छताखाली आहेत.
1: हो,
0: आम्हाला तर खूप चांगला अनुभव आलाय.
1: ए मग आम्ही एकदा प्रयत्न करतो. मला भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटरचा नंबर दे ना.
0: घे ना, 8800551878. भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, नवी पेठ, पुणे.

0: अशा घराचं जे तुम्ही पाहिलेलं स्वप्न आहे ते साकारायचं काम मी राजेंद्र भोसले करतोय आणि हे घर तुमच्या साऱ्या अपेक्षांची पूर्तता करेल असा मला विश्वास आहे. कारण आम्ही फक्त घर बांधत नाही तर नाती जोडतो.
1: राजेंद्र भोसले इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड, निगडी प्राधिकरण, पिंपरी चिंचवड. संपर्क 9130089221. प्रिया, सगळे उपचार करून झाले पण मी आई नाही ग होऊ शकले.
2: मधु, तू एकदा भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर मध्ये जा ना, त्यांच्याकडे उत्तम सक्सेस.

0: Ampere Registered Christian Mutual Fund Distributors Private Limited. Contact number 9764125533. Convert your life into celebration. म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. सर्व योजना संबंधित कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावी.
1: श्रोते हो, आता ऐकूया कार्यक्रमात आशा भोसले आणि सुरेश वाडकर यांच्या युगल स्वरातलं गीत. सुधीर मोघे यांच्या शब्दाला संगीत आहे आनंद मोडक यांचं.

0: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
1: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कार्यक्रम पुना आय केअर सांज धारा.

परीक्षित भेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59 डॉक्टर

0: रक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: अहो, रिझल्ट लागले. आपल्या रुपालीच्या पुढील शिक्षणाविषयी काही विचार केलाय का तुम्ही?
2: अगं, महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचं श्री सिद्धिविनायक महिला महाविद्यालय असताना काळजीच नाही. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न नॅक ए ग्रेड प्रमाणित श्री सिद्धिविनायक महिला कॉलेज मध्ये अगदी 11वी कॉमर्स पासून बीकॉम, एमकॉम, बीए, एमए, बीएससी, बीबीए, बीएससी, सीएस अशा व्यवसायभिमुख अभ्यासक्रमांसाठी ऍडमिशन जोरात सुरू.
1: संपर्क 940-598-93-75.
2: वेबसाइट सिद्धिविनायक कॉलेज.org.
3: मंगल नात्यांच्या स्नेहबंधांना परंपरेचा सुवास लाभला. अधिक महिन्याच्या शुभक्षणी जावयाच्या मानाचा सोहळा खुलला. अधिक महिन्याच्या निमित्ताने श्री विष्णुरूप जावयाला दिल्या जाणाऱ्या वाणाचा मंगल समारंभ साजरा करा. रुचकर भोजन आणि खास आदरातिथ्यासह दुर्वांकूर डायनिंग हॉलमध्ये आमरसासह 2 स्वीट्स आणि चौरस आहाराने सजलेली लज्जतदार मेजवानी. जिव्हा तृप्त करणारा जिव्हाळा दुर्वांकूर डायनिंग हॉल, हत्ती गणपती चौक, टिळक रोड, पुणे.

0: प्रत्येकीलाच प्रतिमा मध्ये जायची घाई झाली आहे.
1: कारण प्रतिमा मध्ये सर्व तऱ्हेच्या साड्या, ड्रेस मटेरियल्स आणि सलवार कमीजच्या फ्रेश स्टॉक वर आहे 60% डिस्काउंट.
2: आपली प्रतिमा आता आणखीनच एक्सक्लुसिव्ह. प्रतिमा एक्सक्लुसिव्ह, टिळक रोड, पुणे.
3: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत. आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स, 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999182.
4: पता है दुनिया के कई विकसित देश ऐसे भी है जहाँ मुफ्त इलाज एक सपना है और हमारे यहाँ वो आम नागरिक का अधिकार. आयुष्मान भारत से 60 करोड़ से अधिक लोगों को मिल रहा है 5 लाख तक का मुफ्त इलाज और 19,000 जन औषधि केंद्रों पर 90% तक सस्ती दवाइयाँ.
5: किसी एक व्यक्ति की जमीन, घर, गहने या दूसरा कोई सामान बीमारी के खर्च में बिकने से बचा है, गिरवी रखने से बचा है, तो ये आयुष्मान भारत की बहुत बड़ी सफलता है.
4: 12 साल विश्वास के, विकास के, जन कल्याण के.
6: कार्यक्रमात आता ऐकूया सुरेश वाडकर यांच्या स्वरातलं, श्रीनिवास खळे यांनी संगीतबद्ध केलेलं मंगेश पाडगावकर यांचं गीत.

0: या गीताबरोबरच कार्यक्रम आता समाप्त करत आहोत.
1: पुन्हा आयकर सांझ धारा या कार्यक्रमाचे प्रायोजक होते पुन्हा आयकर मिशन हेल्दी आईज.
2: सांझ धारा या कार्यक्रमाचे सहप्रायोजक होते जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्युल्ड बँक.

विविध भारती पुणे, प्रशांत जाधव सादर करत आहे पुणे वृत्तांत. संशोधन आणि त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी यांच्यातील दरी दूर करण्यासाठी विद्यापीठे, उद्योग, स्टार्टअप्स, गुंतवणूकदार आणि शासकीय संस्था यांच्यात प्रभावी समन्वय आवश्यक असल्याचं प्रतिपादन राज्यपाल जिष्णू देववर्मा यांनी केलं आहे. कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे, तंत्रज्ञान विद्यापीठ आणि कॅनियस इंटरनॅशनल यांच्या संयुक्त विद्यमानं पाषाणी इथल्या पुणे

0: इंटरनॅशनल सेंटरमध्ये आजपासून 12 जूनपर्यंत आयोजित करण्यात आलेल्या तंत्रज्ञान संक्रमण आणि नवोपक्रम गतिवर्धक या आंतरराष्ट्रीय कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ रघुनाथ माशेलकर, सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक सुनील भिरुड, कॅनियस इंटरनॅशनलचे संस्थापक अध्यक्ष मिलिंद पिंपरकर यांच्यासह विविध क्षेत्रातील तज्ज्ञ, संशोधक, उद्योजक आणि विद्यार्थी उपस्थित होते. या उपक्रमाच्या माध्यमातून महाराष्ट्राला नवोपक्रम आणि सहकार्याचं केंद्र बनवण्याच्या प्रयत्नांना बळ मिळणार असल्याचं राज्यपालांनी यावेळी सांगितलं. पुणे इंटरनॅशनल सेंटरच्या माध्यमातून पुण्याला पुन्हा एकदा देशाच्या विचार नेतृत्वाचं केंद्र बनवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं डॉ माशेलकर यावेळी म्हणाले. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राज्यात SIR अर्थात विशेष सखोल मतदार पुनरीक्षण मोहीम राबवण्यात येत असून मतदार यादी अधिक अचूक, पारदर्शक आणि अद्ययावत करण्यासाठी व्यापक जनजागृती करण्याचे निर्देश मुख्य निवडणूक अधिकारी S. Chokalingam यांनी दिले. 30 जून ते 29 जुलै 2026 या कालावधीत BLO मतदारांच्या घरी जाऊन माहितीची पडताळणी करणार आहेत. कोणताही पात्र मतदार वगळला जाणार नाही याची दक्षता घेण्यात येणार असून जिल्ह्यातील 8,417 आणि 4,557 BLA या मोहिमेत सहभागी होणार असल्याची माहिती आढावा बैठकीत देण्यात आली. आपण जनगणनेचा विचार करतो तेव्हा आपल्या डोळ्यांसमोर घराघरात जाऊन माहिती गोळा करणारे कर्मचारी, संगणक, टॅबलेट आणि लोकसंख्येचे प्रचंड आकडे उभे राहतात. परंतु जनगणनेचा इतिहास हा केवळ लोक मोजण्याचा इतिहास नाही, तो मानवी संस्कृती, राज्यकारभार, करव्यवस्था, युद्ध, व्यापार आणि नागरी विकासाचा इतिहास आहे. एखाद्या राज्यव्यवस्थेला आपल्या राज्यात किती लोक आहेत, किती जमीन लागवडीखाली आहे, किती कर मिळू शकतो आणि युद्धकाळात किती सैनिक उभे राहू शकतात हे जाणून घेण्याची गरज होती. या गरजेतूनच जनगणनेचा जन्म झाला. याविषयी माहिती देत आहेत पुणे जिल्ह्याचे माहिती अधिकारी युवराज पाटील.
1: जगातील पहिल्या जनगणनेचे पुरावे सुमारे 6,000 वर्षापूर्वी बाबुलिया आणि इजिप्त मध्ये आढळतात. त्या काळात लोकसंख्या, शेती, पशुधनाची माहिती मातीच्या फलकावर नोंदवली जात. चीन मध्ये इसवी सन 2 शतकामध्ये झालेल्या जनगणनेत 5,76,00,000 लोकांची नोंद. भारतात जनगणनेची परंपरा प्राचीन काळापासून आहे. किल्ल्याच्या अर्थशास्त्रात त्याचा उल्लेख आढळतो. महाराष्ट्रात जनगणनेसाठी खानेसुमारी हा शब्द वापरला जात असे. याचे एक रंजक उदाहरण म्हणजे पुण्यातील मंगळवार पेठ. पेशवाई संपल्यानंतर 1818 झालेल्या खानेसुमारीत या पेठेत 261 घरे, 705 खण, 4 सरकारी चौक्या आणि विविध समाजाचे वस्ती असल्याची नोंद आढळते. या नोंदीमुळे 200 वर्षापूर्वीच्या पुण्याचे जिवंत चित्र आपल्यासमोर उभे राहते.
0: देशात कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस म्हणजे CNGचा कोणताही तुटवडा नाही असं केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी म्हटलं आहे. सरकार घराघरांमध्ये पाईप्ड नॅचरल गॅसचा पुरवठा वाढवत असून LPG जोडणीचं PNG जोडणीमध्ये रुपांतर करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचंही त्यांनी सांगितलं. सध्याच्या जागतिक परिस्थितीचा फायदा घेऊन काही लोक कृत्रिम टंचाई निर्माण करण्याचा आणि अफवा पसरवण्याचा प्रयत्न करत असून अशा प्रकारच्या गैरप्रकारांवर तात्काळ आणि कडक कारवाई केली असल्याचंही पुरी यांनी सांगितलं. पुणे जिल्ह्याच्या शाश्वत आणि गतिमान विकासासाठी तयार करण्यात येणाऱ्या पुणे ग्रोथ हब आराखड्याच्या कार्यकारी समितीची बैठक विभागीय आयुक्त कार्यालयात पार पडली. प्रकल्पांच्या पायाभूत सुविधांसाठी पुढील 5 वर्षात उपलब्ध होणाऱ्या 5,000 कोटी रुपयांच्या विशेष निधीतून राबवण्यात येणाऱ्या प्रकल्पांचा प्राधान्यक्रम निश्चित करून आराखडा तयार करण्याच्या सूचना विभागीय आयुक्त शीतल तेली उगले यांनी यावेळी दिल्या. या बैठकीत शाश्वत विकासाला चालना देणारा व्यापक आराखडा तयार करण्यावर बैठकीत भर देण्यात आला. महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळामार्फत महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत इयत्ता 5वी आणि इयत्ता 8वी स्तरावरील मूल्यमापन परीक्षेचा निकाल उद्या दुपारी 1 वाजता www.msbos.mh/ssc.ac.in या संकेतस्थळावर जाहीर करण्यात येणार आहे. डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या माधव सदाशिव गोळवलकर गुरुजी विद्यालयाचा 41वा वर्धापन दिन आज उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. संस्थेच्या सांस्कृतिक समितीच्या अध्यक्ष मिलिंद कांबळे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. शिक्षकांनी आपल्या कार्यात व्रतस्थ राहून विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत योगदान द्यावं, तसंच विद्यार्थ्यांनी संशोधन वृत्ती जोपासून ज्ञानार्जनाची नवी क्षितिजे गाठावीत असा संदेश त्यांनी यावेळी दिला. शाला समिती सदस्य डॉ प्रीती अभ्यंकर यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटू संध्याकाळी 6 वाजता विविध भारती पुणे केंद्रावर ताज्या पुणे वृत्तांत मध्ये. नमस्कार.
2: होते हो आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM.

0: संध्याकाळचे 6:05 आणि 45 सेकंद झालेले आहेत. आता प्रसारित करत आहोत कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेराच्या लेन्समधून.
1: देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेराच्या लेन्समधून या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू.

0: मंडळी 1969 मध्ये प्रदर्शित झालेल्या दो रास्ते या चित्रपटातलं हे गीत. गीतकार आनंद बक्षी, संगीतकार लक्ष्मीकांत पॅरेलाल आणि स्वर मोहम्मद रफी यांचा. राज खोसला दिग्दर्शित या चित्रपटात बलराज सहानी, कामिनी कौशल, प्रेम चोप्रा, बिंदू, राजेश खन्ना आणि मुमताज हे कलाकार होते. मध्यमवर्गीय कुटुंबाच्या सुखदुःखांवर आधारित या चित्रपटाची कथा. वडीलधाऱ्यांचा आदर, आईचे कुटुंबातले सर्वोच्च स्थान, एकत्र कुटुंब पद्धती आणि रक्ताच्या नात्यांपेक्षाही घट्ट असलेले नातेसंबंध अशा विषयावर हा चित्रपट होता. 1969 मधल्या आराधना या चित्रपटानंतर बॉक्स ऑफिसवर सर्वाधिक कमाई करणारा दो रास्ते हा दुसरा चित्रपट ठरला बरं का. आणि फक्त भारतातच नाही तर परदेशात युनायटेड किंगडम मध्ये सुद्धा 1970 मध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला. आणि मंडळी, त्या काळात सर्वात जास्त कमाई करणारा हा भारतातला पहिला चित्रपट ठरला. UK बॉक्स ऑफिसचा हा विक्रम एक वर्षानंतर पूरब और पश्चिम या चित्रपटाने मोडला. दो रास्ते हा एक भव्य कौटुंबिक चित्रपट होता आणि या चित्रपटाने राजेश खन्ना यांचा सुपरस्टारचा दर्जा आणखीनच वर नेला. या चित्रपटातली अजून एक गंमत सांगते हो मंडळी. चित्रपटात राजेश खन्ना यांनी दाढी ठेवली आहे कारण या चित्रपटाच्या वेळी ते BR चोप्रा यांच्या इत्तेफाक या थ्रिलर चित्रपटाचं पण शूटिंग करत होते. पण दो रास्ते या चित्रपटात दाढी ठेवण्याचं कारण काय हे स्पष्ट व्हावं म्हणून दिग्दर्शक राज खोसला यांनी एक विशिष्ट संवाद लिहिला जो असा होता की राजेश खन्ना यांचं पात्र इतकं तापट आहे की ते आपल्या मर्जीनुसार दाढी करतं. या चित्रपटातून मुमताज मुख्य नायिका म्हणून पडद्यावर आली आणि तिचा हा पहिला ए ग्रेड ब्लॉकबस्टर सिनेमा ठरला. या चित्रपटामुळे हिंदी चित्रपटसृष्टीत तिचं स्थान पक्कं झालं. या चित्रपटाबद्दलच्या अजूनही अनेक गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे पण या छोट्याशा ब्रेक नंतर.
1: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगूट आणि देहू.
2: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
0: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया. अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया.
3: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या

0: तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड पिरंगुट आणि देहू
1: संपर्क 89 29 30 41 42। मंडळी देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेराच्या लेन्स मधून या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। आज आपण बोलतो आहोत 1969 मध्ये प्रदर्शित झालेल्या दो रास्ते या चित्रपटाबद्दल।

लता मंगेशकर यांच्या स्वरातलं लक्ष्मीकांत आणि प्यारेलाल यांनी संगीतबद्ध केलेलं आनंद बक्षी यांचं हे गीत. यासाठी सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका म्हणून लता दिदींना नामांकन होतं आणि याचबरोबर अजून 5 नामांकनं या चित्रपटाला होती. पण प्रचंड व्यावसायिक यश मिळवून सुद्धा चित्रपटाला सर्वोत्कृष्ट कथा एवढाच 18वा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. चित्रपटात बिंदू यांनी खलनायिकेची भूमिका साकारली होती आणि मंडळी तिचा अभिनय प्रेक्षकांना इतका आवडला की त्यानंतर अनेक निर्मात्यांनी तिच्यासाठी खास अशा प्रकारच्या खलनायिकेच्या भूमिका लिहून घ्यायला सुरुवात केली. मंडळी आपल्या सगळ्यांना अमिताभ बच्चन यांचं एक गाजलेलं गाणं माहितीये, मेरे अंगने में तुम्हारा क्या काम है, माहितीये ना? अहो, पण खरं तर या गाण्याची प्रेरणा दो रास्ते या चित्रपटातल्या अपनी अपनी बीवी पे सबको गुरूर हे या गाण्यातून मिळाली होती. काय काय गमती जमती असतात ना. अहो, चित्रपटांच्या याच गमती पुन्हा तुम्हाला सांगणार आहे, पण उद्याच्या भागात. आता ऐकूयात मोहम्मद रफी आणि लता मंगेशकर यांच्या आवाजात लक्ष्मीकांत आणि प्यारेलाल यांनी संगीतबद्ध केलेलं गीतकार आनंद बक्षी यांचं दो रास्ते या चित्रपटातलं अजून एक गीत. छुप गए

0: देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून या कार्यक्रमाचे प्रायोजक होते देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड पिरंगुट आणि देहू.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM. संध्याकाळचे 6:15 झालेले आहेत आणि आता प्रसारित करत आहोत
2: डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
1: कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात लग्नाला जातो मी या चित्रपटातील गीत सुधीर फडके आणि सुमन कल्याणपूर यांच्या युगलस्वरात. शब्द आहेत मधुसूदन कासकर.

0: लग्नाला जातो मी या चित्रपटातील गीत आत्ताच आपण ऐकलं, सुधीर फडके आणि सुमन कल्याणपुरी यांच्या युगलस्वरात. या गीताला संगीत होतं सुधीर फडके यांचं.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
2: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.

0: परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59. स्वतःचं घर म्हणजे आपुलकी, आधार आणि आपलं स्वप्न.
1: जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे घेऊन आली आहे गृह कर्जाची खास योजना.
0: फक्त 7.75% व्याजदरापासून तेही 3 कोटी रुपयांपर्यंत.
1: तसंच तुमच्या वेगवान स्वप्नाला

0: आता जनता बँकेचं पाठबळ
1: चारचाकी वाहनासाठी कर्ज फक्त 8.40%
0: तर दुचाकीसाठी फक्त 10% व्याज दरापासून.
1: आमच्या सर्व कर्ज योजनांमध्ये कमीत कमी व्याज दर, कमीत कमी कागदपत्र, कमीत कमी प्रोसेसिंग फी, त्वरित मंजुरी आणि गतिमान वितरण.
0: आजच आपलं स्वतःच घर आणि वाहन घेण्याचं स्वप्न साकार करा. जनता सहकारी बँक लिमिटेड.
2: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदूकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत. आजच भेट द्या चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999 1827.
3: श्रोतेहो, आज जागतिक दृष्टीदान दिवस, त्यानिमित्तानं डोळ्यांवरती आधारित काही गमतीदार गाण्यांचा आस्वाद आपण कार्यक्रमात घेत आहात. या निमित्तानं आपण मृत्यूपश्चात आपलं दृष्टीदान करूयात आणि कुणाला तरी हे जग पाहण्याची संधी देऊयात. ऐकूयात कार्यक्रमात वऱ्हाडी आणि वाजंत्री या चित्रपटातलं गीत. ग. दि. माडगुळकर यांच्या शब्दाला संगीत आहे राम कदम यांचं, तर स्वरसाज लाभलाय आशा भोसले यांचा.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी

0: अशा घराचं जे तुम्ही पाहिलेलं स्वप्न आहे ते साकारायचं काम मी राजेंद्र भोसले करतोय आणि हे घर तुमच्या साऱ्या अपेक्षांची पूर्तता करेल असा मला विश्वास आहे, कारण आम्ही फक्त घर बांधत नाही तर नाती जोडतो.
1: राजेंद्र भोसले इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड, निगडी प्राधिकरण, पिंपरी चिंचवड. संपर्क 9130089221.
0: ₹5,000 जिंकण्याची संधी फक्त एक जोडी अंडर गार्मेंटच्या खरेदीवर.
1: गुडविल दुकान, लकडी पूल, विठ्ठल मंदिरासमोर. अटी लागू.
0: सदर ऑफरचा आकाशवाणी आणि ऍड एजन्सीशी काहीही संबंध नाही.
2: श्रोतेहो, ऐकूया पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या स्वरातलं हे भावगीत.

0: आरती प्रभू यांचे हे शब्द, संगीत आणि स्वर पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचा.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
2: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.

डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.

0: सर्व प्रकारच्या ब्रँडेड बॅग्स, स्कूल बॅग्स, कॉलेज सॅग साठी पुण्यातील सुप्रसिद्ध एकच नाव रमेश डाईंग. आजच जवळच्या शाखेस भेट द्या.
1: श्रोते हो, कार्यक्रमात आता ऐकूया नसती उठा ठेव या चित्रपटातलं गीत आशा भोसले यांच्या स्वरात. रवींद्र भट यांच्या गीताला संगीत आहे राम कदम यांचं.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.

मुनीच्या काठावर किसन मुरली धर कोणी मने गिरी धर नर वर नटव कुंजवनी खेळतो रास रंग एक नटरंगी नारकरी सोळा शिंगार आलिशन नाचत उडवी बहात किती आल्या गोप गोपिका कन्हैया सखा खेळतो राधा सखीला कसा कसा कसा असा

0: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
1: आपल्याला गुडघेदुखी आणि सांधेदुखी आहे, आपण एकदा डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर उपचार आहे. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, पिंपरी चिंचवड. संपर्क 95 95 24 25 59.
2: या अशा आवाजाने तुमचंही घर भरून जाईल,
3: कारण आता अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि योग्य मार्गदर्शनानं बाळ होऊ शकतं.
2: तुम्ही आई बाबा होऊ शकता.
3: सौजन्य डॉक्टर मृण्मयी धर्माधिकारी यांचं सिल्वर लाइनिंग आय व्ही एफ सेंटर, हडपसर, पुणे.
2: संपर्क 78 23 84 11 20.
3: 7823 84 1120.

0: डॉक्टर मृण्मय धर्माधिकारी यांचं सिल्वर लायनिंग आय व्ही एफ सेंटर, हडपसर, पुणे.
1: संपर्क 78 23 84 11 20,
0: 7823 84 1120.
2: श्रोते हो, आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली. डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार. कार्यक्रमात शेवटी ऐकूयात क्षमा खळे यांच्या स्वरात मंगेश पाडगावकर यांचं गीत. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं, एक गोड बालगीत आता आपण ऐकणार आहात.

0: मंगेश पाडगावकर यांच्या गीताला. संगीत होतं श्रीनिवास खळे यांचं, तर हे गीत गायलं होतं क्षमा खळे यांनी. या गीताबरोबरच कार्यक्रम आता समाप्त करत आहोत.
1: डॉक्टर परीक्षित भेगडे गीतांजली या कार्यक्रमाचे प्रायोजक होते डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
0: श्रोते हो, आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. संध्याकाळचे 6:45 झालेले आहेत. आता प्रसारित करत आहोत कार्यक्रम ओंकार आयुर्वेद अमृत सरिता गीता.

ओंकार आयुर्वेद अमृत सरिता गीता या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत. आजच्या भागात ऐकूया श्रीमद भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायातील 69वा श्लोक आणि त्याचं विवरण. विवरण लेखन केलं आहे विनया मेहेंदळे यांनी. श्लोक गायन केलं आहे शैलजा भानेगावकर यांनी. निवेदक आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी.

श्रीमद भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायातला हा 69वा श्लोक। या श्लोकाचा अर्थ असा आहे, सगळे प्राणी ज्यावेळी निद्रित असतात त्यावेळी त्याविषयी संयमी पुरुष जागरूक असतो, आणि ज्यावेळी ज्या ठिकाणी प्राणी मात्र जागृत असतात त्यावेळी त्या ठिकाणी ज्ञानवान मुनी निद्रित असतो। या गीता श्लोकाचा आचार्य विनोबा भावे यांनी केलेला अनुवाद असा आहे, सर्व भूतास जी रात्र जागतो संयमी तिथे, सर्व भूते जिथे जागी ज्ञानी योग्यास रात्र ती। या श्लोकाचा शब्दशः अर्थ घेतला तर ज्यावेळी सर्व भूत किंवा प्राणी मात्र निजलेले असतात त्यावेळी स्थितप्रज्ञ मुनी जागा असतो, आणि जेव्हा ही भूत किंवा प्राणी मात्र जागे असतात तेव्हा मुनी रात्र अनुभवत असतात। अर्थात यामुळे जे रात्री जागतात आणि दिवसा झोपतात ते स्थितप्रज्ञ किंवा मुनी ठरत नाहीत। लोकमान्य टिळकांनी म्हटलंय, हे विरोधाभासात्मक वर्णन अलंकारिक आहे, इथे अज्ञान म्हणजे अहंकार, इथे अज्ञान म्हणजे अंधकार आणि ज्ञान म्हणजे प्रकाश, इथे सर्वसाधारण माणूस आणि विचारवान ज्ञानी या दोघांच्या आचरणात जमीन आसमाना इतका फरक आहे। इथे ती दिवस आणि रात्र यांची उपमा दिलेली आहे। या रूपकात स्थितप्रज्ञाची जीवनदृष्टी आणि अज्ञजनांची जीवनदृष्टी यात फार मोठा फरक किंवा महद अंतर आहे। श्रीमद भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायाच्या अखेरीस स्थितप्रज्ञाची लक्षणं सांगितलेली आहेत। त्यातल्या पहिल्या चार श्लोकात स्थितप्रज्ञाची व्याख्या आणि त्या व्याख्येची विवरण सांगून झाली। नंतरच्या भागात तीन श्लोकांमध्ये संयमाचं विज्ञान उलगडून दाखवलं आणि नंतरच्या 7 श्लोकांमध्ये संयमाचं तत्वज्ञान सांगितलं गेलं। आता या अंतिम भागात स्थितप्रज्ञाची स्थिती सांगितलेली आहे। या श्लोकात योगी आणि भोगी यांच्यातला फरक सांगितलेला आहे। उदाहरणच घ्यायचं तर खाण्याविषयी घेऊया। आता खाणं हे शरीर धारणेसाठी आवश्यक आहे। सामान्य माणूस जेवतो पण त्याचवेळी स्थितप्रज्ञ उपाशी राहत नाही, तो सुद्धा जेवतो, म्हणजे बाह्यक्रिया समान आहे पण त्यामागचा विचार भावना समान असणार नाही। सामान्य माणूस हा खाण्यासाठी जगतो तर मुनी हा जगण्यासाठी खातो। त्याचं जेवण म्हणजे यज्ञ असेल तर तो शरीर धारणेसाठी तटस्थ भावनेनी करेल। वैज्ञानिकांच्या भाषेत यंत्रापासून आपण काम घेतो त्या अर्थी त्याला तेलही दिलं गेलं पाहिजे, या स्वरूपाचं असतं। शरीराला स्वस्थ आणि कार्यक्षम करण्यासाठी तो आहार असेल पण त्यात भोगी वृत्ती नसेल। इतरांच्या जेवणात भोग हौस आनंद असतो, त्यासाठी बुद्धी वेळ श्रम खर्चिलेली असतात, त्या कामांमध्ये गुंतून पडण्या इतकं त्याचं प्रस्थ माजवलेलं असतं। त्यामुळे स्थितप्रज्ञाचं भोजन शास्त्रीय असून त्यामागे गंभीर हेतू आहे। या उलट इतरांचं मात्र बालिश आणि भोगमय असतं। जे भोजनाचं ते झोपेचं, भोजनाप्रमाणेच झोप ही पण आवश्यक क्रिया आहे। इतर प्राणी झोपतात म्हणजे आळसात पडतात, स्वप्न बघतात आणि ज्ञान विसरून जातात, एकेका रात्री पाठोपाठ ज्ञानाचा क्षय होत जातो। या उलट स्थितप्रज्ञाची झोप ही निर्दोष आणि निस्वप्न असते। बीज जमिनीत दडलेलं असतं पण अंकुर फुटल्यावर दिसायला लागतं, त्याप्रमाणे त्याच्या नवनवीन विचारांना झोपेत पोषण मिळतं। या उलट सामान्य माणसाच्या झोपेत तमोगुणाचा उत्कर्ष होतो। हाच फरक आपल्याला सामान्य व्यवहारातही दिसून येतो। एकीकडे मान अपमान यालाच महत्व तर दुसऱ्याला हा मान अपमान ठाऊकच नाहीत। सामान्य माणूस शिष्टाचाराच्या नावाखाली कृत्रिमता आणेल, पोशाखी बनेल, पण स्थितप्रज्ञाला या असल्या गोष्टींचं देणं घेणंच नसतं। तो सरळ स्वाभाविक असतो, त्याचं आचरणही दांभिक नसतं तर खुलं असतं। त्यामुळेच सामान्य जन घोरत असताना स्थितप्रज्ञ परमेश्वराचं ध्यान करतो आणि अतुल शांती मिळवतो। हाच फरक आपल्याला नीतीशास्त्रातही दिसून येतो। भोगी लोक आपल्या भोगांसाठी दुसऱ्यावर अत्याचार करतात, किंबहुना दुसऱ्याला पिळवून आपलं पोट भरणं त्यांना कर्तव्य वाटतं। फार काय, चैनीसाठी दुसऱ्याच्या गळ्यावर सुरी फिरवायलाही ते मागे पुढे पाहत नाहीत। या उलट त्यागी मुनी आपण प्राण सुद्धा देण्या इतका स्वार्थ त्याग करायला तयार असतो, जनहितासाठी तो समर्पण करतो, इतका या दोघांमध्ये फरक आहे। पंडित श्रीपाद

सातवळेकर म्हणतात, सामान्य माणूस आपल्या कुटुंबियांचं हित करण्यासाठी मोहित होऊन सामाजिक, राष्ट्रीय, धार्मिक कर्तव्यांपासून विनमुख होतो. अर्जुनाची हीच अवस्था होती. आप्तजनांच्या मोहामुळे तो स्वतःचं कर्म असलेल्या धर्मयुद्धापासून विनमुख होऊ पाहत होता. म्हणून भगवंतांनी संयमी स्थितप्रज्ञाची भूमिका सांगितली. जे लोक भरपूर भोग भोगू इच्छितात ते मनावर ताबा नसल्यामुळे आतल्या आत बलहीन होऊन जातात. या उलट जे त्याग करून मनावर इंद्रियांवर संयम ठेवून आत्मशुद्धीच्या मार्गाने जातात ते आतून अधिक बलवान होत असल्याचा अनुभव घेतात. माऊली ज्ञानेश्वर म्हणतात, देखे भूत जात निदेले तेथेची जया पाहले आणि जीव जेथ चेईले तेथ निद्रित उजो तोची तो निरुपाधी अर्जुना तो स्थिर बुद्धी तोची जाणे निखधी. मुनीश्वर, सर्वसामान्य माणसं आत्मस्वरूपाच्या ठिकाणी निजलेली असतात. त्या ठिकाणी ज्याला आत्मज्ञान झालेलं असतं अशांचं उजाडलेलं असतं. जे जीव विषयसुख अनुभवत असतात तिथे मुनी निद्रिस्त असतो. त्याला माऊलींनी निरुपाधी असं म्हटलेलं आहे. माऊली पुढे म्हणतात, अर्जुना त्याचीच बुद्धी स्थिर झालेली आहे तोच अखंड मुनीश्वर आहे असं समज. आपला ईश्वर प्राप्तीचा उद्देश हरवला जाऊ नये यासाठी जागरूक असायला हवं, दक्ष असायला हवं अशी स्थित प्रज्ञाची लक्षणं या अध्यायात सांगितलेली आहेत. त्यातलं महत्वाचं लक्षण म्हणजे इंद्रिय विषयसुख यात मनाला रमवू न देणं. सर्वसामान्य माणूस आपल्या सुखोपभोगांच्या मागे लागला की त्याकरता कष्ट, पैसा, व्यवहार यात गुंतून पडतो. मग त्यात पुढे मोठेपणा, नावलौकिक, व्यवहार चातुर्य हे आलंच. यात त्याला ईश्वराची कधी आठवणच होत नाही, ना कधी अनुसंधानाची. या उलट संयमी ज्ञानी यात गुरफटत नाही. तो आपली साधना आणि स्वाध्याय याबाबत दक्ष राहतो आणि अखंड जागरूक राहतो. प्रत्येक प्राणी मात्राला अंधाराकडून प्रकाशाकडे जायचंच असतं, पण सामान्य माणूस बाह्य जगतातल्या प्रकाशाकडे धावत सुटतो. त्यावेळी अंतर्यामी असलेल्या शाश्वत प्रकाशाचं त्याला भानच नसतं. ही बाह्य जगतातली धडपड तात्पुरतं सुख मिळवून देईल ते शाश्वत नसेल याचं भान योगी माणसाला असतं. त्याच्या दृष्टीने बाह्य जगतातली ही धडपड अंधारमय असते, त्यामुळे कितीही दुःख वाट्याला आली तरी तो उद्विग्न होत नाही. सद्यस्थितीचा विचार केला तर आयुष्य वेगवान झालंय, मोठी स्पर्धा आहे, त्यामागे सामान्य माणूस धावत सुटलाय. तो धडपडतोय, दमतोय आणि ज्या सुखामागे तो धावतो ते सुख क्षणभंगूरच आहे. धडपडीचा त्याचा दिवस आहे, पण अंतिम सुख जिथे मिळवायचं तिथे त्याची रात्र आहे. यासाठी आपण नेमकं कशासाठी धडपडतोय, आपल्याला काय मिळवायचंय याचा विचार त्यांनी करायला हवा. म्हणजे दिवस रात्रीच्या या कालखंडात आपण कोणत्या दिशेने वाटचाल करत आहोत याचं भान आपल्याला हवं हे हा श्लोक सांगतो. आजच्या संदर्भात हा श्लोक सामान्य माणूस आणि फोकस्ड म्हणजे स्थितप्रज्ञ माणूस यातला फरक सांगणार आहे. सगळं जग पैसा, प्रसिद्धी, दिखावा यामागे धावतंय. अशा वेळी सूज्ञ संयमी माणूस या सगळ्यापासून लांब राहण्याचा प्रयत्न करतो. ऐहिक सुखाच्या मागे लागलेली लोक बुद्धी लॉक झाल्यासारखी वागतात, ती त्यांच्यासाठी रात्र असते. त्याच वेळी संयमी माणूस या सगळ्यापासून स्वतःला लांब ठेवून मनाची शांतता, चांगले विचार, चांगला आचार, आत्मपरीक्षण यात मग्न होऊन जागा असतो. तो त्याचा दिवस असतो, तो स्वतःची एक जीवनदृष्टी ठेवून वागत असतो. आपण हा विचार करायला हवा की आपण जगाबरोबर उगाचच धावतोय की आपली काही स्वतःची जीवनदृष्टी आपण ठरवली आहे. आपण स्वतःला योग्य असा मार्ग शोधायची आता गरज आहे.

श्रोते हो, ओंकार आयुर्वेद अमृत सरिता गीता या कार्यक्रम मालिकेच्या आजच्या भागात आपण श्रीमद भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायातील 69वा श्लोक आणि त्याचं विवरण ऐकलं. विवरण लेखन केलं होतं विनया मेहेंदळे यांनी. श्लोक गायन केलं होतं शैलजा भानेगावकर यांनी. निवेदक आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी. श्रोते हो, हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला ते आम्हाला जरूर कळवा. prasaran.pune@gmail.com या ईमेल ॲड्रेसवर, किंवा आपण आम्हाला पत्रही पाठवू शकता. केंद्र संचालक, आकाशवाणी पुणे, शिवाजीनगर, पुणे 411-005 या पत्त्यावर.

0: स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम आतुरस्य विकार प्रशमनम च, म्हणजेच आयुर्वेद ही फक्त चिकित्सा पद्धती नाही तर निरोगी जीवनासाठीची जीवन पद्धती आहे.
1: म्हणूनच सर्व प्रकारच्या व्याधींवरील परिपूर्ण शास्त्रोक्त आयुर्वेदिक उपचारांसाठी आणि निरोगी आयुष्यासाठी वैद्य सत्यन गुजर यांचे ओंकार आयुर्वेद, व्याधीमुक्त आनंदी जीवनासाठी.
0: संपर्क 98221 99 851. श्रोते हो, ओंकार आयुर्वेद अमृत सरिता गीता या कार्यक्रमाचे प्रायोजक होते डॉक्टर सत्यन गुजर यांचे ओंकार आयुर्वेद, व्याधीमुक्त आनंदी जीवनासाठी.
2: श्रोते हो, आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM. थोड्याच वेळात जयमाला हा कार्यक्रम आमच्या राष्ट्रीय वाहिनीवरून सहक्षेपित करत आहोत.
3: इस कार्यक्रम के पहले भाग के प्रायोजक है देवदर्शन धूप अगरबत्ती धूप स्टिक्स कोन्स एवं हवन सामग्री.

0: देश की सुरीली धड़कन विविध भारती से इस समय आप सुन रहे हैं।
1: श्रोते हो आपण ऐकता आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल। आत्ताच जयमाला हा कार्यक्रम आपण ऐकला आमच्या राष्ट्रीय वाहिनीवरून। आपण ऐकता आहात पुणे विविध भारती 101 FM। आता प्रसारित करत आहोत पुणे पीपल्स बँक गजर हरिनामाचा।
2: गजर हरिनामाचा या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुणे पीपल्स बँक। विश्वासाचा हात आणि मोलाची साथ।
3: सर्वोत्तम सेवा, पारदर्शी व्यवहार, परंपरेचा मान येथे नाविन्याची जाण।
4: पुणे पीपल्स बँक आम्ही सतत बदलत आहोत, आधुनिक तंत्रज्ञान आणलं, पण पारंपरिक जिव्हाळा मात्र तसाच आहे। नव्या पिढीला हव्या असलेल्या सर्व सुविधा देखील आम्ही देत आहोत।
5: पुणे पीपल्स बँक, मल्टी स्टेट बँक, विश्वासाचा हात आणि मोलाची साथ।
1: श्रोते हो कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकणार आहात संत तुकाराम यांची रचना, लता मंगेशकर यांच्या स्वरात संगीतबद्ध केले श्रीनिवास खळे यांनी। ऐकूया संत तुकाराम महाराज यांची ही रचना।

0: वर्षा आंबेकर यांचं संगीत, अश्विनी भिडे देशपांडे यांचे स्वरसाज, आणि ही रचना होती संत ज्ञानेश्वर महाराज यांची.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात पुणे पीपल्स बँक प्रस्तुत कार्यक्रम गजर हरिनामाचा.
2: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
3: पीपल्स बँक, आम्ही सतत बदलत आहोत. आधुनिक तंत्रज्ञान आणलं पण पारंपरिक जिव्हाळा मात्र तसाच आहे. नव्या पिढीला हव्या असलेल्या सर्व सुविधा देखील आम्ही देत आहोत. पुणे पीपल्स बँक, मल्टी स्टेट बँक, विश्वासाचा हात आणि मोलाची साथ.
4: पता है, दुनिया के कई विकसित देश ऐसे भी हैं जहां मुफ्त इलाज एक सपना है, और हमारे यहां वो आम नागरिक का अधिकार. आयुष्मान

0: जरूर ऐका सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम स्वरांजली, जून महिन्याच्या प्रत्येक शनिवारी सकाळी 9:30 आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. सादर करते आहेत गौरव शिंपी.
1: श्रोते हो, कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहात पुणे विविध भारती 101 FM वरून संत तुकाराम महाराज तुकोबाराय यांची रचना, लता मंगेशकर यांच्या स्वरात. संगीत आहे श्रीनिवास खरे यांचं.

0: कारण त्याच्यामुळे बरेच तब्येतीचे जे प्रश्न आहेत ते निर्माण होतात आणि कॅन्सरचा धोका असतो. पण हे एक खूप कॉमन व्यसन आहे की जे कामगारांमध्ये आढळतं.
1: जरूर ऐका कामगार सभा हा कार्यक्रम गुरुवारी 11 जूनला संध्याकाळी 6:30 आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून. सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्ते विक्रांत मंडपे.

0: संत तुकाराम महाराज यांची ही रचना लता मंगेशकर यांच्या स्वरात आत्ताच आपण ऐकली. कार्यक्रमात यानंतरची भक्ती रचना आपण ऐकणार आहात, पण त्याआधी आमच्या कार्यक्रमांविषयी.
1: कामगारांमधील व्यसनाधीनता या विषयावर कामगार सभा या कार्यक्रमामध्ये जरूर ऐका. मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राच्या संचालिका मुक्ता पुणतांबेकर यांच्याशी प्राची परांजपे यांनी केलेली बातचीत.
2: पण त्यातूनही तंबाखूयुक्त पदार्थाचं जे व्यसन आहे ते तर खूपच भयानक आहे ना.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात पुणे पीपल्स बँक प्रस्तुत कार्यक्रम गजर हरिनामाचा.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
2: आम्ही सतत बदलत आहोत, आधुनिक तंत्रज्ञान आणलं पण पारंपरिक जिव्हाळा मात्र तसाच आहे. नव्या पिढीला हव्या असलेल्या सर्व सुविधा देखील आम्ही देत आहोत. पुणे पीपल्स बँक, मल्टीस्टेट बँक, विश्वासाचा हात आणि मोलाची साथ.
3: सर्व प्रकारच्या स्कूल बॅग, ट्रॅव्हलर बॅग, छत्र्या, रेनकोट साठी एकच नाव, रमेश डाईंग.
4: रमेश डाईंग.
2: तेव्हा आजच नजीकच्या शोरूमला भेट द्या.
5: श्रोते हो, ऐकूया अनिरुद्ध जोशी यांच्या स्वरात संत तुकाराम महाराज यांची गीतरचना.

0: संत तुकाराम महाराज यांची ही रचना अनिरुद्ध जोशी यांच्या स्वरात आपण ऐकली. संगीतबद्ध केली होती अशोक पत्की यांनी. वृक्ष लावणे काय किंवा आज जागतिक दृष्टीदान दिन आहे म्हणून नेत्रदान करणे काय, समाजाच्या उपयोगी पडणं, हीच खऱ्या अर्थानं हरिभक्ती आहे असं म्हणूयात आणि आजच्या या कार्यक्रमाचा समारोप करूयात. हा कार्यक्रम आपण ऐकला पुणे विविध भारती 101 FM वरून.
1: गजर हरिनामाचा या कार्यक्रमाचे प्रायोजक होते पुणे पीपल्स बँक, विश्वासाचा हात आणि मोलाची साथ.
0: आपण ऐकताय पुणे विविध भारती 101 FM. थोड्याच वेळात ठीक 8 वाजता हवा महल आणि 8:15 मिनिटांनी चित्रलोक हे कार्यक्रम आमच्या राष्ट्रीय वाहिनीवरून सहक्षेपित करत आहोत.

0: आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM. थोड्याच वेळात कार्यक्रम प्रसारित होईल छायागीत. आमच्या राष्ट्रीय वाहिनीवरून आम्ही तो सहक्षेपित करत आहोत.
1: इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट.

0: वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट।
1: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत। इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती,
2: भारत का गम एक्सपर्ट।
3: दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत। प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य।
4: आणि लग्न बसण्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामींनी मध्ये बिझलँड बिल्डिंग कुमठेकर रोड पुणे।
5: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली। या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध।

0: इस कार्यक्रम के प्रायोजक थे वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट।
1: थोड्या वयात ढलती जाए रात हा कार्यक्रम आमच्या राष्ट्रीय वाहिनीवरून सहक्षेपित करत आहोत।

0: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5 वाजता जरूर ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल, असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी. श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 वाजता जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा आय केअर सांझ धारा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर, मिशन हेल्दी आईज.
1: दररोज सायंकाळी 5:30 ते 6 या वेळेत जरूर ऐका सुमधुर मराठी गाण्यांचा कार्यक्रम सांझ धारा. सहप्रायोजक जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्युल्ड बँक.
2: दररोज संध्याकाळी 6:15 जरूर ऐका सुमधुर गीतांचा कार्यक्रम. डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली, प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
3: पुणे पीपल्स बँक प्रस्तुत गजर हरिनामाचा दररोज संध्याकाळी 7:30 ते 8 जरूर ऐका. प्रायोजक पुणे पीपल्स बँक, विश्वासाचा हात आणि मोलाची साथ.

0: श्रोते हो, रोज संध्याकाळी 7:15 वाजता जरूर ऐका कार्यक्रम ओंकार आयुर्वेद अमृत सरिता गीता। या कार्यक्रमाचे प्रायोजक डॉक्टर सत्यन गुजर यांचे ओंकार आयुर्वेद, व्याधीमुक्त आनंदी जीवनासाठी।
1: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत। इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट।
2: दररोज रात्री 11 ते 11:30 या वेळेत जरूर ऐका जुन्या सुमधुर हिंदी चित्रपट गीतांचा आपला आवडता कार्यक्रम। डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल, प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार।
3: संग जो है विविध भारती मन भावन, अभिजात संगीत की थाह लेता विविध भारती का कार्यक्रम।

0: श्रोते हो, आपण ऐकताय पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. रात्रीचे 11 वाजतात आणि आता प्रसारित करत आहोत कार्यक्रम.
1: डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार. या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जितेंद्र घोडके सराफ,
0: यही दुनिया दिखाते हैं कई खूबसूरत नज़ारे, इन्हीं में तो समाते हैं आँखें नैना नैन कई इनके नाम. कभी मिलते इनसे रास्ते तो कहीं कर देती है ये गुमनाम. आज जागतिक दृष्टिदान दिन, त्यानिमित्तानं आँखें नैना नैन या विषयांवरचा काही गाण्यांचा आस्वाद आजच्या कार्यक्रमात आपण घेणार आहात. सुरुवातीला ऐकूया घर या चित्रपटातलं लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांच्या युगलस्वरातलं हे गीत. या गीताचे शब्द आहेत गुलजार यांचे, तर संगीत आहे राहुल देव बर्मन यांचं.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
2: सांधे

परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.

0: सर्व प्रकारच्या ब्रँडेड बॅग्स, स्कूल बॅग्स, कॉलेज सॅग साठी पुण्यातील सुप्रसिद्ध एकच नाव रमेश डाईंग. आजच जवळच्या शाखेस भेट द्या.
1: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदूकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत. आजच भेट द्या चंदूकाका सराफ ज्वेल्स, 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999187.
2: कार्यक्रमात आता ऐकूया 9-11 या चित्रपटातलं गीत आशा भोसले आणि किशोर कुमार यांच्या युगल स्वरात. या गीताचे शब्द आहेत मजरू सुलतानपुरी यांचे, तर संगीतबद्ध केलंय राहुल देव बर्मन यांनी. ऐकूया आशा भोसले आणि किशोर कुमार यांच्या युगल स्वरातलं 9-11 या चित्रपटातलं हे गीत.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
2: श्री गजानंद लक्ष्मी अंगठी तुम्हाला मिळू शकते, त्यामुळे त्वरा करा. आपल्या परिवाराच्या सुख समृद्धीसाठी ही अंगठी तुम्ही जरूर वापराच. या अंगठ्या मिळण्याचे ठिकाण जितेंद्र घोडके सराफ, बिझी लँड बिल्डिंग, विश्रामबाग वाड्याजवळ, चितळी बंधूंच्या मागच्या लेन मध्ये.
3: स्वतःचं घर म्हणजे आपुलकी, आधार आणि आपलं स्वप्न.
4: जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे घेऊन आली आहे गृह कर्जाची खास योजना.
3: फक्त 7.75% व्याजदरापासून तेही 3 कोटी रुपयांपर्यंत.
4: तसंच तुमच्या वेगवान स्वप्नाला आता जनता बँकेचं पाठबळ.
3: चारचाकी वाहनासाठी कर्ज फक्त 8.40%
4: तर दुचाकीसाठी फक्त 10% व्याजदरापासून.
3: आमच्या सर्व कर्ज योजनांमध्ये कमीत कमी व्याजदर, कमीत कमी कागदपत्र, कमीत कमी प्रोसेसिंग फी, त्वरित मंजुरी आणि गतिमान वितरण.
4: आजच आपलं स्वतःचं घर आणि वाहन घेण्याचं स्वप्न साकार करा. जनता सहकारी बँक लिमिटेड.
5: तुम्ही लक्ष्मी रोड, नारायण पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, कसबा पेठ, नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येताय आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे, तर मग
6: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे कोरे दालन. पुन्हा गाडगीळ आणि सन्स, नवनवीन दागिन्यांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा.
5: म्हणूनच सांगते, नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासानं खरेदीसाठी पुन्हा गाडगीळ आणि सन्स, सरस्वती सदन अगदी कुंटे चौकात, सिग्नलच्या मागे, लक्ष्मी रोड, पुणे.
0: कभी रोती है कभी हसती है, रंग कई बदलती है ये आंखें, कभी परखती कभी सवरती तो कभी उलझती है ये आंखें. कार्यक्रमात ऐकूया चिराग चित्रपटातलं मोहम्मद रफी यांच्या स्वरातलं हे गीत. गीताचे बोल आहेत मजरू सुलतानपुरी यांचे, तर संगीतबद्ध केलंय मदन मोहन यांनी.

0: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
2: श्री गजानंत लक्ष्मी अंगठी तुम्हाला मिळू शकते, त्यामुळे त्वरा करा. आपल्या परिवाराच्या सुख समृद्धीसाठी ही अंगठी तुम्ही जरूर वापराच. या अंगठ्या मिळण्याचे ठिकाण जितेंद्र घोडके सराफ बिझी लँड बिल्डिंग विश्रामबाग वाड्याजवळ चितळी बंधूंच्या मागच्या लेन मध्ये.
0: दीवानी बनाती रही उनकी आंखें, हम तो उन्हीं में खो गए. आंखें ही लुभाती रही, हम तो चेहरा देखना ही भूल गए. ऐकूयात गाईड चित्रपटातलं लता मंगेशकर यांच्या स्वरातलं हे गीत. शब्द आहेत शैलेंद्र यांचे, तर संगीत आहे सचिन देव बर्मन यांचं.

0: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
1: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
2: तुम्ही लक्ष्मी रोड, नारायण पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, कसबा पेठ, नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येताय आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे, तर मग
3: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे खोरे दालन. पुना, गाडगीळ आणि सन्स, नवनवीन दागिन्यांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा.
2: म्हणूनच सांगते, नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासानं खरेदीसाठी पुना गाडगीळ आणि सन्स, सरस्वती सदन अगदी कुंटे चौकात, सिग्नलच्या मागे, लक्ष्मी रोड, पुणे.
4: सर्व प्रकारच्या स्कूल बॅग्स, ट्रॅव्हलर बॅग्स, छत्र्या, रेनकोट साठी एकच नाव, रमेश डाईंग.
5: रमेश डाईंग.
1: तेव्हा आजच नजीकच्या शोरूमला भेट द्या.
6: कार्यक्रमात आता ऐकूया प्रेम पर्वत या चित्रपटातलं गीत लता मंगेशकर यांच्या स्वरात. शब्द आहेत जान निसार अख्तर यांचे तर संगीत आहे जयदेव यांचं.

0: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
1: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार. आपल्याला गुडघेदुखी आणि सांधेदुखी आहे, आपण एकदा डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर उपचार आहे. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, पिंपरी चिंचवड. संपर्क 95 95 24 25 59.
2: श्री गजानन लक्ष्मी अंगठी तुम्हाला मिळू शकते, त्यामुळे त्वरा करा. आपल्या परिवाराच्या सुख समृद्धीसाठी ही अंगठी तुम्ही जरूर वापराच. या अंगठ्या मिळण्याचे ठिकाण जितेंद्र घोडके सरा बिझीलँड बिल्डिंग विश्रामबाग वाड्याजवळ चितळी बंधूंच्या मागच्या लेन मध्ये.
3: ये लुभाती है ये बुलाती है बेजुबा होकर भी ये आंखें कितना कुछ कह जाती है.

0: प्यासा चित्रपटातील हे गीत गीता दत्त आणि मोहम्मद रफी यांच्या युगलस्वरात आत्ताच आपण ऐकलं. शब्द होते साहिर लुधियानवी यांचे, तर संगीत होतं सचिन देव बर्मन यांचं. या गीताबरोबरच आता कार्यक्रम समाप्त करत आहोत.
1: डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल या कार्यक्रमाचे प्रायोजक होते डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार. या कार्यक्रमाचे सहप्रायोजक जितेंद्र घोडके सराफ.
0: श्रोते हो, आपण ऐकत आहात विविध भारती पुणे 101 FM. आपल्या रेडिओ साईटवरून तसंच न्यूज ऑन AIR या लाईव्ह स्ट्रीमिंग ॲपवरून रात्रीचे 11:30 वाजलेले आहेत. आजचे कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. मी प्रिया जैन आपला निरोप घेते. पुन्हा उद्या भेटूया 5:50 वाजून. तोपर्यंत नमस्कार, शुभरात्री, जय हिंद.